आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज बुधवार, भारतीय सौरदिनांक 1 अश्विन शक 1948 म्हणजेच 23 सप्टेंबर 2026.

अमृतधारा कार्यक्रमात सुरुवातीला पंडित कुमार गंधर्वांनी सहकाऱ्यांच्या आवाजात बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली भूपाळी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकूया.

मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं भक्तिगीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं भक्तिगीत.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता मिलिंद शिंदे यांच्या आवाजामध्ये कुंदन कोबाळे यांची रचना.

मिलिंद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये कुंदन कोबाळे यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता गणपतीची आरती ऐकूया.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही गणपतीची आरती आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी सुनंदा सोहनी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पंढरीनाथ सोनावणी यांनी लिहिलेली देशभक्तीपर गीतरचना.

सुनंदा सोहनी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पंढरीनाथ सोनावणी यांनी लिहिलेली देशभक्तीपर गीत रचना आताच आपण ऐकलेत. याबरोबर अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये लष्करी आळी याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा याअंतर्गत मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी संवाद आपण ऐकू शकाल. सादर करते मुक्सित पूजावर. 6:50 परिसर याअंतर्गत चांदोली धरण याविषयी पर्यावरण अभ्यासक अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती. सादरकर्त्या

तेजा दुर्वे। 6:55 आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल। 7 आईसी अक्षरे रसिके यामध्ये सुवर्णा दीक्षित यांचा ललितबंध कॅलिडोस्कोप, सादर करते प्रवीण चिपळूणकर। 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम। 8:00 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम। 9:00 गी

सव्वाआठ कोल्हापूर दर्पण 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 9:00 गीतबहार 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम 10:00 नाट्य संगीत 10:30 आमच्या संग्रहातून यांतर्गत आज ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांची दत्ता उमराणीकर यांनी घेतलेली मुलाखत 11:00 गातार हे मेरा दिल दुपारी 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ यामध्ये आज काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती याविषयी सुप्रसिद्ध भारत विद्यातज्ञ डॉ भाग्यश्री पाटसकर यांच्याशी साधलेला संवाद त्याचबरोबर डॉ पूजा सामंत यांचा ललितबंध मन शुद्ध तुझं सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन

आज संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी यामध्ये स्टेट ट्यून्ड या सदरात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज कुंडलिक केदारी. 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम. आज रात्री 10 वाजता जपान इथं आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर नेहमीच्याच वेळेमध्ये बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे हे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया लष्करी अळी या विषयीची माहिती.
2: मंडळी, लष्करी अळी सैनिकाप्रमाणे मोठ्या संख्येनं संघटितपणे पिकांच्या पानावर हल्ला करून पाना खाऊन फडशा पाडते. म्हणूनच हिचं नाव लष्करी अळी असं ठेवलं असलं तरी हिचं मूळ नाव आहे निळी अळी. इंग्रजी नाव आहे इंडिगो कॅटरपिलर, आर्मी वार्म, स्वार्मिंग कॅटरपिलर आणि शास्त्रीय नाव आहे स्पोडोक्टेरा लिट्रा सेक्सिगोवा. लष्करी अळी ही भात, तंबाखू, लसूण घास, बटाटा, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, कडधान्य अशा वेगवेगळ्या पिकांचं अतोनात नुकसान करते. अतिशय संघटितपणे पिकांवर हल्ला करण्याच्या प्रवृत्तीमुळे या अळीला लष्करी अळी असं नाव पडलं आहे. एका शेतातल्या पिकाचा फडशा पाडल्यानंतर दुसऱ्या शेताकडे त्या मोर्चा वळवतात. अतिशय खादाड, मोठ्या संख्येनं पिकावर वास्तव्य, निशाचर आणि नियंत्रण करण्यासाठी अतिशय अवघड अशी या अळीची वैशिष्ट्ये आहेत. याच्या नियंत्रणासाठी फोरोमन सापळ्याचा उपयोग करावा. नुकसान पातळीच्या खाली अळ्या असतानाच ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि क्लायसोपर्ला कार्नी हे मित्र कीटक शेतात सोडावेत. त्याचप्रमाणे बॅसिलस थुरिंजसिस अर्थात बीटी आणि एनपीव्ही या विषाणूंची फवारणी करावी. एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी पीक घेण्याअगोदर त्या क्षेत्रात उन्हाळ्यात जमिनीतले कोष मारण्यासाठी नांगरट करावी. मका, घेवडा, लसूण घास यांचा सापळा पीक म्हणून वापर करावा. फेरोमन सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. याशिवाय टायकोग्रामचे तुकडे 40,000 प्रति एकरी पिकात सर्वत्र टोचावेत. अळ्या लहान असताना किंवा अंडी अवस्थेत असताना 500 LENPV या विषाणूच्या 2 फवारण्या कराव्यात. 10% कडुलिंबाचा अर्क फवारावा. शेवटी 10% मिथिल फेराथिमान भुकटी 8 किलो प्रति एकरी झुरळावी. क्विनाल्फॉस 2 मिलीलिटर 10 लिटर पाण्यातनं फवारावं किंवा सायपरमेथ्रिन 5 मिलीलिटर 10 लिटर पाण्यातनं फवारावं. अर्थात हे नियंत्रणाचे उपाय एकट्या दुकट्या शेतकऱ्यानं न करता त्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी संघटितपणे एका वेळी योजावेत. म्हणजे लष्करी अळीचं अगदी चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात लष्करी अळी या विषयीची माहिती आपण ऐकत होतात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

अवस्था ऐका, आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुल, 7:40 श्वास हेल्थ केअर, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, तर सकाळी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका। हे प्रायोजित कार्यक्रम 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवर म्हणजेच आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी एफ एम बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवर. 6:45 होत आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मधुमेहातील आहार, याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे?
2: तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन. तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वालिटीज आहेत. तर डायबिटीससाठी आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स हे सुपर फूड आहेत. मग त्याच्यासाठी मी असं एखादा पदार्थ आपण म्हणू शकत नाही की हा सुपर फूड आहे, कारण सगळ्याच पदार्थांमध्ये ते क्वालिटीज असतात. सुपर फूड्स आहारात घेण्यापेक्षा डायबिटीस लोकांनी ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचा बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. मग सुपर फूड्सपेक्षा ना फंक्शनल फूड फार महत्वाचे आहेत. फंक्शनल फूड्स म्हणजे काय असतात? तर जसं आपण म्हटलं की सुपर फूड्स म्हणजे खूप सारे क्वालिटीज असलेलं, तसं फंक्शनल फूड्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे ते पदार्थ जे आहेत हे डायबिटीसवर जसं औषधं ऍक्ट करतात ना, त्या पद्धतीने औषधी गुण देतात. तर डायबिटीससाठी त्याच्यामध्ये मेथी दाणे आले, कारलं आलं, आवळा आला, दालचिनी पावडर आली, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंक्शनल फूड्स आहेत डायबिटीससाठी. मिलेट्सचा वापर करताना तुम्ही दिवसभरातनं एखाद्या वेळेस तुम्ही ते घेऊ शकता किंवा दोन्ही वेळा घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन की तुम्हाला ग्लूटन सेन्सिटिव्हिटी आहे का. तुमच्यामध्ये जर का ग्लूटन इंटॉलरन्स असेल तर तुम्ही पूर्ण वेळ प्रत्येक वेळी तुम्ही मिलेट्सच खाण्यामध्ये, म्हणजे तृणधान्य खाण्यामध्ये घेतली तर चालतात. पण जर का तुम्हाला ग्लूटन इंटॉलरन्स नसेल तर तुम्ही गहू देखील खाण्यामध्ये ठेवलं तर चालतं. पण गहू असू दे किंवा कोणतंही धान्य असू दे, हे आपल्याला चालतंय म्हणून तो पदार्थ खूप जास्त खाणं, म्हणजे डायबिटीस लोक मेन चूक काय करतात मी सांगते तुम्हाला, की ते मला साखर चालत नाही म्हणून ते चहाचा साखर बंद करतात, पण ते गुळ घालायला सुरू करतात. पण साखर आणि गुळामधून आपल्याला तेवढीच ग्लुकोज मिळत असते, त्यामुळे ते केल्यामुळे तुमच्या डायबिटीसमध्ये काय किंवा ब्लड शुगर लेवल्स कमी करण्यात काही फरक पडत नाही. मग त्यांना काय वाटतं की ठराविक गोष्टी साखर वाढवणाऱ्या आहेत माझ्या रक्तातल्या आणि त्या मला बंद करायच्यात. जसं की भात आला, साखर आली, गूळ आला, मध आला. तसंच जी साखर आपल्याला मिळते ती फक्त या सगळ्या गोष्टींमधून मिळत नाही, तर ती बऱ्याच गोष्टींमधून मिळते. सगळी धान्य

जी असतात ती शेवटी ना त्याचं ग्लुकोजमध्येच रुपांतर होतं आपल्याला ती मिळते. मग ते ह्या गोष्टी अवॉइड करतात. पण गहू असेल, जसं तुम्ही मिलेट्स म्हणाला, तर ते मिलेट्स असतील, दूध असेल, फळं असतील, हे खूप जास्त प्रमाणात खातात. मग त्याने मिळणारी साखर ती खूप जास्त होऊन तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मग राहत नाही. त्यामुळे मिलेट्सचा जरी तुम्ही वापर केला, चांगली गोष्ट आहे ती, पण तिचा वापर सुद्धा फार प्रमाणात करायला पाहिजे. म्हणजे दिवसातून एकदा, ते पण किती, तर आपली बशी जी असते, बशीच्या साईजची एक भाकरी किंवा दीड भाकरी,

श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: डॉक्टर येऊ का?
1: या काका या, कुठल्या दातानं आमची आठवण काढली?
0: नाही हो, माझं रूट कॅनल तुम्ही केल्यापासून गेल्या 10-12 वर्षात काहीही त्रास नाही, सगळं खातोय. हा पण एक सल्ला हवाय.
1: बोला.
0: डॉक्टर, माझ्या नातवाची दाढ किडली आहे. तो म्हणतोय रूट कॅनल करून ही नंतर ती दुखणारच, त्यापेक्षा ती दाढ कायमचीच काढून टाकूया आणि इम्प्लांट करूया. आणि मी म्हणतोय रूट कॅनल तुमच्याकडूनच करून घेऊया, योग्य काय आहे?
1: काका, आता आधुनिक तंत्रांनी रूट कॅनल कमीत कमी वेळेत आणि न दुखता केले जाते आणि यासाठी त्या दाताची तपासणी CBCT वर केली जाते. इन्फेक्शनचा अंदाज घेतला जातो. आता नैसर्गिक दात जास्तीत जास्त कसे टिकतील याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. हा आता अगदीच नाईलाज झाला तर नाईलाज को क्या इलाज, तर इम्प्लांट करायचा. पण रूट कॅनल केलं तर आपला नैसर्गिक दात वाचेल आणि मौखिक आरोग्यही चांगलंच राहील. काहीही असलं तरी शेवटी खरा दात तो खरा दातच आणि इतर सगळं दातासारखं. प्रवेशद्वारावरचे सैनिक कमी करून कसे चालतील? दात मुखी तर शरीर सुखी. अगदी Z+ सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
3: सहा वाजून 50 मिनिटं आणि 25 सेकंद झाली आहेत.
4: परिसर. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
5: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा महत्वाचा आधार असलेल्या चांदोली धरणाची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे या परिसरातील एक महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे धरण केवळ पाणीसाठ्यासाठीच नाही तर पर्यावरण, शेती आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या धरणाचं बांधकाम 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण झालं. वारणा खोऱ्यातील पाणी अडवून शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण करणं हा या धरणामागचा मुख्य उद्देश होता. आज या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 1000 हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात चांदोली धरण परिसराचं रूप अतिशय मनमोहक दिसतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडी आणि दाट धुके यामुळे हा परिसर जणू स्वर्गभूमीच वाटतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात

0: आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि निसर्गप्रेमींसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. चांदोली धरण हे केवळ जलसाठा नाही तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे येथे विविध वन्यजीवांचं अस्तित्व आढळतं. बिबट्या, गवा, सांबर, अस्वल आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. या धरणाच्या जलाशयामुळे परिसरातील हवामानावरही सकारात्मक परिणाम होतो. पर्जन्यमानाचे संतुलन राखण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही काही प्रमाणात दूर झाली आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ही 34.40 TMC इतकी आहे. धरणाच्या बांधकामापासून 2015 अपवाद सोडला तर धरण दरवर्षी 100% भरले आहे. येथील पावसाचं प्रमाण हे 3 ते 5 हजार मिलीमीटर इतकं आहे. अलीकडच्या काळात चांदोली धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीनेही लोकप्रिय होत आहे. शांत वातावरण, निसर्ग सौंदर्य आणि डोंगर रांगांचा विहंगम देखावा यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात असल्यामुळे येथे वनविभागाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. स्थानिक ग्रामस्थांचे जीवनही या धरणाशी घट्ट जोडलेलं आहे. मासेमारी, शेती आणि पर्यटन सेवा यामधून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरलं आहे. निसर्ग, विकास आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम असलेलं चांदोली धरण हे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. गीतकार राजेंद्र कृष्ण यांचा स्मृतिदिन. दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचाही आज स्मृतिदिन. विख्यात गायक गुरु आणि बंदिशकार पंडित बलवंतराय भट यांचा जन्मदिन. मराठी दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा स्मृतिदिन. लेखक अभिनेता निर्देशक मूलराज राजदा यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुकटणकर यांचं या स्मृतिदिन. कवी प्राध्यापक शंकर वैद्य यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ अभिनेते त्रिकोल कपूर यांचं या स्मृतिदिन. प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर म्हणजेच भालबा केळकर यांचा जन्मदिन. जादूगार के लाल यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ गीतकार राजा मेहंदी अली खान यांचा जन्मदिन. मराठी नाटककार कादंबरीकार लेखक मामा वरेरकर यांचा स्मृतिदिन.

अभिनेत्री अलका कुबल त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांचे आज वाढदिवस आहेत. ज्येष्ठ गायक कुमार सानू यांचाही आज वाढदिवस आहे.

अभिनेते दिग्दर्शक विजय गोखले त्याचबरोबर अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे आज वाढदिवस आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ खलनायक अभिनेते प्रेम चोप्रा यांचाही आज वाढदिवस आहे. श्रोतेहो, काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके यामध्ये सुवर्णा दीक्षित यांचा ललित बंध ऐकूया, कॅलिडोस्कोप.

जन्माला आल्यापासून दिसामासानं वाढणारा जीव वाढदिवस साजरे करण्यात मशगूल असतो. यामध्ये अर्भक, शैशव, किशोर, तरुण, गृहस्थ या अवस्था त्याच्याही नकळत ओलांडत तो पुढंपुढं जात राहतो. हे पुढं जाणं त्याच्या हातात नसतंच, ते असतं काळाच्या हातात. जो क्षणभरही कोणासाठीही थांबत नाही किंवा वळून मागं बघत नाही, हळूहळू जीवनाची सायंकाळ येऊन ठेवते, पहिलतीर दिसायला लागतो. जरी आवडत असो वा नसो, वृद्धावस्था प्राप्त होते. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात, पण फरक एवढाच की पहिल्या बालपणाला आई असते आणि दुसऱ्या बालपणाला आई नसते. मन अनेक नव्या गोष्टी उत्साहानं करण्यासाठी उड्या मारतं, पण शरीर मात्र त्याला साथ देतच असं नाही. आयुष्यभराचा रिकामा वेळ उपलब्ध असतो, पण या एवढ्या वेळाचं करायचं तरी काय? किती वेळ दूरचित्रवाणी पाहायचं, किती वेळ वर्तमानपत्रातील कोडी सोडवायची, किती कीर्तन प्रवचनं ऐकायची. हे सर्व करताना शरीरानं बंड पुकारलं की मग घर एके घर, घर दुणे घरच. डॉक्टर, औषध आणि आपलं अंथरूण हेच विश्व. ना कुणाला आपला उपयोग, ना कुणाला आपली गरज. असून अडचण, नसून कोणाचाच खोळांबा नाही. मग आता जगायचं कशासाठी, कोणासाठी? प्रत्येक क्षण मरणाची वाट पाहत जगण्यापेक्षा एकदाच मनाचं धारिष्ठ्य करून मृत्यूला कवटाळणं सोपं नाही पण चांगलं आहे, नाही का? हा एक झाला निराशावादी दृष्टिकोन. माझ्या हातातील पेला अर्धा रिकामा आहे असा विचार करणं. पण या म्हातारपणाला आणखीही एक दृष्टिकोन आहे जो आशावादी आहे. आपल्या हातातील पेला अर्धा रिकामा आहे असा विचार करण्यापेक्षा अर्धा पेला भरलेला आहे असा आशावादी विचार. हा विचारच म्हातार

0: बालपणातील मोठी ताकद आहे, जी जगण्याला उमेद देते, आनंद देते. आपण तरुण असताना आपल्याला तरी कुठं घरातील वृद्धांकडे बघायला बोलायला वेळ होता. ही वस्तुस्थिती आहे जी स्वीकारली तरच उरलेलं आयुष्य आनंददायी होऊ शकतं. करण्यासारखं भरपूर आहे, फक्त काही करण्याची इच्छा असली पाहिजे. म्हातारपणाची रडकथा कशा लागायची, त्यापेक्षा म्हातारपण हे आनंदोत्सव कसं होईल याचा जर विचार केला तर ते सुसह्य, आनंददायी आणि उत्साही होऊ शकतं. हो ना, तरुण पिढीला त्यांच्या कामात मदत अपेक्षित असेल तरच करावी, नाही तर त्यांच्यात ढवळाढवळ न करता आणि वाईट वाटून घेण्यापेक्षा त्या रिकाम्या वेळेचे कसे नियोजन करता येईल याचं एक वेळापत्रकच आखावं. आज विज्ञानानं एवढी प्रगती केली आहे की आपण त्याचा योग्य वापर करून घेतला तर आपल्याला मिळणारा रिकामा वेळ कधी संपला ते कळणार देखील नाही. सकाळी संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या आपल्या वयाच्या व्यक्तींचं एक मंडळ करून फिरायला गेलं तर फिरण्याचा व्यायाम जो शरीराला तंदुरुस्त ठेवतो, त्याचबरोबर त्यांच्याशी बोलण्याचा व्यायाम मनाला तंदुरुस्त ठेवतो. मोबाईल, कम्प्युटर, टेलिव्हिजन, म्युझिक सिस्टीम यांचा वापर कसा करावा हे तरुण पिढीकडून शिकल्यास एक अनौपचारिक शिक्षण देखील होतं आणि तेवढंच तरुण पिढीबरोबर आपले भावनिक बंध मिळते जुळते राहतात. आमच्यावेळी असं नव्हतं, आमच्यावेळी तसं नव्हतं हा जो पाढा घरातील तरुणांपुढे वारंवार वाचल्यामुळे त्यांच्याशी विचारविनिमय होऊच शकत नाही. भूतकाळात न रमता भविष्यकाळाचा निरुपयोगी विचार करण्यापेक्षा वर्तमानात तरुण पिढीशी भावबंध जुळविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही घरातील वृद्ध व्यक्ती म्हणजे जड झाले ओझे अशी भावना निर्माण होणार नाही. जीवन म्हणजेच कॅरिडोस्कोप आहे, त्यातून वेगवेगळे रंग, वेगवेगळे आकार आपल्यासमोर येतात आणि आपलंही मनोरंजन करतात.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये सुवर्णा दीक्षित यांचा ललितबंध आपण ऐकलात, कॅलिडोस्कोप. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
5: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या।
6: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे, इतरांची सुई वापरू नका। HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
5: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
6: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
5: जनजागृती हीच सुरक्षा। महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाशझोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण येऊ शकतं.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारला मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आजपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार या उपसमितीला असतील. दरम्यान मुख्यमंत्री आज लातूर जिल्ह्याचा दौरा करणार असून यावेळी ते जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील हजारो शेतकरी नागरिकांनी काल प्रशासनाविरोधात महाआक्रोश मोर्चा काढला. सरकारनं त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकरी आणि शेतमजुरांना मदत करावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. राज्याच्या कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळं विभागाचा 2009 मंजूर आकृतीबंध सध्या कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पुण्यासह

औरंगाबाद नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघासाठी आणि पुणे तसंच अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी पुढच्या महिन्यात 23 तारखेला मतदान आणि मतमोजणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबरला अधिसूचना काढली जाईल आणि 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 7 ऑक्टोबरला होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 9 ऑक्टोबरपर्यंत आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर या मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. चित्रपट हा विविध भाषा प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षांमधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकतानगर इथं झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर कथाबाह्य चित्रपट विभागात भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकरावा जागतिक आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यंदाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया अंतराळ क्षेत्रातल्या बदलाविषयी.
2: जवळपास 50 वर्ष भारतात अंतराळ क्षेत्र म्हणजे इस्रो हे एकच समीकरण होतं. 2020 सुधारणांनी यात बदल घडवला. अंतराळ क्षेत्रात काम करण्यासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी इन स्पेस या स्वतंत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. याला खासगी क्षेत्रानं तात्काळ प्रतिसाद दिला. 2026 पर्यंत अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोंदणीकृत स्टार्टअपची संख्या 440 झाली आणि या क्षेत्रातली खासगी गुंतवणूक 61.80 लाख डॉलर्सवर गेली. यावर्षी जुलै महिन्यात स्कायरूट एअरस्पेस या खासगी उद्योगानं आपल्या पहिल्याच प्रयत्नात श्रीहरिकोटा इथून विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पूर्वी केवळ सरकारी असलेला अंतराळ उद्योग आता राष्ट्रीय उद्योग बनला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सुरेखा जोशी यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
1: राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसंच संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल दिले. मंत्रालयात झालेल्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अपघातग्रस्तांना तातडीनं वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं असं त्यांनी यावेळी सांगितलं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्यात अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम राबवले जात

0: आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या धामापूरच्या ग्रामस्थांनी 2047 पर्यंत आपलं गाव कशाप्रकारे विकसित व्हावं याचं प्रारूप तयार केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोकणात क्रीडा पर्यटन वाढीला लागण्यासाठी मॅरेथॉन आयोजित करणारे या गावचे धावपटू प्रसाद देवस्थळी यांच्या संकल्पनेतून 2047 विकसित धामापूर या विषयावर देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यात विविध वाड्यांमधल्या 29 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून त्यात तरुण, महिला आणि ज्येष्ठांचाही समावेश आहे. स्मार्ट शेती, जलसंपन्नता, ऊर्जा स्वयंपूर्णता, ईव्ही चार्जिंग, पर्यावरण पूरक जलपर्यटन, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटन विकसित करणं, कृषी पशुसंवर्धन उद्योग, टेलिमेडिसिन अशा अनेक कल्पना ग्रामस्थांनी या देखाव्यामधून मांडले आहे. स्पर्धा केवळ धामापूर पुरती मर्यादित असली तरी त्यातून संपूर्ण कोकणाच्या शाश्वत विकासाकरिता दिशा दाखवली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ आणि संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ लावणी कलाकार शकुंतला नगरकर यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 66 वर्षांच्या होत्या. लोककलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 2009 त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं यजमान जपानच्या संघावर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघाला जपानच्या संघावर निसटता विजय मिळाला. पावसामुळे 5 षटकांचा सामना घ्यावा लागला. यात भारतीय संघानं जपानचा 2 धावांनी पराभव केला. वुशू क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याला 5-0 अशा गुणांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. राज्यात काल पुणे, सांगली, भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसानं हजेरी लावली. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक पर्यटन दिनाच्या अनुषंगाने पर्यटन सल्लागार आणि पर्यटन व्यावसायिक वसीम सरकवास यांची प्रवीण चिपळूणकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

मिनिटांनी श्वास हेल्थ केअर, 7:45 आयुर्विश केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि सकाळी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका. आमचे प्रायोजित कार्यक्रम FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती.

श्रोतेहो, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, त्याचबरोबर नैसर्गिकदृष्ट्याही आपला जिल्हा हा विविधतेनं नटलेला आहे. अशा या जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयी जरूर बोला आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्त येत्या शनिवारी 26 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जरूर बोलूया 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं. शनिवारी 26 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर 0231-2-65-26-24 0231-2-65-26-24.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: सर, समृद्धी महामार्गाचं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, तर तेव्हा ह्या दोन गोष्टींचा समतोल कशा पद्धतीने साधला गेला, निसर्ग आणि विकास?
1: नाही, निश्चितच. म्हणजे आता कुठलाही मोठा प्रकल्प करताना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे पहिले लागतं त्या प्रोजेक्टसाठी. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत सुद्धा आम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आधीच घेतले, त्यांनी पण अटी टाकल्या होत्या. काय काय म्हणजे मेजर्स घ्यायला पाहिजे, मिटिगेशन मेजर्स काय काय करायला पाहिजे, त्या पद्धतीला आम्ही मिटिगेशन मेजर्स केलेले आहेत. या ठिकाणी एव्हेन्यू प्लांटेशन आणि जे काही मिडियन प्लांटेशन असं म्हणून साधारणतः 33

0: लाख एवढं म्हणजे रोपटे प्लस तुमची काही रेव्हेन्यू प्लांटेशन आहे असं प्लांटेशन 33 लाखाचं 33 लाख सॅपलिंग त्यावेळेस आम्ही या महामार्गासाठी वापरले गेले आहेत. प्रत्येक 500 मीटर वरती रेन वॉटर हार्वेस्टिंग पण आम्ही केलेलं आहे, म्हणजे एव्हरी 500 मीटर वरती रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे. शेततळी आता मी मगाशी शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने शेततळी आम्ही निर्माण करतोय, तशी 1000 पेक्षा जास्त शेततळी पण या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती आम्ही केलेली आहेत बाजूनी. दुसरे 100 ठिकाणी असे चेक डॅम्स पण केलेले आहेत, ज्या योग्य म्हणजे त्या चेक डॅम्सच्या मध्यमध्ये तिथे पण वॉटर सोजेशन पाण्याची पातळी तिथे वाढलेली आहे, ते केलं आहे. पर्यावरणाच्या म्हणजे संवर्धनासाठी आम्ही फ्लॅगचा पण वापर केला आहे महामार्गाच्या बांधकामामध्ये. जे पॉन्डॅश असते म्हणजे वेगवेगळे जे काही हे थर्मल पॉवर स्टेशन आहे त्यातनं जे काही वेस्ट अशी ती ऍश असते त्याचा वापर पण आम्ही बांधकामामध्ये केलेला आहे, म्हणजे नागपूरच्या पट्ट्यामध्ये त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. दुसरं सोलार पॉवर एनर्जी त्याचं पण आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे समृद्धी महामार्गावरती. एक साधारणतः 211 मेगावॅटचं आमचं उद्दिष्ट आहे, त्यापैकी 9 मेगावॅट आम्ही आता ऍक्टिवेट केलं आहे, 30 मेगावॅटचं काम सुरू आहे, 44 मेगावॅटचे टेंडर्स आता आम्ही अलॉट केले आहेत. साधारणतः 83 मेगावॅटचं जे आहे हे मार्गी लागलेलं आहे आणि 1400 मेगावॅटचा एक नवीन आम्ही आता प्लान तयार केला.
1: अच्छा,
0: म्हणजे 14 समृद्धी महामार्गाच्या बाजूने 1400 मेगावॅटचं एवढं म्हणजे रिन्युएबल एनर्जी निर्माण करण्याचं आमचं एक नवीन उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. त्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह असा कन्सेप्ट आम्ही राबवतो आहे. त्या ठिकाणी आता सोलार पॅनल जे आहेत जेवढे हाय एम्बॅगमेंट्स आहेत त्या हाय एम्बॅगमेंटच्या स्लोपवरती आम्ही सोलार पॅनल्सचा वापर करू आणि अलॉंग द एक्सप्रेस वे म्हणजे एक्स्ट्रीम एजला दोन्ही साईडला असे विंड टर्बाईन्स बसवणार आहे. म्हणजे विंड टर्बाईन्स सर्टन डिस्टन्सवरती थ्रू आउट विंड टर्बाईन्स असतील असे, म्हणजे जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये सोलारसाठी तुम्हाला म्हणजे जे काय म्हणजे आता हे पाहिजे म्हणजे तुम्हाला सूर्य वगैरे पावसाळ्यामध्ये कमी विजिबल असतो तेव्हा त्यामुळं त्यांना ते पॉवर जनरेट करता येत नाही म्हणजे सोलार पॅनल्सना. अशा वेळेस हे विंड टर्बाईन्स जे आहेत म्हणजे 700 किलोमीटर लांबी दोन्ही साईडने हे विंड टर्बाईन्स असतील, हे थ्रू आउट म्हणजे अगदी रात्रीला सुद्धा पावसात सुद्धा ते पूर्ण विंड टर्बाईन्स ऑटोमॅटिकली हवेने फिरत राहतील. त्यायोगे सुद्धा एक पॉवर जनरेशन या महामार्गावरती केलं जाईल. तर 1400 मेगावॅटचं असं आम्ही एक प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि नजीकच्या भविष्य काळामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही हे पूर्ण करू आणि हे बीओटी मध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे महामंडळाला या प्रोजेक्टसाठी लागणारा खर्च जो आहे तो महामंडळाला टाकायची गरज भासणार नाही. आम्ही बीओटीवरती हा फिजिबल होतोय, फिजिबिलिटी रिपोर्ट आमचा याचा पूर्ण झाला आहे आणि लवकरच हे मोठ्या प्रमाणात 1400 मेगावॅट रिन्युएबल पॉवर जनरेशनचं उद्दिष्ट आम्ही या महामार्गावरती पूर्ण करू.
1: नक्कीच सर, आणि याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
0: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. मुंबई पुण्यात जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंटमध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथपर्यंत जे अंतर हे 94 किलोमीटर होतं, आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालंय, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झालाय आणि वेळेमध्ये बचत झाली. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटरमध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची, त्या ठिकाणी 16 असे शार्प कर्व होते, असे वळण होते, काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचे असे कर्व होते, शार्प कर्व होते, उतार होते, स्टीप उतार म्हणजे 7% पर्यंत असे स्टीप उतार होते, म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 3.5 टक्के आपण उतार असायला हवा आयआरसी कोड प्रमाणे, 7% पर्यंत असे उतार त्या घाट पोर्शन मध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळं झालेली आहे आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत ही दररोज होते आहे.
1: 1 कोटी रुपयांची
0: इंधन बचत होते आहे असा एक फायदा झालाय. आणि दुसरं कसं झालंय की अंतर कमी झाल्यामुळं प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
1: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंकच्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
0: नाही, आता हा एक्सप्रेस वे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3.

0: सिक्स लेनचा असा एक्सप्रेसवे बनला गेला. आता जेव्हा आपण या घाटपुरशर मध्ये येतो, घाटपुरशर मध्ये सुद्धा 3+3 सिक्स लेनचा आता एक्सप्रेसवे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाटपुरशर मध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4 आहे आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे म्हणजे एज गुड एज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाटपुरशमध्ये 5+5 म्हणजे 5+5 लेनची सुविधा आहे आणि 3+3 ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ 8+8 सुविधा आता घाटपुरशमध्ये झालेली आहे आणि हायवे जो आहे आता 3+3 आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलंय 3+3 वरून आम्ही आता 5+5 एक्सप्रेसवे जो रुंदीकरण करायचं ठरवलंय आणि आता कॉन्क्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झालाय. म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचं लाईफ संपलेलं असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही कॉन्क्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत. म्हणजे नव्याने कॉन्क्रीटचा रस्ता होईल 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वाईडनिंग होईल आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचा परत पेव्ड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल.
1: बरं,
0: म्हणजे एज गुड एज तो 5+5 जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेव्ड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6 असा एक्सप्रेसवे या ठिकाणी होईल आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जी सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
1: महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
0: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे. हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 2019 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाच्या लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेट झालं समृद्धी महामार्गाचं त्याच्यावरती साक्षीदार म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे आणि तिथून खऱ्यार्थाने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड एक्विजिशन मध्ये आम्ही कुठे थांबलो नाही, नॉनस्टॉप लँड एक्विजिशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. 2-3 ठिकाणी विरोध होता.
1: बरं,
0: म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळचं शिवरे आणि घोरवड हे गाव आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण ज्ञान एक्विजिशन केलं आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 आम्ही सुरू केला आणि 2022 म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंगरोडवरनं तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चेनेज आहे त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं. तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा तो आम्ही डिसेंबर 2022 वाहतुकीस खुला गेला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं आणि पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता. भरपीर 600 किलोमीटरला आहे भरवीर, 625 किलोमीटरला इगतपुरी आहे तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो ते आम्ही जून 2025 शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या काळामध्ये. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा,
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलंय. पण त्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता समृद्धी महामार्गाचा कसारा घाटातला.

0: आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं तर एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: बरं बरं.
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 700 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर. आणि तो खूप लांबीचा देखील रस्ता
0: आहे, 700 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेस वे आहे देशातला.

0: लांबीचं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेस वे आहे देशातला.
1: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर श्रोते हो दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोते हो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, आजकाल आपण बघतो डायबिटिक रुग्णांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि डायबिटीज हा अनेक रोगांना निमंत्रण देतो असं म्हणतात. तर डायबिटीज हा फुफ्फुसाच्या आजाराशी सुद्धा निगडित आहे का, याचा काय संबंध आहे?
5: आजकाल मधुमेहाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आपल्या भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलं जातं आणि आम्ही जे रुग्ण बघतो त्यामध्ये प्रत्येक तिसरा चौथा रुग्ण हा मधुमेही असतो, डायबिटीस असतो. म्हणजे आता सहज जाता जाता कुणी विचारलं तरी शुगर हो शुगर आहे असं म्हटलं जातं. पूर्वी शुगर म्हणजे श्रीमंतांचा आजार, मोठ्यांचा आजार असं काहीतरी होतं. पण हल्ली अगदी शेतात काम करणाऱ्या शेतमजुराला किंवा रस्त्यावरच्या विक्रेत्याला सुद्धा मधुमेह होतो, कारण आपली जीवनशैली बदललेली आहे. आपण खाण्यापिण्याच्या सवयी बदललेत, व्यायाम आपण करत नाही आणि मानसिक तणाव वाढलेला आहे. तर लोको मधुमेह जेव्हा असेल तेव्हा खूप त्रास होतो आपल्याला. त्रास होतो म्हणजे चालत्या फिरत्या माणसाला काही होत नाही, पण जेव्हा आजाराचा प्रश्न येतो, जेव्हा मधुमेह रुग्णाला एखादा निमोनिया होतो, ब्रॉन्कायटिस होतो, सीओपीडी होतो किंवा क्षयरोग होतो, तेव्हा तो मधुमेह अकराळ विकराळ रूप धारण करतो आणि तो आजार मधुमेहामुळे अकराळ विकराळ रूप धारण करतो. म्हणजे त्याचा वेग प्रचंड वाढतो, कारण मधुमेहामुळे रोगप्रतिकारक क्षमता आपली कमी होते. रोगाशी लढण्याची शरीराची जी तयारी असते ती कमी होते. याच्यावर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, मधुमेहामुळे हृदयविकार होतो, मधुमेहामुळे डोळ्यांवर परिणाम होतो, मूत्रपिंडाच्या कामावर परिणाम होतो आणि एकंदर रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती अशक्त होते. त्यामुळे रोगाशी लढण्याची शरीराची जी काही क्षमता आहे ती मधुमेहामुळे कमी होते. त्यामुळे फुफ्फुसाशी जो संदर्भ आहे मधुमेहाचा तो संदर्भ असा आहे की जेव्हा फुफ्फुसात एखादा रोगजंतू आक्रमण करतो किंवा प्रवेश करतो तेव्हा शरीराची रोगप्रतिकार क्षमता अशक्त झाल्यामुळे त्यासाठी आम्हा डॉक्टरांना जास्त झटावं लागतं. म्हणजे एखाद्या मधुमेह रुग्णाला निमोनिया झाला किंवा कोविड सारखा आजार झाला, H1N1 झाला, तर जास्त औषधं घ्यावी लागतात, शुगर कंट्रोलमध्ये ठेवावी लागते.
4: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क

0: 7384 853 34 7384 853 34 7385 06 3934 डॉक्टर अनिल सर, तुम्ही सांगताय मधुमेह आणि फुफ्फुसाचे विकार याबद्दल.
1: बऱ्याच लोकांना एक फुशारकी मारायची सवय असते की नाही, माझी शुगर 400 झाली तरी मला काही होत नाही. ते वरचं आहे, वरवरचं आहे. आज सगळा जो काही कारभार आहे मधुमेहाचा तो चाललेला असतो. तर शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, आहारावर नियंत्रण ठेवा. सकाळी उठल्यानंतर चहा किंवा गोड काही खाण्याऐवजी तुम्ही प्रथिनं घ्या, ज्यामध्ये दूध घेऊ शकताय, पनीर घेऊ शकताय, दही घेऊ शकताय, याच्याबरोबर काहीतरी खा. वारंवार गोड खाऊ नका. दिवसातून 2 वेळा जेवा, ऍट द मोस्ट जास्तीत जास्त 3 वेळा. 2 जेवणामधलं अंतर, खाण्यामधलं अंतर 5 तासापेक्षा जास्त ठेवा. आपण जो भात खातो म्हणजे साखर खातो लक्षात घ्या. त्यामुळे चमच्यानी भात घ्या जेवायला.
0: अच्छा.
1: आणि आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवा, पालेभाज्या वाढवा, फळभाज्या ज्या गोड नाहीत त्या वाढवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वेगळं सुट्ट गोड खाऊ नका. गोड थोडं खायचंच असेल तर जेवणानंतर, पोट भरल्यानंतर खा. जेवल्यानंतर 10 मिनिटं चालायला लागा, म्हणजे आपल्या स्नायूंना इन्सुलिनची मदत लागणार नाही. आणि अर्थात तुम्हाला मधुमेह असेल तर खोकला, सर्दी, पडस, धाप, ताप, कुठलीही तक्रार असेल, लघवीची तक्रार असेल तर अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ताणरहित जीवन जगा.
0: नक्कीच. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 7384 853 34 7384 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: आपण ऐकणार आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.

0: आयुर्विश्व हेल्थ केअर,
1: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म।
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: श्रोत्यांनो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
4: नमस्कार
1: सर. तुमच्याशी बोलायचंच आहे पण त्याआधी आयुर्विश्व मध्ये अनेक रुग्ण येत असतात, आपण त्यांचे अनुभव ऐकतोय. आता ही केस कुणाची बघूया, कोण आपल्याशी बोलताय.
5: मी पौर्णिमा रमेश दू, राहायला नाशिक मध्येच. मला 5-6 महिन्यापूर्वी थोडासा उठायला आणि बसायला खूप त्रास व्हायचा, स्नायूंचा पण आणि हाडांचा पण. पण आता जेव्हा FM वर मी डॉक्टर विश्वास घाटगे यांची जेव्हा आयुर्विश्व हेल्थ केअर मार्फत जी माहिती मिळाली, त्यांचं रुग्णांवरचे जे उपचार ऐकले ते बरे होतात, त्यामुळं मी पण गेली नाडी परीक्षणाने. मला त्यांनी काही औषधं दिली, काही काळे दिले, त्यात मला आता फरक जाणवायला लागला आणि दुसऱ्या तिसऱ्या फेरीनंतर मला खरोखरच खूपच आराम वाटतोय. खूप आभारी आहे आयुर्विश्व हेल्थ केअर बाबत आणि डॉक्टर विश्वास घाटगे यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद
1: सर. आत्ताच आपण पौर्णिमा म्हणून तुमच्या पेशंट जे आहेत नाशिकच्या, त्यांची ही केस ऐकली. सांधेदुखी रिलेटेड आता त्यांचे सगळे त्रास आहेत, तर काय सांगाल या केस?
4: येस, म्हणजे सर्वप्रथम मी पौर्णिमा ताईंचं मनपूर्वक आभार मानेन. इतका छान अभिप्राय त्यांनी दिलाय आयुर्विश्व हेल्थ केअर साठी. ताईंच्या बाबतीमध्ये असं होत होतं की सततची सांधेदुखी ही त्यांची मेनली तक्रार होती. वजन कमी झालं होतं, खूप प्रमाणात विकनेस आला होता आणि त्यासाठी त्या म्हणजे वेगळ्या डॉक्टरांना भेटल्या, काही कन्सल्टेशन केलं, काही वेळेस रक्त तपासण्या पण केल्या, पण योग्य निदान होत नव्हतं आणि थकवा किंवा सांधेदुखी जात नव्हती. त्यांच्या सांगण्यामध्ये येत होतं बऱ्याचदा की कामकाज केल्यानंतर किंवा त्यांच्या सर्व्हिस रिलेटेड काही दगदग झाली तर त्यांनी त्यांना थकवा खूप येत होता किंवा सांधेदुखीचे कंबरदुखी पायदुखीचा त्रास त्यांना मेनली होत होता आणि त्याचा परिणाम थोडासा वजनावर प्रकृतीवर पण झालेला दिसून येत होता. खरं तर या ठिकाणी ब्लड टेस्ट केल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की त्यातूनच निदान करण्याचा प्रयत्न केला तो, पण ताईंच्या बाबतीत ब्लड टेस्ट नॉर्मल होते आणि त्यामुळे त्या नाडी परीक्षे संदर्भात भेटायला आल्या होत्या. नाडी परीक्षेद्वारे लक्षात आलं की अस्थिधातू क्षय बऱ्याच प्रमाणात आहे, वातवृद्धी आहे आणि धात्वाग्नी मांद्याचा परिणाम शरीरावर झाल्यामुळे प्रकृती खावली आणि त्याचबरोबर सांधेदुखी सारख्या तक्रारी उत्पन्न झाल्यात. तर या ठिकाणी

0: आणि परीक्षा ही उत्तमरित्या मार्गदर्शक ठरली. त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केल्यानंतर ताईंच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली. सांधेदुखी पूर्णतः थांबलेली आहे आणि वजनात पण चांगल्या प्रकारे सुधारणा झाली.
1: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. संपर्क 844-844-9960 844-844-9960 8444-9260. लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये.
2: सो डॉक्टर, तुम्ही सांगताय पौर्णिमा त्यांच्या केस बद्दल आणि ब्लड टेस्ट वगैरे सगळं करून सांधेदुखीचा त्यांचा जो आजार होता त्याच्यावर मग आयुर्विश्व मध्ये काय उपचार केले?
0: बऱ्याचदा सांधेदुखी म्हणल्यानंतर ब्लड टेस्ट केल्या तर एक्स रे केला जातो, पण त्या गोष्टी सुद्धा जेव्हा नॉर्मल होतात तेव्हा फक्त मल्टीव्हिटॅमिन्स दिल्या जातात, पण त्यांनी काही सांधेदुखी जात नाही. या ठिकाणी नाडी परीक्षा ही नक्कीच मार्गदर्शक ठरते. बऱ्याचदा या प्रकारच्या सांधेदुखीच्या तक्रारी ह्या वातदोषाशी निगडीत असतात, त्याचं निदान आपल्याला नाडी परीक्षेद्वारे करता येतं. आणि त्यासाठी गेली 13 वर्ष जे आयुर्विश्व हेल्थ केअर संस्थेने संशोधन केलेलं आहे त्या संशोधित औषधांचा वापर केल्यानंतर ताईंसारख्या केसेसमध्ये भरपूर प्रमाणात इम्प्रुव्हमेंट होताना दिसून येते. त्यामुळे अंवाद, संधिवाद, गुडघेदुखी, कंबरदुखी सारख्या केसेसमध्ये नक्कीच नाडी परीक्षा फलदायी ठरू शकते.
2: सो नेहमी तुम्ही जे सांगतात की कारणापेक्षा मुळावरती उपचार केले तर नक्कीच रुग्णांना फरक पडतो, अशीच ही केस होती.
1: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. संपर्क 844-844-9960 844-844-9960 8444-9260 लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये.
2: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम तर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02132554465 आणि 84485915. संपर्क पुन्हा एकदा 02132554465 आणि 84485915.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, कविवर्य प्राध्यापक शंकर वैद्य यांचा स्मृतिदिन. त्यांचं अरुण दाते यांनी गायलेलं लोकप्रिय गीत आता आपण ऐकूया. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

अरुण दाते यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. प्राध्यापक शंकर वैद्य यांची ही रचना संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, स्वरगंगेच्या काठावरती हे गाणं असेल किंवा शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा किंवा पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई अशा अनेक अजरामर रचना प्राध्यापक शंकर वैद्य यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. आला क्षण गेला क्षण हा त्यांचा पहिला कथासंग्रह, तर कालस्वर हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर बरेच वर्षांनी दर्शन हा काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झाला. उत्तम समीक्षक, ललित लेखक, त्याचबरोबर उत्तम वक्ते, सूत्रसंचालक म्हणून ते सर्व परिचित आहेतच. गोष्ट धमाल नाम्याची, चिमणराव गुंड्या भाऊ यासारख्या चित्रपटातील गीतंसुद्धा त्यांनी लिहिली. त्यांचं आणखी एक गीत आपण ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजामध्ये. संगीतकार पुन्हा एकदा हृदयनाथ मंगेशकर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. श्रोते, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याच्या उद्देशानं जिल्ह्यात 16 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत नवीन कुष्ठरुग्ण, सांसर्गिक रुग्ण, बाल रुग्ण तसंच विकृती असलेल्या रुग्णांचं प्रमाण कमी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूपासून होणारा आजार आहे. या आजारामध्ये प्रामुख्यानं त्वचा आणि त्वचेजवळील मज्जातंतूवर परिणाम होतो. अंगावर फिकट किंवा लालसर रंगाचा बधीर चट्टा, त्वचेवर न दुखणाऱ्या आणि लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमा किंवा गाठी, तसंच कानांच्या पाळ्या जाड होणं, भुवयांचे केस विरळ होणं, हातापायांना सतत मुंग्या येणं किंवा अशक्तपणा जाणवणं, हातातून वस्तू पडणं, पायातली चप्पल गळून पडणं, त्याचबरोबर डोळा सतत उघडा राहणं आदी लक्षणं आढळल्यास नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. कुष्ठरोग हा शाप किंवा पूर्वजन्मीच्या पापामुळे होत नसून तो कुष्ठ जंतूंमुळे होतो. त्यामुळे या आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करून वेळीच तपासणी आणि उपचार घेणं आवश्यक आहे. या विशेष मोहिमेत सहवासित तपासणी, फोकस लेप्रसी कॅम्पेन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेची पडताळणी करण्यात येणार आहे. सहवासित तपासणी अंतर्गत मागील 5 वर्षात आढळून आलेल्या सर्व नवीन कुष्ठरुग्णांची तसंच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे. एफएलसी अंतर्गत सांसर्गिक रुग्ण तसंच बालरुग्ण आणि विकृती असलेले रुग्ण अशा विशेष जोखमीच्या गटांभोवती शहरांमध्ये 200 तर ग्रामीण भागात 300 घरांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसंच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पडताळणी केली जाणार आहे. मोहिमेदरम्यान आशा स्वयंसेविकांकडून महिलांची तर आरोग्य सेवकांकडून पुरुषांची

ची तपासणी केली जाणार आहे. हे कर्मचारी घरोघरी सर्वेक्षणासाठी भेट देणार आहेत. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करून आपल्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जस्मिन, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ दिलीप माने, त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ हेमलता पालेकर यांनी केलं आहे. भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. या मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. भारत निवडणूक आयोगानं या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर, अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026 आहे. मतदान 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे. मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असून निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे. पुणे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून त्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष, प्रशासकीय विभाग यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचं पालन करावं असं आवाहन पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं आहे.

0: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91.
1: सध्या गणेशोत्सव चालू आहे, या निमित्तानं जिल्ह्यात तसंच शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे देखावे बघायला आपण जात असतो. जात असताना लहान मुलांना आपण व्यवस्थित घेऊन जाणं आणि बरोबर घेऊन येणं हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला गर्दीतून ही मुलं हरवण्याची शक्यता असते. त्याचबरोबर लहान मुलांना आपल्याबरोबर अगदी हात घट्ट धरून बरोबर घेऊन येणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे लक्ष देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. शिवाय बऱ्याच वेळेला बऱ्याच भागांमध्ये आपण गेल्यानंतर वेगवेगळे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी असतात आणि ते खाऊन झाल्यानंतर वेगवेगळे रॅपर्स आपण रस्त्यावरती तसेच टाकून देतो. असं न करता, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी कचरा न करता आपण त्या ठिकाणी जाऊन त्या त्या देखाव्यांचा आनंद घ्यावा, जरूर घ्यावा, पण त्यामुळं इतरांना कुणालाही उपद्रव होणार नाही याची मात्र आपण काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पंचवीस सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे. या निमित्तानं शहरामधले काही मार्ग बंद असणार आहेत, काही मार्ग

पर्यायी असणार आहेत. गर्दी टाळण्याच्या हेतूनं मुख्य मिरवणूक मार्गासह छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंगावेश हा पारंपरिक समांतर मार्ग, तसंच हॉकी स्टेडियम मार्गे इराणी खण हा पर्यायी मार्ग मंडळांनी अवलंबावा असं आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलं आहे.

उमा टॉकीज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, टेंबे रोड, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळ स्टँड, रंकाळ टॉवर, संध्यामठ मार्गे इराणी खण, हा मार्ग मुख्य मिरवणूक मार्ग असणार आहे. इतर मार्ग असे असणार आहेत, विनस चौक ते विल्सन पूल, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज, आझाद चौक, दुर्गा हॉटेल, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, त्याचबरोबर पापाची तिकटी आणि गंगावेश मार्गे पुढं. त्याच्यानंतर विनस कॉर्नर, कोंडाओळ, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज मार्गे मुख्य मार्ग किंवा पारंपरिक मार्गाकडे. त्यानंतर फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा, त्यानंतर पद्मा चौक, बिंदू चौक, शिवाजी रोड, पापाची तिकटी आणि त्यानंतर पुढे. पुढचा मार्ग नंगीवली चौक, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी मार्गे मुख्य मार्गावरती. त्यानंतर खरी कॉर्नर, बिनखांबी, गणेश मंदिर या माध्यमातून मुख्य मिरवणूक मार्ग. आणि ताराबाई रोड, रंकाळा, साकोली कॉर्नर, तटाकडील तालीम, तसंच महाद्वार चौक मार्गे पुढं, असे काही मार्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेत. या सणांचा आपण जरूर आस्वाद घ्यावा, पण घेत असताना आपल्यामुळं इतरांना त्रास होणार नाही, इतरांना कुठलाही उपद्रव होणार नाही, याची मात्र काळजी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये सुधांशु यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते अशोक पत्के. राजानं वाजवला बाजा या चित्रपटातलं हे गीत होतं. आणि आज अभिनेता कोबल यांचा वाढदिवस आहे. त्यांनी सुद्धा या चित्रपटामध्ये अभिनय केलेला आहे. या निमित्तानं आपण हे गीत ऐकलं. याबरोबरच कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.
1: आकाशवाणी पुणे 8:30 आणि 25 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमधल्या वडोदरा इथं महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 12,600 अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यानंतर राष्ट्रपती मुर्मू प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वडोदऱ्यातील ग्लोबल स्पिरिच्युअल पॅलेसचं लोकार्पण करतील. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती सृष्टीसाठी आध्यात्मिक जागृती प्रकल्पाचं उद्घाटन आणि विकसित भारतासाठी युवा उपक्रमाचं दूरस्थ पद्धतीनंही उद्घाटन करणार आहेत. चित्रपट हा विविध भाषा प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षामधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकतानगर इथं काल झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. चित्रपट उद्योगाचा कणा असलेल्या पडद्यामागच्या तंत्रज्ञ आणि कामगारांना सन्मानानं वागवलं जाणं आवश्यक आहे असंही राष्ट्रपती म्हणाल्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय उद्योगांनी केवळ व्यवसायाचा आकार वाढवण्याऐवजी मजबूत सुशासित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. भारताच्या विकासाचा पुढील टप्पा गुणवत्ता आधारित असला पाहिजे.

0: यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला संशोधन आणि विकासामध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल. आपली महत्वाकांक्षा केवळ मेड इन इंडियापुरती मर्यादित नसावी तर इमॅजिन्ड इन इंडिया असावी, जिथं उत्पादनं केवळ तयार केली जात नाहीत तर त्यांची संकल्पना, रचना आणि तांत्रिक विकासही इथंच केला जातो आणि त्यानंतर ती जागतिक बाजारपेठेत पोहोचवली जातात, असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. उद्योगांना सरकार आणि नियामकांसोबत संवाद कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशातल्या मोठ्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं एकाच ठिकाणी सर्व संबंधित वाणिज्य आणि उद्योग कार्यालयं तयार केली जात असून यामुळे व्यावसायिकांना मोठा फायदा होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित होते. आज 11वा जागतिक आयुर्वेद दिन साजरा होत आहे. यानिमित्त देशभर विविध ठिकाणी आणि जगातील अनेक देशांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था, आयुर्वेद औषध निर्मिती संस्था सहभागी होत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यावेळच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. आयुर्वेद दिन हा व्यापक समाज कल्याण साधण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण असून त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण, नवसंशोधन तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमात आयुष सेवा क्षेत्रावरील पहिला अहवाल देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांचा समुदाय यांच्यातील आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी एस जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भारत आणि कॅरिबियन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांमधील व्यापार आता वार्षिक 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या 10 वर्षात भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयाला आली आहे. विस्तारित होणारी बाजारपेठ, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, विस्तारित तंत्रज्ञान क्षमता, झपाट्यानं वाढणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ या भारताच्या मोठ्या क्षमता असून त्याचा जागतिक व्यापार वाढीसाठी उपयोग होणार आहे, असंही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं यावर्षी मार्चमध्ये सुरू केलेल्या सर्वसमावेशक व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी प्रगतीपथावर असून त्या डिसेंबरच्या मध्यावर होणाऱ्या G20 शिखर परिषदेपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काल न्यूयॉर्क इथं सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. G20 शिखर परिषद 14 आणि 15 डिसेंबर रोजी मियामी इथं होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुमारास कॅनडाचा दौरा करतील, मात्र अद्याप त्याबाबतची निश्चित तारीख झालेली नाही, असंही कार्नी यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या उपक्रमाअंतर्गत जगभरातील 100 शेतकरी महिलांना गौरवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातल्या केवळ 2 महिला शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यामध्ये दक्षिण मिझोरममधील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला ZT लाल रिथांगी यांचा समावेश आहे. ऐकूयात याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या या सन्मानासाठी 131 देशांमधून 600 अधिक महिलांचं नामांकन झालं होतं. त्यापैकी निवड झालेल्या 100 महिलांमध्ये ZT लाल रिथांगी यांचा समावेश आहे. मारी ई या नावानं लोकप्रिय असलेल्या लाल रिथांगी लॉंगटलाई जिल्ह्यातल्या दुर्गम अशा सांगाव गावच्या रहिवासी आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीतील त्यांची निष्ठा

कृषी आणि ग्रामीण विकासातील त्यांचं सातत्यपूर्ण योगदान यासाठी त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या 12 ते 16 तारखेदरम्यान अन्न आणि कृषी संघटनेच्या इटलीतल्या रोम इथं होणाऱ्या वर्ल्ड फूड फोरममध्ये एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हॉर्टी फेअर मिझोराम 2026 त्यांना लॉंगटलाईच्या सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणूनही सन्मानित करण्यात आलं होतं. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लाल रिथांगी यांनी आनंद

0: शेतकरी म्हणूनही सन्मानित करण्यात आलं होतं. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लाल रिथांगी यांनी आनंद व्यक्त केला. या पुरस्काराचं श्रेय राज्याच्या फलोत्पादन विभागाला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान महिलांच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये आज 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हवामान. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच कर्नाटक केरळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: एफ 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत.
3: चिंतन हाच चिंतामणी.

0: तेलचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: तुम्हाला जर रुबाब आणि आईट बघायचे असेल तर महाभारत आठवा। महाभारतात श्रीकृष्ण काय आणि अर्जुन काय त्या आईटच चालत असत। ती त्यांची आईट आणि त्यांचा रुबाब पाहण्यासारखा होता। मी हे यासाठी सांगतो आहे की तो रुबाब आणि ती आईट तुमच्याजवळ असली पाहिजे, बावळटपणा असता कामा नये। बावळट होऊ नका तर आईटीत रहा, रुबाबात रहा। आईट काय असली पाहिजे? मी देवाचा पुत्र आहे ही आईट आणि हा रुबाब तुमच्या ठिकाणी असला पाहिजे। एखाद्या श्रीमंताच्या मुलाकडे बघा, त्याच्याकडे

त्याचं स्वतःचं असं काहीही नसतं. बहुतांशी त्याच्याकडे काही कर्तृत्वही नसतं, आणि तरीही त्याचा एक असा गुण असतो की तो श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेला आहे म्हणून तो अगदी रुबाबात राहतो. मग तुम्ही तर सर्व देवाचे पुत्र आहात, मग तुम्ही किती रुबाबात राहिलं पाहिजे, तुमचा किती रुबाब असला पाहिजे. हे मी का सांगतो आहे की आपण देवाचे पुत्र आहोत हे आपल्याला आपल्या साधू संतांनी, वेदांतांनी, ऋषी मुनींनी या सर्वांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की बाबा रे, तो तूच आहेस, ते तत्व तूच आहेस. त्या तत्वाबद्दल त्यांनी आपल्याला खूप काही सांगितलेलं आहे. असं असून सुद्धा आपण मात्र तेवढंच विसरतो आणि बाकीच्या गोष्टी आठवतो. वास्तविक माणसाचा जन्म हा देवाच्या पोटी आहे, आणि म्हणून देवाजवळ जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुमच्याजवळ सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल तसं होईल एवढी शक्ती वास्तविक तुमच्याजवळ आहे. देवानं दिलेली बुद्धी तुमच्याजवळ आहे. त्या बुद्धीच्या अधिष्ठानावरच माणूस चंद्रावर गेला. बुद्धीचं एवढं सामर्थ्य देवानं आपल्याला दिलेलं आहे हे सर्व लक्षात घेऊन जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही अगदी काहीही करू शकता. आता काहीही करू शकता यामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे तुम्ही चांगलंही करू शकता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वाईटही करू शकता. इष्ट करू शकता आणि अनिष्टही करू शकता. लोकांचं भलं करू शकता आणि लोकांचं वाटोळही करू शकता. इतरांचं कल्याण करू शकता आणि इतरांचं अकल्याणही करू शकता. तुमच्या जवळ जी शक्ती आहे, तुमच्या जवळ जे सामर्थ्य आहे, त्या शक्तीच्या आणि त्या सामर्थ्याच्या बळावर तुम्ही या दोन्ही गोष्टी करू शकता. आज माणूस हा प्राणी खूप काही करून राहिलेला आहे, पण त्यात वाईट करण्याकडे त्याची प्रवृत्ती मात्र सहज आहे. वाईट करण्याकडे त्याची अगदी सहज प्रवृत्ती आहे. पाणी नेहमी वरून खाली वाहतं असं आपण म्हणतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वॉटर टेक्स इट्स ओन लेवल. तसं आपलं मन हे वरून खाली वाहत असतं, त्याला प्रवाहपती तसं म्हणतात. माणूस एकदा का प्रवाहात पडला की प्रवाह जिकडे नेईल तिकडे तो वाहत जातो, त्याप्रमाणे आपली अवस्था झालेली आहे. आपलं मन हे वरून खाली वाहतं, म्हणजे ते खालच्या दिशेनं वाहतं. या खालच्या दिशेनं वाहणाऱ्या मनाला ऊर्ध्व करणं म्हणजेच परमार्थ. परमार्थ परमार्थ म्हणजे तरी काय? अंगाला राख फासणं, गळ्यात 10-10 माळा घालणं, मोठी मोठी भगवी वस्त्र घालणं, जटा वाढवणं, दाढी वाढवणं, याला परमार्थ म्हणत नाहीत. मग खरा परमार्थ म्हणजे काय? जीवनविद्या सांगते की मन जे खालच्या दिशेनं वाहतं आहे त्या मनाला वरच्या दिशेनं म्हणजे ऊर्ध्व दिशेनं व्हायला लावणं म्हणजे खरा परमार्थ. जे नाशिकमध्ये राहतात त्या नाशिककरांना गोदावरी नदीजवळ आहे. त्या नदीचं पाणी वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळतं. त्यांना जर त्यांच्या शेतीला पाणी पाहिजे असेल तर ते काय करतात? ते लिफ्ट इरिगेशन करतात, म्हणजे त्या पाण्याला ते लिफ्ट करतात आणि ते पाणी आपल्या शेताकडे वळवतात. त्या योगे ते आपल्या शेतामधून पीक काढतात. तसं आपलं हे जे मन आहे ते मन म्हणजे वाहणारी नदी आहे, आणि या नदीचं पाणी शेवटी भवसागराला जाऊन मिळतं. या वाहणाऱ्या मनाला तुम्ही लिफ्ट केलं पाहिजे. तुम्ही त्याला लिफ्ट करून इष्ट दिशेनं वळवलं पाहिजे. तुम्ही जर त्या मनाला लिफ्ट करून इष्ट दिशेनं वळवलं तरच तुमच्या जीवनामध्ये सुखाचं पीक निर्माण होतं. आता हे सुखाचं पीक काढायचं असेल तर ते कुणाच्या हातात आहे? ते तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

0: आपल्या जीवनाचा हेतू काय आहे? तर सखल दिशेनं वाहणाऱ्या मनाला ऊर्ध्व करणं हा खरा आपल्या संपूर्ण जीवनाचा हेतू आहे, हे आपल्याला सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात तुका म्हणे ऊर्ध्व दृष्टी पाहे, तुझा देव आहे तुझ पाशे. तुकाराम महाराज पुढे एके ठिकाणी असं म्हणतात, तुका म्हणे मन उफराटे होय, तरीच हे अपाय मावळती. त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात एका जनार्दनी आप आपणासी पाहणे, साक्षित्वे पाहणे तोची सोहम. अशा निरनिराळ्या शब्दामध्ये साधू संतांनी आपल्याला मन ऊर्ध्व करायचं असतं हे शिकवलेलं आहे. मनाला ऊर्ध्व करायचं याचा अर्थ असा की सखल दिशेनं वाहणाऱ्या मनाला ऊर्ध्व दिशेनं करायचं, देवाच्या दिशेनं तोंड करायचं, देवाच्या दिशेनं मुख करायचं, यालाच अंतर्मुख असं म्हणतात. डोळे मिटले म्हणजे अंतर्मुख होतो असं नाही, मग मनाचं मुख देवाच्या दिशेनं वळवणं म्हणजे अंतर्मुख. यासाठी देव कुठे आहे, देव आत म्हणजे तो कुठे आहे, त्याला पाहायचं म्हणजे कुठे पाहायचं, त्याला पाहायचं तर ते कसं पाहायचं, हा जो विषय आहे हा विषय महत्वाचा आहे. त्यासाठी सर्व संतांनी देवाचं स्मरण करावं हे सांगितलं, देवाचं चिंतन करावं हे सांगितलं. सांगायचा मुद्दा असा की आपण आपल्या जीवनात चांगलंही करू शकतो आणि वाईटही करू शकतो, काहीही करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे, पण माणूस त्याला मिळालेल्या या शक्तीचा वापर वाईटासाठी करतो. आता विज्ञान चांगलं की वाईट हा ज्यावेळेला प्रश्न उपस्थित केला जातो त्यावेळेला तो ते हाताळणारा माणूस कशा पद्धतीनं हाताळतो यावर ते अवलंबून आहे. आज विज्ञानानं भन्नाट प्रगती केलेली आहे, आश्चर्यानं थक्क व्हावं एवढी प्रगती विज्ञानानं केलेली आहे. विज्ञानात एवढं प्रचंड सामर्थ्य आहे की या जगाचं नंदनवन करता येईल. आज जो प्रचंड खर्च लष्करावर संरक्षणावर होतो आहे तोच खर्च जर जगातील निरनिराळ्या समस्या सोडवण्यासाठी केला, लोकांचं भलं करण्यासाठी केला, तर विज्ञान या जगाचं नंदनवन करू शकेल हे निःसंशय. मी हे का सांगतो आहे की माणूस हा जो प्राणी आहे त्याच्यात दोन्ही करण्याचं सामर्थ्य आहे. आपल्याला असं दिसून येईल की अगदी लहानपणापासून माणसावर जे संस्कार होतात त्यामध्ये विराटपणा, विशालपणा, उदात्तपणा अशा प्रकारचे जे संस्कार व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. जीवनविद्या सांगते की आपण सगळी देवाची लेकरं आहोत हा संस्कार जर मानवजातीवर केला गेला तर या जगाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रत्येक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवर.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
4: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3-10 विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे। स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क 02-31-254-65 आणि 84-84-85-15-91। संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-65 आणि 84-84-85-15-91।

आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, लोकप्रिय मराठी चित्रपटांपैकी अशी ही बनवाबनवी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तो 23 सप्टेंबर 1988 या दिवशी. आजही हा चित्रपट रसिकांच्या मनात तितकाच ताजा आहे. ऐकूया या चित्रपटातलं गीत.

0: अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकरांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते अरुण पौडवाल, गायक कलाकार होते शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, सचिन. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात काही वैविध्यपूर्ण गाणी आपण ऐकणार आहोत. गीतकार पटकथाकार राजेंद्र कृष्ण यांचा स्मृतिदिन. रसिकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करत असताना त्यांनी आपल्या गीतातून अतिशय चपळ अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर सतत ऐकायला मिळतात. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत नागिन चित्रपटासाठी हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना. गायक कलाकार रवी कल्याणजी आणि लता मंगेशकर.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते हेमंत कुमार, चित्रपट नागिन. श्रोते हो, राजेंद्र कृष्ण यांचं खरं नाव राजेंद्र दुग्गल असं होतं. शालेय वयातच त्यांना कवितेची अत्यंत आवड निर्माण झाली होती आणि या कवितेच्या वेडापायीच ते मुंबईमध्ये आले. मग पुढं सिनेमासाठी लेखन करू लागले. अनेक सुंदर गाणी त्यांनी अजरामर केलेली आहेत. त्यापैकी अनारकली, भाई भाई, नागिन, देख कबीरा रोया, चंपाकली, भाभी, छाया यासारख्या चित्रपटातली त्यांची गाणी अत्यंत गाजली. त्यांचं आणखी एक गीत आपण ऐकणार आहोत. अदालत चित्रपटासाठी मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना. गायिका पुन्हा एकदा लता मंगेशकर.

0: लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते मदन मोहन.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट

0: लक्ष द्या.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. श्रोते हो, गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्यानं त्यांची दोन गाणी आपण ऐकलीत. श्रोते हो, असेच दुसरे एक ज्येष्ठ गीतकार राजा मेहंदी अली खान यांचा जन्मदिन आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा अतिशय सुमधुर गाणी रसिकांना दिलेली आहेत आणि या गाण्यांची एक मर्मबंधातली ठेव आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये कायम आहे. त्यांची दोन गाणी आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला मीरा साया चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेलं गीत, संगीतकार मदन मोहन, गायिका लता मंगेशकर.

मेरा साया चित्रपटासाठी राजा मेहंदी अली खान यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते मदन मोहन, गायिका लता मंगेशकर. राजा मेहंदी अली खान यांचं पितृछत्र अतिशय लहान वयात हरपलं. त्यानंतर घरची परिस्थिती ही चांगली असताना सुद्धा एक शायर बनायचं म्हणून ते सगळं सोडून मुंबईला आले. 1947 मध्ये दो

या चित्रपटासाठी त्यांना पहिला ब्रेक मिळाला आणि नंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. अनेक अप्रतिम गाणी त्यांनी आपल्या लेखणीतून उतरवली जी रसिकांच्या मनामध्ये कायमस्वरूपी घर करून आहेत. असंच एक अनपण चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया. संगीतकार मदन मोहन, गायिका लता मंगेशकर.

0: अनपढ चित्रपटासाठी राजा मेहंदी अली खान यांची गीतरचना पण केली. संगीतकार होते मदनमोहन, गायिका होत्या लता मंगेशकर.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
2: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
2: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र

0: राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर. आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत बहार. घरातूनच अभिनयाचं बाळ कडू मिळालेल्या, चित्रपटसृष्टीशी संबंधित असणाऱ्या घराण्यात जन्मलेल्या आणि 1960 ते 1970 दशकामध्ये आपल्या अभिनयाचं गारूड रसिकांच्या मनावर करणाऱ्या अभिनेत्री तनुजा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी अभिनय केलेल्या ज्वेल थिप चित्रपटातलं गीत आपण ऐकूया आणि या गीतानं आजच्या गीत बहार कार्यक्रमाची सांगता करूया. आशा भोसले यांच्या आवाजामध्ये मजरो सुलतानपूर यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार SD बर्मन.

0: आशा भोसले यांच्या आवाजामध्ये मजरू सुलतानपूर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते एस डी बर्मन. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

FM 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 9:30 वाजलेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.

वहाँ एक हाथी भी रहता था। वो दिन भर इधर उधर घूमता रहता था।

चींटी ये सब देखती और दुखी होती।

आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम, यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती याविषयी सुप्रसिद्ध भारत विद्यातज्ञ डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितबंध मन शुद्ध तुझं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचा हे कार्यक्रम आपण ऐकत आहात एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 10 वाजलेत, प्रसारित करतो आहोत नाट्य संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला धाडीला राम तिने का वनी या नाटकासाठी आशा खाडीलकर यांच्या आवाजामध्ये राजा बढे यांची पदरचना ऐकूया. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेके.

0: धाडीला राम तिनेका वनी। या नाटकासाठी राजा बढे यांची पदरचना आपण ऐकलीत आशा खाडीलकर यांच्या आवाजात। संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी।
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह।

0: स्मार्ट श्रवण यंत्रे
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजारामरोड कोल्हापूर
0: फोन 940 440 8000

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून नाट्य संगीताचा कार्यक्रम स्वर सम्राज्ञी. या नाटकासाठी विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूया. संगीतकार निळकंठ अभ्यंकर, गायिका कीर्ती शिलेदार.

स्वरसम्राज्ञी या नाटकासाठी कीर्ती शिलेदार यांच्या आवाजामध्ये विद्याधर गोखले यांची पदरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते निळकंठ अभ्यंकर.

0: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
1: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुग्रण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
0: कळलं.
1: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा असं

0: केशर बदाम पिस्ता युक्त
1: रुचिरा केशरी दूध मसाला।
2: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाओ।
3: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
2: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना। आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही। जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय। काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं। दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही।
3: हा तुमचा आयटीतला जॉब तुम्हाला निवांत आयटीत राहू देत नाही। सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा, यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो। आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत।
2: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत ना, कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत।
3: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो। आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो।
0: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर। फोन 9604095900।
4: आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती। नाट्य संगीताचा आस्वाद आपण घेत आहात। पंडितराज जगन्नाथ या नाटकासाठी पुन्हा एकदा विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूया। संगीतकार वसंत देसाई, गायक भालचंद्र पेंढारकर।

0: गा। भालचंद्र पेंढारकर यांच्या आवाजात विद्याधर गोखले यांची पदरचना आपण ऐकलीत पंडित राज जगन्नाथ या नाटकासाठी. संगीतकार होते वसंत देसाई.
1: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02312544465 आणि 84485915. संपर्क पुन्हा एकदा 02312544465 आणि 84485915.
2: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
2: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
2: अटी लागू.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे हे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आपण ऐकत आहात नाट्यसंगीत. वासव दत्ता या नाटकासाठी अरविंद पिळगावकर यांच्या आवाजामध्ये शांता शेळके यांची पदरचना ऐकूया. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: अरविंद पिळगावकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची पदरचना आपण ऐकलीत. वासव दत्ता या नाटकासाठी संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक पर्यटन दिनाच्या अनुषंगानं पर्यटन सल्लागार आणि पर्यटन व्यावसायिक वसीम सरकवास यांची प्रवीण चिपळूणकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91.
1: नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात कृष्णाजी खाडीलकर यांची रचना मानापमान या नाटकासाठी.
2: Ya nava nava la nayanotsava, ya nava nava la nayanotsava, ya nava nava la.

कारेकर यांच्या आवाजामध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना आपण ऐकलीत मानापमान या नाटकासाठी. नाट्य संगीताच्या कार्यक्रमात शेवटी पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजामध्ये विठ्ठल सीताराम गुर्जर यांची पदरचना ऐकूया, नाटक एकच प्याला.

पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजामध्ये विठ्ठल सीताराम गुर्जर यांची ही पदरचना आपण ऐकलीत एकच प्याला या नाटकासाठी. याबरोबरच नाट्य संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

श्रोते हो नमस्कार. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, सांगते ऐका. एक गाव बारा भानगडी, सुशिला, रंगपंचमी, लक्ष्मी, मानिनी, अवघाची संसार अशा रसिकप्रिय चित्रपटांची खैरात करणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांचा 22 सप्टेंबर हा जन्मदिन. मराठी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित करून आपल्या कर्तृत्वाचा अमीट असा ठसा उमटवणारे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने. कालचीच तारीख 22 सप्टेंबर आणि खऱ्या अर्थानं त्यांना अनंत हे नाव मिळालं ते अनंत चतुर्दशीचा जन्म असल्यामुळं. सध्या गणपती उत्सव चालू आहे आणि 2 दिवसांवरती अनंत चतुर्दशी सुद्धा येऊन ठेपलेली आहे. या अनुषंगानं आजच्या आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांची दत्ता उमराणीकर यांनी घेतलेली आमच्या संग्रही असलेली मुलाखत आपण ऐकूया.

0: श्री अनंत माने तथा अण्णा मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माते सगळे काही. चित्रपट सृष्टीतील कारकीर्द 63 वर्षाची, 5 तपाहून अधिक. आतापर्यंत 61 चित्रपटांचं दिग्दर्शन. लावण्यवती हा त्यांचा 61 चित्रपट. मराठी चित्रपट सृष्टीच्या क्षेत्रात प्रेक्षकांना काहीतरी सतत नवीन देणारे अण्णा म्हणून आम्ही अनंत मानेंच्याकडे पाहतो. उत्तम कथाकार आहेत, पटकथाकार आहेत, चित्रपटाच्या प्रत्येक बाबी संबंधी सखोल ज्ञान असणारा असा हा दिग्दर्शक. 31 चित्रपटांच्या कथा त्यांच्या लेखणीतून साकार झाल्या, ज्यांनी रुपेरी पडदाही गाजवला. महाराष्ट्र शासनानं राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांच्या आजपर्यंतच्या कलासेवेचा गौरव केला. श्री अनंत माने आज आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांच्या 63 वर्षाच्या चित्रपट सृष्टीचा आलेख हा बऱ्याच जाणकारांनाही माहिती नसेल, तो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. अण्णा नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतो. 63 वर्ष मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही काम करताय, तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने तुम्ही काम करतात. तेव्हा तुमचा पहिला चित्रपट किंवा या चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही प्रवेश कसा काय केला, तुमचे गुरु कोण?
1: चांगला सवाल आहे आणि तो लोकांना माहिती असणं आवश्यक आहे. मी 1930 जून या दिवशी प्रभातमध्ये प्रवेश केला. माझी इच्छा होती चित्रपटाचा नायक बनण्याची, पण तिथे गेल्यानंतर मला नोकरी मिळाली ती फिल्म धुण्याची.
0: अच्छा.
1: लायब्ररीमध्ये नोकरी राहिलो. त्या लायब्ररीमध्ये काम करत असताना माझ्या अनेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. याच्यात सर्व त्या

0: मंत्रामध्ये संपन्न असे कोण आहेत तर व्ही शांताराम.
1: अच्छा.
0: इतका प्रभाव पडत गेला त्यांची संकलनातली मी हातोटी पाहिली. जबरदस्त हातोटी त्यांची, फार फटाफट काम करत असत ते. मला असं वाटायचं केवढा विद्वान माणूस आहे. आणि इथं माझ्या लक्षात आलं की ते चित्रपट दिग्दर्शित करताना मला वाटलं की ही माणसं जर हिरो हिरोईन बनवतात मग त्या हिरोला काय किंमत आहे. आपल्याला इकडे जायचं आहे, हा रस्ता आपल्याला जर पाहायला मिळाला, हा जरा असेल जाता आला आपल्याला तर फार छान होईल. म्हणून विचार केला की आपल्याला शांताराम उपेंच्या त्या रस्त्याने जायचं आहे. तर डोक्याचं जे वेड होतं हिरो वगैरे व्हायचं ते काढून टाकलं,
1: काढून टाकलं
0: पूर्णपणे. आणि ठरवलं की आपण यांच्या पाठोपाठ जायचं. मी गेलो तो जमाना होता मुख चित्रपटाचा,
1: मुख चित्रपट
0: हो. आणि त्यानंतर 6 महिन्यामध्ये बोलक्या चित्रपटाची मशिनरी आली आणि पहिला चित्रपट अयोध्येचा राजा काढायचं ठरलं. आमचा एका बोळकंड्यामध्ये प्रभास स्टुडिओ होता, तो मग डफळे ग्राउंडवर गेला.
1: अच्छा.
0: मोठ्या त्याच्यात तो स्टुडिओ बांधला आणि तिथे मग बोलक्या चित्रपट सुरू झाला. त्यावेळी मी विचार केला की आपण हे डिपार्टमेंट सोडून दिलं पाहिजे. पण एक पण म्हणालं की इथे आपल्या जे ते ज्या ज्या खाचा खोचा आहेत त्या समजल्या पाहिजेत. म्हणून मी आपण विचारायचं थांबलो. माझ्या डोक्यात सारखं यायचं की शांताराम विचारायचं की मला तुमच्या डिपार्टमेंट यायचं आहे, संकलन खात्यामध्ये.
1: संकलन खात्यामध्ये
0: विचारता विचारता विचार केला आणि नाही म्हटलं हे लायब्ररी डिपार्टमेंटच चांगलं आहे, इथं शिकलं पाहिजे, आपल्याला खूप शिकलं पाहिजे. म्हणून 3 वर्ष तशीच काढली. आणि प्रभाची ज्यावेळेला पुण्याला सितेंद्र झालं तिकडे जाऊन प्रभा सुरू झाली, त्यावेळेला मी संधी साधली आणि शांताराम जाऊन भेटलो घरीच. मी त्यांना सांगितलं मला लायब्ररीपेक्षा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये घ्या. त्याने त्याला तात्काळ होकार दिला आणि मग तिथे माझ्या प्रगतीला त्यांना जवळून पाहायला मिळालं. आणि संकलन खात्यामध्ये मला जे पाहायला मिळालं, मला जे शिकायला मिळालं, माझं स्वतःचं आजही मत आहे, प्रामाणिक मत आहे ते, की संकलक हा दिग्दर्शकाचाही दिग्दर्शक असतो. आता कदाचित आपण म्हणाल संकलन म्हणजे नक्की काय असतं ते, आपल्याला मी सांगतो.
1: बऱ्याच जणांना जे संकलनशकच सगळं करतो अशी त्यांची कल्पना असते.
0: पण संकलक हा एखाद्या मूर्तिकारासारखा असतो. एखाद्या मूर्तिकाराला आपण सांगितलं हे हात तयार आहेत, डोळे तयार आहेत, पाय तयार आहेत, कान तयार आहेत, सगळे तयार आहेत, सगळे अवयव तयार आहेत, आता याची उत्तम अशी सुबक मूर्ती तयार झाली पाहिजे. आता त्या ठिकाणी संकलक विचार करतो एक हात जरा लांब होतोय त्याला तो कापून टाकतो. आणि त्याच्या लक्षात येतं की एक पाय जरा आखूड आहे, तर मग दिग्दर्शक सांगतो हा सीन जरा आणखी वाढून ठेवा, म्हणजे ती भरपूर मूर्ती चांगली दिसेल, नाही तर वाईट बिल्डअप दिसेल. असा मूर्ती घडवणारा तो माणूस असतो. म्हणून तो मोठा दिग्दर्शकांचा दिग्दर्शक का, तर त्याला त्याची जाण असते, याचा इफेक्ट, ज्याचा इम्पॅक्ट काय येतो तो ते पाहतो आणि ते पाहायला मिळतं.
1: म्हणजे हे सगळे धडे तुम्हाला प्रभातमध्ये शांताराम बापूंच्याकडून मिळाले आणि पर्यायाने तेच तुमचे पहिले गुरु असं म्हणायला.
0: अर्थात अर्थात अर्थात ते पहिले आणि शेवटचेही.
1: अच्छा. अर्थात प्रभातमध्ये तुम्ही संकलन खात्यामध्ये प्रवेश केला आणि तिथून पुढे प्रत्यक्ष दिग्दर्शनाकडे कसे काय वळलात?
0: आता मी मगाशी सांगितलं संकलक हा दिग्दर्शकांचा दिग्दर्शक कसा असतो. तिथे माझं शिक्षण आपोआपच होत गेलं. ते असं की शांताराम पू संकलन करत असताना प्रत्येक सीन हा असा का जोडतात, हा छळ असा का घेतला, तो छळ असा का कापला. तो मी जर शांतारामांना म्हटलं की मला संकलक व्हायचं आहे तेव्हा मला लवकरात लवकर तुम्ही कराल तर बरं होईल, ते म्हणले बघ असं लवकर करता येणार नाही, काही नाही. आणि दुसरं असे मला काही प्रश्न विचारायचे नाहीत, मी काय करतो आणि ते बरोबर मगाशी बरोबर होतं का आत्ताच चूक आहे हे तुझं तू ठरवायचं मनाने. ही पहिली दीक्षा त्याने ही दिली की मला काहीही न विचारता तू तू शिकायचं आहेस. म्हणून मी पाहत राहिलो की हा सीन असं जोडताना हा शॉट कापून का टाकला, हा जास्ती जोडला का, ह्याने इफेक्ट काय येतो, पण ह्याने काय साधलं त्याच्यात, हे सगळं ज्यावेळी मला लक्षात यायला लागलं तर दिग्दर्शकाचे धडे बरं तिथंच मिळतात खरे.
1: साधारण असे संकलन केलेले चित्रपट त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे
0: माधुरा शिंदे किंवा ऋषिकेश मुखर्जी किंवा राज कपूर, विजय आनंद, ही सगळी माणसं आधी संकलक होते लक्षात घ्या.
1: अच्छा.
0: आणि ते उत्तम दिग्दर्शक आहेत, त्याचं कारण ते आहे.
1: संकलन तुम्ही त्यांच्या हाताखाली शिकलात, असे कोणते चित्रपटाचं संकलन तुम्हाला करण्यामध्ये हे मिळालं, प्राधान्य मिळालं?
0: पहिला चित्रपट मी संकलक स्वतंत्रपणे केला तो तारामती.
1: तारामती.
0: त्याच्यानंतर बच्चों का खेल गेला. असे मी संकलन करत करत राहिलो आणि असा काळ गेला 1946 पर्यंत. आणि 47 साली मला प्रथम दिग्दर्शकाला संधी मिळाली.
1: कोणता चित्रपट?
0: पठ्ठे वापरा.
1: पठ्ठे वापरा. तुम्ही 61 चित्रपट जे काढले त्याच्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे सांगते ऐका हा चित्रपट अगदी सुपरहिट ठरला. 131 आठवडे

0: तो चालल्याचा आणि एक रेकॉर्ड त्यांनी पुण्याच्या विजयानंद चित्रमंदिरामध्ये. तर त्या सांगत्या एकाच्या निर्मिती संबंधी काही सांगा की
1: ती कथा गौगम पारखेने लिहिली चित्रपटासाठी, पण ती वाचन झाल्यानंतर त्या निर्मात्याने ती कथा नाकारली. त्याने विचार केला आता कथा कुणी घेणार नाही काही नाही, म्हणून त्यांनी त्याचं पुस्तक लिहिलं. पुस्तक रूपाने ते बाहेर पडल्यानंतर माझ्या वाचनात आलं. वाटण्यात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याच्यात चांगले भीजे आहेत, याच्यात चांगले उत्तम भीजे आहेत, याचा चित्रपट चांगला.

0: तर माझ्या वाचनात आलं, वाचनात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याच्यात चांगल्या भीजे आहेत, याच्यात चांगली उत्तम भीजे आहेत, याचा चित्रपट चांगला होईल. पण फक्त मला वाटलं आणि अशी 3 वर्षे गेली माझ्या विचारात. अनेक लोकांना सांगितले नाही, कुणाला पटले नाही ते. वामनराव कुलकर्णी नावाचे जे डिस्ट्रीब्युटर प्रोड्युसर होते त्यांनी मला विचारलं की आपल्याला चित्रपट काढायचा आहे पण तमाशापट काढायचा आहे, म्हणजे तुम्हाला उत्तम कथा सांगतो, सांगता कथा चांगली आहे. म्हणले माझे फायनान्सर एस एच केळकर, ज्याना सिनेमा सिटीचा गंधही नव्हता पण प्रवास सोडू विकत घेतला होता त्यांनी, एस एच केळकरने, त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना मी कथा सांगायला सुरुवात केली. म्हणलं पुस्तकात तुम्हाला देत नाही, मी कथा सांगतो. मी त्यांना अर्धी मुर्धी कथा सांगितली फक्त. ते म्हणले उत्तम कथा आहे, घ्या पिक्चरचं.
1: ताबडतोब घ्या,
0: म्हणजे ज्या जाणकार नसलेल्या माणसाने ताबडतोब होकार दिला आणि फायनान्स मिळाला आणि चित्रपट सुरू झाला. चित्रपट कथा गोविंद पारखींची होती, व्यंकटेशने त्याची पटकथा संवाद लिहिले
1: व्यंकटेश
0: माडगुळकरांनी आणि गीते लिहिले गदी माडगुळकरांनी.
1: अच्छा,
0: त्याची गीते चांगली झाली होती, संवाद फार सुरेख होते. पण त्या चित्रपटामध्ये सगळ्या लोकांची भीती होती, चित्रपटात शेवटचा जो वग आहे तो आनंदरावने कशा कथा घातलेला आहे,
1: तो वग काढा असं तुम्हाला काहीतरी
0: सगळ्या लोकांनी सांगितलं. एकूण एक जितकी माझी जाणकार माणसं होती यांना मी समजतो, ही सिनेमाचं समजते बरं का, समजूत होती माझी, ती सब चुकली होती. आणि त्या सगळ्यांनी सांगितलं हे काढा, हा मूर्खपणा आहे. कारण म्हणलं एकदा चित्रपट पाहिल्यानंतर तीच कथा, तुम्ही तीच कथा पुन्हा गद्यातली पुन्हा पद्यात सांगता, काय उपयोग आहे त्याचा, एकही प्रेक्षक आज थांबणार नाही आहे. असं सगळ्यांनी सांगितलं, किंवा सेन्सॉर बोर्डाच्या रेल्वे ऑफिसरनुसार सांगितलं. आपले शांताबाई शेळके आपल्याला माहित आहेत, कवित्री त्या त्या कमिटी होत्या, त्यांनी मला आग्रह केला माणसाही असं चूक करू नका, ही फार मोठी चूक होईल. नाही म्हणलं, नाही तसं करणार नाही
1: मी,
0: नाही काढलं. आणि ते खरं ठरलं शेवटी. आणि विजयानंद 3 शो पाहिला मी आणि त्याला प्रत्येक ओळीला त्याच्या टाळी पडताना मी स्वतः ऐकले आणि माझे डिस्ट्रीब्युटर सांगितलं आता हे सांगा हे यश कशाचं आहे.
1: वग अण्णा माडगुळकरनी लिहिला होता,
0: अप्रतिम लिहिला होता.
1: चित्रपती व्ही शांताराम यांच्या पिंजराची कथा आणि पटकथा तुमचीच आहे, तर त्याच्या निर्मितीच्या वेळेचा काय अनुभव?
0: त्याच्या निर्मितीच्या वेळेचा एक गमतीदार अनुभव असा आहे, माझ्या गुरुनी मध्ये काही चित्रपट काढले, ये मराठीचे नगरी, शेहरा, बुंज बन गई मोती वगैरे काढले, ते पार पडले. आणि त्याच वेळेला माझ्या चित्रपटाला खूप भर आला होता. माझा 1 गाव 12 भानगडी 92 आठवडे चालला ते त्याने ऐकलं होतं, ते त्याने पिक्चर पाहिलं पण होतं. आणि त्यांच्या लक्षात गोष्ट आली की आपण आपला शिष्यच आहे तो, आपण त्यांना बोलून घेऊया आणि त्याला सांगायचं की तुझ्या स्टाईलनं पिक्चर काढतो. मला अट फक्त त्यांनी एकच घातली की संध्याकाळी त्यात हिरोईन म्हणून
1: काम करणार.
0: म्हणलं म्हणजे कथा तर आहे का, मग बघूया. मी त्याची कथा, ती कथा खरंच माझी नाही आहे पण ती बांधली मी मात्र. ब्लू एंजल आणि नोरा प्रेंटिस नावाचे 2 वेगवेगळे चित्रपट होते. त्या नोरा प्रेंटिस मधला मी डॉक्टर घेतला आणि ब्लू एंजल मधला प्रोफेसर घेतला. आणि त्या दोघांची सांगड घातली, शाळा मास्तर तो वैद्य होता असं करून घेतलं आणि आदर्श वैद्य होता तो असं करून घेतलं. आणि त्या दोन्ही इंग्रजी कथा मराठी मातीत रुजवल्या, रूप दिलं आणि इतकं दिलं की ते कुणालाही कळलं नाही की मी ब्लू एंजल आणि नोरा प्रेंटिस मधली घेतलेली आहे, कुणाला कळलं, मी स्वतःच कबूल करतो ते. आणि त्याचं यश त्याच्यात होतं आणि ती पटकथा अप्रतिम झाली. अप्रतिम म्हणजे अप्रतिम झाली पटकथा. आणि मी शांतारामने सांगितलं की मला निरीक्षण करायचं नाही आहे. ते म्हणले का, म्हणलं माझी एक सुप्त इच्छा राहिली आहे शिल्लक, हे अनेक लोकांना मात्र माहीत नाही आहे की मला त्यांच्यावर सहदिग्दर्शक म्हणून कधीच काम करता आलं नाही.
1: अच्छा,
0: ती अपुरी इच्छा फार राहिली होती. आपण त्यांच्यावर सहाय्यक दिग्दर्शक कधीच झालो नाही, आपण संकलक होतो पण सहाय्यक दिग्दर्शक नाही, ही खंत लागून राहिली होती. आणि मी म्हटलं की अण्णा मला तुमच्यावर सहाय्यक म्हणून काम करायचं आहे. म्हणजे वेळ आहेस का, अरे 141 चाललेले पिसे काढणारा 92 काढ, मला लोक वेडे म्हणतील किंवा शांतनु त्याचे दडपण टाकलं असं म्हणतील, असं होणार नाही आहे. मी हटायला भेटलो आणि सांगितलं मी असंच राहणार. आणि मी ते काम केलं आणि त्यांच्याबरोबरच कॅमेरा शेजारी मी उभा राहून सगळं पाहत होतो, बघत होतो.
1: ते सुद्धा चित्र सुपरहिट
0: सुपरहिट
1: आणि तुम्ही त्याच्यामध्ये नवीन कलावंतांना संधी दिली.
0: हो, डॉक्टर लागू प्रथम मी त्यांना संधी दिली, त्याला कारण त्यांचं एक नाटक होतं नटसम्राट, ते मी पाहायला गेलो होतो. पाहिलं आणि मला वाटलं आर्टिस्ट चांगला आहे, याला म्हणलं आपण ह्याच्यात घ्यायला हरकत नाही आहे. शांतनुपासून म्हणले घ्यायला हरकत नाही आहे ना, ते म्हणले मेकअप करून बघूया. मेकअप केल्यानंतर त्यांनी नाकारलं, म्हणले नाही म्हणे ते काही बरेच नाव नाही ते. म्हणले मी सांगतो, मी त्यांचं काम पाहिलेलं आहे. म्हणले हा कॅरेक्टर करता, ह्या व्यक्तिरेखेकरता हेच योग्य आहेत. मी आग्रह झाल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी अप्रतिम खरोखरच काम चांगलं केलं.
1: तुम्ही अनेक नवीन नवीन अशा तरुणांना किंवा तरुणींना तुमच्या चित्रपटामध्ये नायक नायिका म्हणून संधी दिलेली आहे, तेव्हा

0: अच्छा, हा तुमचा जो उपक्रम आहे याच्या बाबतीतले तुमचे काय अनुभव?
1: मी एकदा 16 वरीस धोक्याचं हे नाटक पाहायला गेलो होतो. माझ्या हस्ते मुहूर्त होता त्या नाटकाचा. नारळ मीच फोडला आणि पहिला प्रवेश फक्त पाहिला नारळ नवफुल्यांचा. माझी त्यांची ओळख ही नाही आहे, त्यावेळेला नव्हती. मी आलो, मी माझ्या डिस्ट्रीब्युटरला सांगितलं पुण्यामध्ये त्या 16 वरीस धोक्याचं या नाटकात एक माणूस काम करतो, त्याचं नाव मी मला नक्की माहीत नाही आहे, त्याला विचारा, लीला गंजांना विचारा तो कोण आहे तो, आणि त्याला बोलून घ्या. निरुपो आले, मला म्हणलं नमस्कार अण्णा, म्हणजे तुम्हाला काम आहे, चांगलं काम आहे, झेले अण्णांचं मराठी, खरा कानडी माणूस मराठी कसं बोलतो अशा ढंगाने बोलायचं आहे, वेगळे पण खूप त्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल, कसं बोलायचं शिकावं लागेल. त्यामुळे हरकत नाही आहे, म्हणजे सगळी नाटकं सोडावं लागतील, हरकत नाही आहे. त्यावेळेला त्यांना 15 रुपये बिदाई मिळत होती
0: नाटकामध्ये.
1: नाटकामध्ये कलापथकामध्ये होते ते. तर आमच्याकडे त्यांना आम्ही सांगितलं तुम्हाला आम्ही संपूर्ण चित्रपटाचे 500 रुपये देऊ. त्याने एकदम मान्यच केलं. हो हो. आणि निळू फुले जो लोकांना माहीत झाला
0: तो तो या एक गाव बाराबंकडी
1: झेले अण्णा म्हणून. आणि आजही त्यांना पाहिल्यानंतर लोक झेले अण्णाच म्हणतात.
0: अशा अनेक
1: उषा चव्हाण,
0: अच्छा
1: उषा चव्हाण घ्या, उषा नाईक घ्या, जयसी गडकर घ्या, सीमा देव, असे अनेक नट आहेत, अनेक त्याप्रकार अनेक कलाकार आहेत की ज्यांना मी हाताळी धरून सब याच्यात आणलेलं आहे या क्षेत्रात.
0: अण्णा सहज अनंत माने म्हणलं की तमाशा प्रधान चित्रपट असं एक समीकरण पूर्वी मांडलं जात होतं.
1: आज हे म्हणतात
0: म्हणतात पण ते तुम्ही बदललं का? म्हणजे बदललंय असं वाटतं का तुम्हाला?
1: नाही बदलायचं काही कारण नाही मला वाटतं. त्याचं कारण सांगतो आपल्याला. तुमच्या मराठीमध्ये मराठी पण कशात आहे? मला असं वाटतं की तुमच्या मराठी मातीमध्ये ही लावणी जन्माला आलेली, इथे जन्माला आली, इथे वाढली, इथे तिचे शिंगार तिचा रस भरला गेला. असं असताना तुम्ही परक्यांची नकल कशाला करायची? तेव्हा मी म्हटलं की आता अस्सल कुठलं असेल तर ही लावणी आहे, जी दाखवता येते, जी तुमची आहे, तुमच्या इथे जन्माला आलेली आहे,
0: बरोबर,
1: आणि तुमच्या आवडीची आहे,
0: अतिशय शालीनतेने ती दाखवता येते,
1: दाखवता येते, चांगल्या पद्धतीने दाखवता येते. मला एकदा दिलेला पत्रकाराने प्रश्न विचारला होता, तुमचं हे लावणी तुंतुन डप वगैरे जाणार आहे केव्हा? म्हणजे जायचं कारणच काय? ते आमचं आहे, त्याचा आमचा हक्क आहे. त्यांचे मी माझा पाप माझा त्याच्यानंतर आजोबा हे पणजोबा सगळे हेच बघत आलेले आहेत, याच बाबतीत जन्माला आलेले ते. किंवा पेशव्यांच्या राजदरबार त्याला मान होता, त्याला तुम्ही नाकारता कशाला?
0: पण तरी सुद्धा तुम्ही काही सामाजिक समस्यांवरती चित्रपट काढायचे
1: निश्चित केले. आता म्हणतो की लोकांनी माझ्यावर तो शिक्का मारलेला तमाशापट, मला त्याची लाज वाटत नाही, मला अभिमान वाटतो. तरी सुद्धा सांगतो माझ्या 61 चित्रपटामध्ये 11 चित्रपट फक्त तमाशाचे आहेत. बाकीचे 50 चित्रपटांचे काय? त्याचा विचार करा. मानिनी घ्या, हळदी कुंकू घ्या, कुठलाही चित्रपट घ्या, झेडपी घ्या, सुशीला घ्या, हे काय तमाशापट आहेत का?
0: म्हणजे सध्या परिस्थितीवरती समाजाचं
1: ज्याच्यातून समाज प्रबोधन होईल असाच विचार केलेला प्रत्येक वेळेला. मी पहिला चित्रपट निर्माता म्हणून झालो त्यावेळेला मी पायदळी पडलेली फुले चित्रपट काढला लहान मुलांच्या.
0: मानिनीच्या वेळेला सुद्धा तुम्ही त्यातले सुद्धा कलावंत तुम्ही मला वाटतं गोखले, चंद्रकांत गोखलेंना
1: संधी दिली किंवा माझ्यावर रोष आला लोकांचा, तुम्ही चंद्रकांत गोखले का म्हणून कसा घेतला, असा कसा म्हणून निवडला तुम्ही? नाही हो, मला आजवर का असा शालीन असा गरीब हाडाचा गरीब असलेला असा वाटणारा हा एकच मास्टर दिसतो आणि हे योग्य आहे त्या कॅरेक्टर करता.
0: आता हे सगळे हिट झाले चित्रपट इतके आठवडे चालले, याचं काही रहस्य आहे का?
1: रहस्य तसं काही काहीच रहस्य नाही आहे. म्हटलं तर तुम्ही ज्यावेळेला कथा निवडता त्यावेळेला तुम्हाला कथा बरं का अचंबित करणारी आहे का अगोदर हा विचार केला पाहिजे. की मी कोल्हापूरला एकदा असंच पूर्वी असं आलो होतो आणि माझ्या दारात असं बसला असताना एक पहलवान रस्त्याने चालला होता पण त्यांनी साडी नेसली होती. माझ्या लक्षात आलं की ह्या पहलवान साडी का नेसली, पण कशाकरता नेसली आहे? चौकशी केली, त्यांनी सांगितलं मला की अहो ह्या पहलवानांनी कुस्तीत पैज भरली होती, मी हरलो तर जन्म साडी नेसेन म्हणून. ठीक आहे म्हणलं, आपण पिक्चर काढायचं. आता त्यातला माझा त्यातला दिग्दर्शक व्यवहारी दिग्दर्शक जागा झाला, त्यांनी विचार केला नुसतं लंगोट बांधलेले पहलवान लोकांना बघायला बरोबर वाटणार नाही, त्याच्यापेक्षा बरं का आपण त्याला शुगर कोटिंग देऊया आणि मग तमाशापट करूया, त्याचा मग शाहीर करूया, शाहीर विश्वास अशा पैसा होतात म्हणता तो केला, हे त्याचं रहस्य आहे.
0: अच्छा, 5 तप तुम्ही या काल चित्रपटाचा तुमच्या कालखंड आहे, साधारण त्याचे कसे कालखंड पाडणार तुम्ही?
1: त्याच्यातले कालखंड करताना बरं का मी पहिली दहा वर्ष हे शिकतच गेलो. असं म्हणता येणार नाही की मी एकदम उठलो आणि चांगला उत्तम दिग्दर्शक झालो, असं झालं नाही. मी 47 साली दिग्दर्शन केला पहिला पिक्चर, त्याच्यानंतर सुपरहिट पिक्चर झालं माझं पहिलं सांगते आहे का, ते 57 साली.
0: 57 साली
1: 10 वर्षाचा पिरियड गेला त्याच्यामध्ये. ते गेल्यानंतर पुन्हा 10

0: धावशी गेली. धावशी गेल्यानंतर मी मानेने काढलं,
1: मानेने
0: काढलं, वेगळी चित्रपट काढला, तिथं यश मिळवलं मी पुन्हा. मग माझ्या डोक्यात सारखे विचार हेच होते, मला चित्रपट व्यवसायाशिवाय इतर कुठलाही व्यवसाय मला माहीत नाही आहे. मी नेहमी म्हणतो, एक सातवी मराठी नापास झालेला मुलगा, चपराशी सुद्धा त्याला नोकरी कोणी दिली नसती, अशा माणसाला इथे सिनेमामध्ये एवढं नाव मिळालेलं आहे. म्हणलं बरोबर आहे, त्याच्यात मी स्वतःला झोकून दिलेलं आहे.
1: अच्छा.
0: मी 24 तास, एक छंद माझा आहे तो कथा चघळत बसणे, वेगवेगळे विषय चघळत बसणे आणि त्याचा अभ्यास करणे. याशिवाय मला दुसरं कुठलाही एकही मित्र नाही. मला मित्र भेटतात, पण मित्र भेटतात, भेट झाली संपलं, मी जाऊन त्यांच्याकडे गप्पा मारत कधी बसत नाही आहे, अशी माझी प्रवृत्तीच नाही आहे.
1: आता तुम्हाला हा राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाला, पण याच्यापूर्वी खूप पुरस्कार तुमच्या चित्रपटांना मिळालेले असणार.
0: हो, सांगतो ना आपल्याला, मानेला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला, मराठी शासनाचा मिळाला, केला इशारा जाता आता ते मराठी शासनाचा मिळाला, केंद्र सरकारचा मिळाला, सव्वा नवजा एका मराठी शासनाचा मिळाला, शाहीर परिश्रम मराठी शासनाचा मिळाला, त्यानंतर शाहीर परिश्रम केंद्राचा पण मिळाला.
1: अच्छा. शाहीर परिश्रम,
0: त्याच्यानंतर सांगूशील मला केंद्राचा मिळाला, महाराष्ट्र शासनाचा मिळाला, असे अनेक चित्रपट माझे आहेत की याच्यात 5 मला महाराष्ट्र शासनाचे आणि 3 केंद्र सरकारचे मिळाले. केंद्र सरकारचा तर एक पुरस्कार मला असा मिळाला होता ज्याच्यात माझा मुंबई सत्कार झाला, नरा फटकांच्या हस्ते धाकटी जाऊ ह्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. तर या सगळ्या कमिटीचं मत असं होतं की त्या वर्षाचा सर्वोत्कृष्ट पिक्चर असेल ते धाकटी जाऊ, म्हणून त्यांनी ठरवलं ह्याला सुवर्ण पदक द्या. इथल्या सगळ्या कमिटीने मुंबईची सगळी पिक्चर पाहून तिथं दिलेलं कळवलं होतं, पण त्यावेळेला माझ्या चित्रपटाला फक्त मराठी भाषिक चित्रपट म्हणून मिळालं.
1: तुम्ही आता म्हणलात की तुमच्या स्वतःच्या 31 चित्रपटाच्या कथा आहेत, पण अन्य कथाकारांना सुद्धा तुम्ही पुढे आणलं, अन्य गीतकारांना सुद्धा पुढे आणलं, असे साधारण काही नावं तुम्हाला सांगता येतील का?
0: आता शंकर पाटील यांनी प्रथम माझं पिक्चर लिहिलं, त्याच्यानंतर कालेलकर यांनी प्रथम माझं पिक्चर लिहिलं, यानंतर संगीतकार म्हणून राम कदम, वसंत पवार ह्या संगीतकारांना, विश्वनाथ मोरे सगळ्यांना पहिली संधी मी दिलेली आहे, आणि गीतकार म्हणून खेवडकर यांना दिली, त्यावेळेला गदी मळकर हजर असताना हयात असतानाही दिली. एक चांगला वेगळा आणखी चांगला कवी निर्माण केला त्याला.
1: म्हणजे नव्यांना संधी द्यावी ही मुळात त्या दिग्दर्शकाची प्रवृत्ती असल्याशिवाय नव्याने नाही तर संधी मिळू शकणार नाही. म्हणजे हा अगदी खरा मनाचा एक मोठेपणा आहे.
0: मोठेपणा नाही आहे, माझी गरज आहे.
1: अच्छा.
0: मी त्या गरजेपुटी करत गेलो, मला इथे थांबून चालणार नाही आणि आयुष्यात मी कधीही थांबलो नाही.
1: तुम्ही कोल्हापूरला, आता कोल्हापूरचाच प्रश्न, चित्रनगरी व्हावी म्हणून त्या दृष्टीने खूप काही
0: खूप प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला. माझे सगळे सहकारी हेच म्हणतात की माणसाचा सिंहाचा वाटा आहे आणि राजदरबारी सुद्धा माहिती आहे.
1: आपल्या या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ जे आहे त्याला सुद्धा एक चांगली अवस्था प्राप्त व्हावी याच्याकरताही तुम्ही
0: खूप खटपट केली. शांतारामपूर्च्या वेळेला त्यांना मी सल्लागारच होतो, भालजी पेंढारकरांचा सल्लागारच होतो.
1: अनंतराव, 61वा तुमचा आता चित्रपट लावण्यवती, त्या लावण्यवती बद्दल काही सांगा की.
0: मी त्या चित्रपटामध्ये अगदी नवीन आर्टिस्ट घेतले सगळे माझ्या पद्धतीप्रमाणे, लोकांना शक्यतो नवीन दाखवावं नवीन ह्या हेतूने घेतलं. तसं पाहिलं तर हा चित्रपट पूर्वी 47 म्हणजे मी केला होता पट्टे वापर, मग सांगितलं मी आपल्याला, पण त्याच्यात काही चुका झाल्या होत्या माझ्या. मी तसं अजाण होतो असं म्हणायला हरकत नाही आहे, आणि ज्याला थोडीशी परिपक्वता आली त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं की आपण बऱ्याच चुका त्यात करून ठेवलेल्या आहेत, त्याचा चांगला आत्मा त्यात घालवलेला आहे आणि तो आत्मा येणं आवश्यक आहे. आणि त्याचा जो जातीयता आहे, जातीयता वाद आहे, तो ह्यावेळी मी मांडलेला आहे.
1: अच्छा.
0: हे या चित्रपटाचं अगदी खास वैशिष्ट्य आहे.
1: परिस्थिती बदलतीये आणि बदलत्या परिस्थितीनुरूप, कारण आता तुमचा 5 तपांचा कालखंड आहे, तेव्हा तुमच्या एकूण निर्मितीवर, दिग्दर्शनावर किंवा काही गोष्टीवर काही परिणाम झालेत असं वाटतं का तुम्हाला?
0: नाही. मी आज या माझ्या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा उभा राहून मी झेडपीसारखा चित्रपट काढलेला आहे, तो आजच्या समाजाचा प्रतीक आहे, ते
1: बरोबर
0: भ्रष्टाचाराचं प्रतीक आहे आजच्या. आज जिकडे तिकडे जे चालले का गोंधळ चाललेला आहे तो भ्रष्टाचाराशी चाललेला आहे आणि तोच विषय मी घेतलेला आहे. म्हणजे मी असं मी मागे राहिलो नाही आहे, माझी नेहमी वाटचाल अशी ठेवलेली आहे आपल्याला बरोबर काळाबरोबर आपल्या चालत राहिलं पाहिजे आणि आपल्या परंपरेला, महाराष्ट्रीय परंपरेला जपलं पाहिजे याची जाण सांस्कृतिक खात्याला आहे. त्यामुळे बरं का ही ज्या लोकांची मी नावं वाचली, जे जाणकार माणसं आहेत, गुणी माणसं आहेत, त्यांचा सत्कार होणं आवश्यक होतं. आता माझा जो सत्कार झाला तो शासनाने केला याच्यावर त्यांचं अभिनंदनच, मी त्यांचे आभार मानणारच,

0: पण त्याहीपेक्षा मला इथंपर्यंत आणलं, इथंपर्यंत नेलं, इथंपर्यंत पोचवलं, मला प्रोत्साहन दिलं, माझ्या पाठीशी राहिला तो 7 कोटी प्रेक्षक
1: वर्ग,
0: त्या प्रेक्षकाने मला मोठं केलेलं आहे
1: म्हणजे,
0: आणि त्यामुळे हा पुरस्कार मला मिळतोय. नाही तर का मला माझा सांगता एका चित्रपट चालला नसता, एक अवार भानगडी चालला नसता, तरी मी आज बर का नामशेष झालो.
1: आणि प्रेक्षकांना जे रुचतं हवं असतं ते तुम्ही आतापर्यंत इथे देत आलात. नव्या होतकरू मंडळींना या निमित्तानं तुम्हाला काही सांगायचं?
0: जरूर सांगायचं आहे. याच्यात मला असं वाटतं नवीन होतकरू जी मंडळी आहेत, नवीन येत आहेत मंडळी, त्याची जवान येत आहेत, जवान येत आहेत आणि नवीन विचार घेऊन येत आहेत, त्या सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे, कुठलीही गोष्ट असू द्या, प्रत्येक गोष्टीला गव म्हणा आहेच, आताची माणसं असं करत नाहीत, उठतात ते एकदम दिग्दर्शक
1: एकदम मोठं होऊ
0: असं नाही, योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला या सगळ्या पाठशाळेतून जाणं आवश्यक आहे. मला जसं बरं का माझ्या हा शॉट लांबी जास्त झालेला आहे किंवा चुकलेला आहे असं, मी संकलकी आहे, तंत्रज्ञ आहे, ह्या सगळ्या स्कूलमधून मी गेलेलो असल्यामुळे बरं का माझी चूक लगेच ताबडतोब लक्षात येते आणि हे येणं आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट केली पाहिजे, आताच्या नवीन मंडळीमध्ये एक मला चूक दिसते, त्याची दिसते ती बरोबर का चूक ते त्यांनी ठरवायची, त्यांच्यामध्ये स्वतःला झोकून देण्याची कल्पना अजून आलेली
1: नाही,
0: त्याची कलाक्षेत्रात फार आवश्यकता आहे. तुम्ही झपाटलेली पाहिजे त्या कलेनी, तर तुमच्यातून चांगली सेवा होईल, तुम्हाला दुसरं काही दिसता उपयोग नाही
1: आहे.
0: जसं मी मागे म्हटलं होतं त्याप्रमाणे अर्जुनाला ज्यावेळेला द्रोणाने विचारलं तुला आता काय दिसतं रे, तर त्यांनी सांगितलं फक्त मला पोपटा डोळा दिसतो. तसं तुम्हाला चित्रपटाच्या कथेविषयी वाटलं पाहिजे की माझी कथा ही अशी आहे, हिला आता काय काय करता येईल आपल्याला.
1: नाही आता अलीकडे असं दिसतं की बा दिग्दर्शक हा ते जे नटच सांगत असतात,
0: त्याचं कारण असं आहे की नट आहे जे घेतात ही म्हणजे नवीन म्हणजे नट घेतात ती जाणकार नट घेतात, त्यांना नवीन नटाची हाताळायची हिंमत असते, त्यामुळे बरं का ते त्याच्या टोळीवरती ते वर्तळून बसतात. बरं कारण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला तुमच्यावर उत्तर नसतं, तुमच्यावर ज्यावेळेला उत्तर असेल तर तो नोट तुमच्यावर डोक्यावर बसणार नाही.
1: तुम्ही आता विषयाला कथा पटकथा लिहिल्या, लावण्या लिहिल्यात का?
0: नाही
1: नाही लावणी केलेली नाही.
0: अच्छा, मी गाणं कुठलंच लिहिलेलं
1: नाही.
0: नाही नाही नाही, पण कुठलं चांगलं ते मग सांगतो.
1: सांगू शकता?
0: हो येस नक्की. त्याचं कारण असं आपल्याला सांगतो की बरेच लोक पुष्कळ म्हणतात यांनी गाणं काय छान लिहिलं, त्याने कसं लिहिलं, मी सांगितलं मला हा भरक प्रसंग
1: असा,
0: या प्रसंगाला असं पाहिजे का गाणं.
1: हा जो राज्य सांस्कृतिक पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्या पुरस्कारामुळे आणखीन तुमच्या हातून उत्तमोत्तम अशा या कलाकृती घडवत महाराष्ट्राला त्या हव्या आहेत, काही वेगळ्या पद्धतीने आपण त्या आपले विचार मांडू शकाल तर ते मांडावेत आणि उत्तरोत्तर तुमचं आयुष्य हे सुखाचं आणि समृद्धीचं जावो अशा स्वरूपाची सदिच्छा या आनंदाच्या प्रसंगी मी आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी व्यक्त करतो. तुम्ही इथं आलात, आणखीन आम्हाला हे जे काही आपले अनुभवाचे बोल सांगितलेत याबद्दल आकाशवाणीच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो.
0: मला इथे आकाशवाणी बोलवलं याबद्दल त्याचा मी आभारी आहे.
2: ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांची दत्ता उमराणीकर यांनी घेतलेली आमच्या संग्रही असलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक श्रोते हो। 90च्या दशकात प्रत्येक तरुणाच्या ओठावरती ज्यांची गाणी ही कायम गुणगुणत असलेली आपल्याला दिसली असे ज्येष्ठ गायक कुमार सानू यांचा आज वाढदिवस आहे। आजही अनेक गाण्यांच्या माध्यमातून रसिकांमध्ये त्यांनी आपलं स्थान अबाधित ठेवलेलं आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी गायलेली काही गाणी आज आपण ऐकणार आहोत आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात। कार्यक्रमाची सुरुवात आशिकी चित्रपटातल्या मदन पाल यांच्या गीतानं, संगीतकार नदीम श्रवण।

आपण ऐकताहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते हो, ज्येष्ठ गायक कुमार सानू यांचा जन्म 23 सप्टेंबर 1957 मध्ये कोलकाता इथं झाला. त्यांचं खरं नाव केदारनाथ भट्टाचार्य, पण नंतर या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये कुमार सानू हेच नाव रूढ झालं. त्यांचे वडील पशुपतीनाथ भट्टाचार्य हे कोलकात्यातले गायक आणि संगीतकार होते. त्यांच्याकडून कुमार सानू यांनी गाण्याचे प्राथमिक धडे घेतले. ते तबलाही शिकले. नंतरच्या काळामध्ये गझल गायक जगजीत सिंग यांनी त्यांना हेरलं आणि कल्याणजी आनंदजी यांच्याशी त्यांचा परिचय करून दिला. पुढे जादूगर या चित्रपटासाठी पहिलं गीत गाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. 1990 आशिकी चित्रपटानं त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया दीवाना चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना. संगीतकार पुन्हा एकदा नदीम श्रवण.

0: समीर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत दिवाना चित्रपटासाठी. संगीतकार नदीम श्रवण.
1: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक पर्यटन दिनाच्या अनुषंगानं पर्यटन सल्लागार आणि पर्यटन व्यावसायिक वसीम सरकवास यांची प्रवीण चिपळूणकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते हो, ज्येष्ठ गायक कुमार सानू यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी गायलेली काही गाणी आपण ऐकतो आहोत. आजच्या

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. राजाजी चित्रपटासाठी सपना मुखर्जी यांच्यासोबत त्यांनी गायलेलं समरी यांचं गीत ऐकूया. संगीतकार आनंद मिलिंद.

राजाजी या चित्रपटासाठी सपना मुखर्जी यांच्यासोबत कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मिलिंद. श्रोते हो, काळानुरूप वेगवेगळ्या गाण्यांचे ट्रेंड्स आपण नेहमीच अनुभवत असतो. 90 दशक म्हटलं किंवा थोडासा 2005 भाग आपण जरी विचारात घेतला तरी या काळातला ट्रेंड्स असं या काळातला ट्रेंड असं म्हणायला गेलं तर निश्चितच कुमार सानू यांची गाणी ही रसिकांच्या ओठावर अजूनही रुळत राहतील अशी आहेत. आणि याच गाण्यांचा आस्वाद आपण आज घेतो आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या निमित्तानं. कार्यक्रमात यानंतरचं गीत सूर्यवंशम या चित्रपटासाठी समीर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे अनु मलिक यांनी.

श्रोते हो, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, त्याचबरोबर नैसर्गिकदृष्ट्याही आपला जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. अशा या जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयी या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं बोलूया. आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्या जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी म्हणून आपण काय करू शकतो. तेव्हा 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं जरूर संवाद साधा, जरूर बोलूया गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-26 0231-2562-26. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी.

आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते हो, खऱ्या अर्थानं प्रत्येक काळातली गाणी ही त्या त्या काळातल्या तरुण तरुणींच्या मनातली भावना ही आपापल्या गाण्यांच्या माध्यमातनं किंवा त्यावेळच्या संगीताच्या आधारावर कशी सांगू शकतील, कशी व्यक्त करू शकतील याचा परिचय आपल्याला त्या त्या काळातल्या गाण्यांच्या मधनं ऐकायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं 90 ते 2000 या दरम्यानच्या तरुणाईच्या मनामध्ये असणारी ही गाणी निश्चितच आपल्या मनातल्या प्रेमाला एक माध्यम बनून या गाण्याच्या माध्यमातनं व्यक्त करणारी आहेत. आणि हा संकेत खऱ्या अर्थानं त्यावेळच्या गाण्यांमध्ये

आपल्याला बघायला मिळतो. आजचा एक दिनविशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस सुद्धा आज आहे आणि प्रेमाची भाषा ही वेगवेगळ्या माध्यमातून आपण व्यक्त करू शकतो, म्हणजे ते बोलूनही व्यक्त करू शकतो, काही वेळेला आपल्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स मधून, काही वेळेला डोळ्यांमधून. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं हे गीत, महबूब यांची गीतरचना, संगीतकार इस्माईल दरबार.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. महबूब यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती इस्माईल दरबार यांनी. श्रोते हो, खऱ्या अर्थानं 90 दशकातली ही गाणी रसिकांना आपलीशी वाटली आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मनामध्ये आपलीच ही भावना आहे की काय असं म्हणून ही गाणी ओठांवर इतकी रुळली की ती आपलीच आपलीशी झाली. गायक कुमार सानू आणि संगीत जर जतीन ललित असेल तर अशाची गाणी ही सुद्धा अत्यंत गाजली. म्हणजे संगीतकार जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली 90 दशकातली गाणी ही सुद्धा अत्यंत गाजली आणि त्यामध्ये एक गायक म्हणून कुमार सानू यांचा सुद्धा महत्वपूर्ण सहभाग आहे. कार्यक्रमात आता सरफरोश चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार जतीन ललित.

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती याविषयी सुप्रसिद्ध भारत विद्यातज्ञ

आज रात्री 10 वाजता जपान इथं आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आपण जाणून घेऊ शकाल. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

अपने साथ गाता रहे मेरा दिल कार्यक्रम श्रोते हो। जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं अलबेला चित्रपटातलं एक गीत आपण ऐकूया। गीतकार आहेत समीर, गायक कलाकार अलका याज्ञिक आणि कुमार सानू।

अलबेला चित्रपटासाठी समीर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित. श्रोते हो, संगीताच्या या क्षेत्रामध्ये अनेक विक्रम करण्याचं भाग्यसुद्धा कुमार सानू यांना लाभलेलं आहे. त्यापैकी एकाच दिवसामध्ये 28 गाणी ध्वनिमुद्रित करण्याचं रेकॉर्ड असेल किंवा 1991 ते 1995 सलग ओळीनं 5 वर्ष फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पटकावलेला आहे. या माध्यमातून रसिकप्रिय ठरलेले गायक म्हणजे कुमार सानू. कार्यक्रमात आता सोल्जर चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार अनु मलिक.

सोल्जर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, भविष्यात सुद्धा कुमार सानू यांच्याकडून अशीच चांगली गाणी आपल्याला ऐकायला मिळवत अशी अपेक्षा. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करूया आणि कार्यक्रमाची सांगता अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेल्या गुप्त चित्रपटातल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं करूया. संगीतकार विजू शहा.

0: मैत्रिणींनो, गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. त्यास गणपती बाप्पाची संपूर्ण माहिती, त्याची उत्पत्ती, त्याची महती, बाप्पाच्या आगळ्या वेगळ्या गणेश मूर्ती आणि त्यांच्यातली विविधता या सगळ्यांविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आले आहेत ज्येष्ठ भारत विधातज्ञ डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर. भाग्यश्रीताई यांनी शिलालेख या विषयावर एम फिल केलं असून पुरातत्वशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्तींबद्दल, गणपती बाप्पाबद्दल. भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
0: भाग्यश्रीताई, सुरुवातीलाच प्रश्न की गणेश मूर्ती किंवा गणपती हा किती प्राचीन आहे आणि वेद म्हणतो आपण ते सगळ्यात प्राचीन ग्रंथ, गणपती ही देवता ही सुद्धा त्या वेदांमध्ये येते का?
1: साहित्यामध्ये गणपतीचे उल्लेख आधीच्या काळामध्ये आलेले आहेत, पण गणपतीचा स्पष्ट उल्लेख जर आपण पाहिला तर अगदी ऋग्वेदात नाहीये. गणपतीचा स्पष्ट उल्लेख आपल्याला कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणी संहितेमध्ये पहिल्यांदा सापडतो. गणेश गायत्री आणि गणेश उपनिषद यामध्ये. आणि हे जे गणेश उपनिषद म्हणजे आपण जे आता सध्या घरोघरी अथर्वशीर्ष म्हणतो तेच ते गणेश उपनिषद. म्हणजे इसवी सणाच्याही खूप आधी अगदी प्राचीन वाङ्मयामध्ये आपल्या गणपती बाप्पाचा उल्लेख आहे. वेदांमध्ये पहाल तर यजुर्वेदापासून आपल्याला गणपती दिसतो.
0: मग गणपती या देवाची संकल्पना किंवा मूर्ती ह्या एकाच काळातल्या आहेत का? म्हणजे मग
1: त्याची संकल्पना म्हणजे काय झाली माहितीये का? त्याची उत्पत्ती, ज्याला आपण ओरिजिन म्हणतो, ते कसं आहे तर यक्ष नाग यांच्या उपासनेतून गणपतीची उत्पत्ती झालेली आहे. आपल्याकडे ना काय होतं बघा, अगदी अश्मयुगापासून वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहत आहेत. डोंगर, दऱ्या, नद्या आहेत, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मानवांच्या वस्ती या सगळ्या

तयार झालेल्या आहेत. तर या वस्त्यांमध्ये आपल्याला आवडेल तो देव आपण घेतला. त्याच्यातही काय झालं की काही भागामध्ये समजा हत्ती उत्पात करतायत, एखाद्या भागामध्ये रानडुकर घुसत आहेत, तिथे शेती करायला आपण सुरुवात केली आहे, हळूहळू आपलं जीवन डेव्हलप होत आहे, अशा काळामध्ये मग तो प्राणी लोकांना भीती दाखवणारा तर होताच आणि शिवाय वरदान ठरणारा पण होता. तर भीती तर बरोबरच आहे की रानडुक्कर आपल्या जंगलात शिरलं, सिंह जर आले, वाघ आले, तर मग आपल्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण वरदान कसं, तर इतर प्राणी तिथे राहत नाहीत. ज्या भागामध्ये रानडुक्कर आहे तिथे वाघ कदाचित कमी असतील, हत्ती येणार नाहीत, अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे दुसऱ्या प्राण्यांपासून जरा सुरक्षा आपली झाली असा काही विचार करून लोकांनी मग त्या प्राण्यांना देवासारखं समजायला सुरुवात केली. अशा वेगवेगळ्या प्राण्यांची उपासना पूजा आपण पूर्वी करत होतो. म्हणजे ही गोष्ट मी आजपासून साधारण एक 30-40 हजार वर्षापूर्वीची सांगते, कदाचित त्याच्याही आधी. याच्यामध्ये काय होत गेलं, गणपती म्हणजे गणेशाची किंवा हत्तीची पूजा करणारे लोक सुद्धा आपल्या देशात होते आणि तशा मूर्ती पण आपल्याला मिळाल्या आहेत, तसे उल्लेख आपल्याला मिळतात. अथर्व वेदामध्ये अशा 84 जमातींचे उल्लेख आहेत की ज्या वेगवेगळ्या गोष्टींची पूजा करतात, म्हणजे कोंबड्याची पूजा, कुत्र्याची पूजा, बकऱ्याची पूजा. आज हे सगळे आपले देव आहेत बरं का. भैरवाच्या बरोबर कुत्रा असतो, कोंबडा म्हणजे आपल्या कार्तिकेयाच्या सोबत असतो, मोर आहेच आहे. म्हणजे सगळ्या प्राण्यांचं आपण काही ना काहीतरी प्रकाराने पूजा केलेली आहे. आणि मग आता हे आपल्या देवांच्या बरोबर कसे आले बरं, गणपती हत्तीच्या तोंडाचा किंवा जसं आता आपण म्हटलं कुत्रा, कोंबडा वगैरे हे सगळे प्राणी कसे काय मग शुभ या प्रकारात आले, तर असं झालं की खूप वर्षानंतर हळूहळू आपला समाज जेव्हा एकत्र येत होता त्यावेळेला या सगळ्या विद्वान ऋषी मुनी या सगळ्या मंडळींच्या असं लक्षात आलं की आपल्यामध्ये एकता असली पाहिजे. कशाच्या आधारावर येईल, आपला देश इतका मोठा आहे आणि आज तरी तसा त्या मानाने थोडा छोटाच म्हणायला पाहिजे, कारण त्या काळामध्ये आपण अगदी अफगाणिस्तान पासून तर कंबोडियापर्यंत आपला खूप मोठा विस्तार आपल्याला दिसतो. मग आता एवढ्या मोठ्या प्रदेशावर वेगवेगळ्या पद्धतीने राहणारी जी माणसं आहेत त्यांना जर एकत्र आणायचं असलं तर काय करायला पाहिजे. मग आता या लोकांना एकत्र आणण्यासाठी अतिशय सोपा उत्तम उपाय म्हणजे धर्म, देवदेवता. आणि मग त्यासाठी आपण काय केलं, तुम्ही कुत्र्याची पूजा करता मग तुम्ही वेगळे नाहीच, आमच्या भैरवाचा वाहन म्हणून कुत्रा असतोच ना, मग तुम्ही आम्ही एकच. असं करत करत आपण वेगवेगळ्या जनसमूहांना एकत्र केलेलं आहे. मग हे करताना तुम्ही कमी दर्जाचे, आम्ही जास्त मोठे असं काहीही होऊ नये यासाठी म्हणून आपण या देवदेवतांचं स्वरूपही थोडंसं बदललं, त्यांना आपल्या सगळ्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग हे करत असताना अजून एक गोष्ट आहे की ह्या वेगवेगळ्या जमातींची जी माणसं आहेत ही काही संस्कृत बोलणारी, यज्ञ करणारी अशी माणसं नाही आहेत. त्यांचं जीवन पद्धतीच त्यांची वेगळी आहे, कारण त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आता त्याच्यावरती उपाय, जे यज्ञ करत नाहीत त्यांना आपल्या अथर्व वेदामध्ये व्रात्य असं म्हटलेलं आहे. आणि ह्या व्रात्य मंडळींना एकत्र आणण्यासाठी आपण शैव पंथाचा वापर केला. म्हणजे कसं की शिव जे आहेत महादेव, तर ते कुठल्याही म्हणजे यज्ञ वगैरेंच्याही पुढे आहेत. खूप मोठं त्यांचं स्वरूप आहे, ते एक तत्व आहे, शिव तत्व आहे, पवित्रता. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मंडळींना आपण एकत्र केलं. या म्हणजे यक्ष, नाग अशी अशा लोकांची जी उपासना आहे किंवा ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय ट्रायबल डेइटीज असं म्हणतो, थोडेसे उग्र स्वरूपाचे देव असतात. आपल्याकडे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे खूप मोठे संशोधक होऊन गेले, तर त्यांचं असं मत आहे की अशाच काही उग्र आणि थोड्याशा म्हणजे विघ्न उत्पन्न करणाऱ्या आणि ज्यांचं स्वरूप थोडं वेगळं आहे, आपल्या जे सोफिस्टिकेटेड असे देव आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं आहे, तर अशांमध्येच विनायक किंवा गणपती हा देव होता. त्याचा आपण शैव पंथाशी तो जोडून घेतला आणि त्यातून इतकं मोठं झालं की गणपत्य पंथ उभा राहिला. म्हणजे गणपतीची जी पूजा करतायत लोक आज, काही गणपती हा काय आहे आपल्याकडे, ज्ञानाचा अधिपती आहे, सर्व कलांचा स्वामी आहे. म्हणजे आणि आपण म्हणतो ना की महाभारताचं लेखन सगळ्या जे पुराण व्यासांनी सगळी वेगळी केली, तर ते सगळ्यांचं लेखन हे एकटाकी तो म्हणे मी एकटाकी बसून लिहीन आणि तुम्ही सांगताना थांबायचं नाही, हीच माझी अट आहे. म्हणजे इतका तो ध्यानाशी, विद्वत्तेशी, बुद्धीशी आपण जोडला
म्हणजे त्या समाजाला पण किती चांगलं आपण स्थानही दिलं आणि ते पण सगळ्या प्रवाहामध्ये एकत्र झाले.

0: पण मग ह्या सगळ्यात गणपतीची मूर्ती म्हणून जे काय आली ती कोणती मूर्ती सगळ्यात जुनी असं कोणती सांगता येईल? मग
1: आता आपण जे पाहिलं की महाविलयन असं त्याला म्हणतात, म्हणजे वेगवेगळ्या समाजांना एकत्र करणं म्हणजे महाविलयन. आता हे असं महाविलयन झालं की त्यानंतर लोकांची गरज काय असते की त्यांना पूजा करण्यासाठी समोर काहीतरी वस्तू लागते.
0: बरोबर.
1: मग तो चांद तारा असेल, क्रॉस असेल की मूर्ती असेल, त्याच्यात काहीच म्हणजे वावग असं काही नाही. कारण कुठेतरी आपलं मन एकाग्र करावं अशी आपली इच्छा असते. आणि जरी सगळ्यांना हे मान्य आहे की जे परमेश्वर परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार आहे, पण आपल्यासाठी त्याचं साकार रूप आपण तयार केलं. मग हे करताना आता गणपती इकडे महाविलयन या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या मुख्य समाजामध्ये सामावला गेलेला आहे आणि त्याच्या मूर्ती कशा असाव्यात याची सुद्धा माहिती मग एकीकडे हळूहळू विचारवंतांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे करताना गणेश पुराण, मुद्गल पुराण अशी वेगवेगळी पुराणं रचली गेली, ती फक्त गणपतीसाठी आहेत. म्हणजे गणपती या देवानी किती चांगलं काम केलेलं आहे, राक्षसांचा संहार केला, शिवाय विद्वानांना आश्रय दिला, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत हे आपल्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पुराणं लिहिली गेली. आणि याच्यामध्येच काही तंत्रशास्त्रातले सुद्धा ग्रंथ आहेत. या सगळ्यांमध्ये मग गणपतीच्या मूर्ती किंवा त्याचं स्वरूप कसं असावं याची आपल्याला माहिती मिळते. आणि किती विद्वान माणसं असतील ही की यांनी समाजाचा विचार केलाय. आज मी खूप चांगलं काम केलं बरंच झालं असं नाही. मी आज केलेल्या कामाचा परिणाम उद्या परवा 5 वर्षांनी 50 वर्षांनी 500 वर्षांनी कसा असणार आहे, तर या अशा याच्यातनं गणपतीच्या मूर्ती कशा असाव्यात याच्यावर हळूहळू शिक्कामोर्तब होत गेलं. आता गणपतीचं मूळ स्वरूप काय आहे, आपल्याला खूप मूर्ती मिळतात, तर त्याच्यात सगळ्यात पहिला मुख्य त्याचं जी लक्षण आहे त्याच्यामध्ये ठेंगणा बांधा, आखूड मांड्या आहेत त्याच्या, त्याचं पोट सुटलेलं लंबोदर असला पाहिजे, नंतर त्याला हत्तीची सोंड आहे आणि विशाल गंडस्थल म्हणजे हत्ती जसा असतो तसा त्याचा चेहरा आहे. यक्ष प्रतिमांशी याचा संबंध आहे, अगदी असेच यक्ष, त्या बैल घोडा हत्ती गाढव अशा प्राण्यांचे चेहरे असलेले यक्ष सुद्धा आपल्याला सापडतात. प्राचीन काळामध्ये अशा खूप आहेत. नागपूरच्या जवळ एक गाव आहे पवनी, तर तिथे एक स्तूप, बौद्ध स्तूप सापडला, त्याच्यामध्ये गाढवाचा चेहरा असलेला खरं मुख यक्ष हे सापडलेला, असे वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला सापडतात. तर अमरावती म्हणजे कुठे, आंध्र प्रदेशमध्ये, तर त्या आंध्र प्रदेशच्या अमरावतीमध्ये एक प्राचीन स्तूप आहे आणि त्याच्यामध्ये एक शिल्प आपल्याला सापडलंय, त्याच्यात गजमुख यक्ष कोरलेली आहेत, एक नाही बरेच आहेत. नंतर मथुरा, उत्तर प्रदेशमध्ये मथुरा सगळ्यांना माहिती आहे, तीर्थक्षेत्र आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला गजमुख यक्षाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत.
0: अच्छा.
1: अशा गजमुख यक्ष प्रतिमेमध्ये गणपतीच्या मूर्तींचं मूळ आहे, त्यातनं हळूहळू त्याचा विकास होत गेलेला आहे. आणि डॉक्टर कुमार स्वामी हे खूप मोठे मूर्तीशास्त्रज्ञ होते, खूप मोठे अभ्यासक होते, तर त्यांनी हा सगळा विचार मांडलेला आहे की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गजमुख यक्षांच्या प्रतिमा आहेत त्यातून गणपतीची कल्पना पुढे आली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक जे एन बॅनर्जी नावाचे खूप मोठे अजून मूर्तीशास्त्राचे अभ्यासक होते, तर त्यांनी असं म्हटलंय की वैदिक ब्रह्मणस्पती जो होता, बृहस्पती असं सुद्धा आपल्याला खूप ठिकाणी नाव सापडतं, तर त्याच्या आणि गणपतीच्या नावात साम्य आहे. आणि हा जो ब्रह्मणस्पती आहे तो विद्येचा देव आहे, ज्ञानाचा देव आहे, त्यामुळे मग त्यांच्या नावाचं साधर्म्य पकडून त्या गणपतीचा संबंध ज्ञानाशी जोडणं हे सोपं झालं. कसं काळ बदलत जातो ना, देवदेवता बदलत जातात, कारण काय समाजाची गरज, समाजात असणाऱ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी हे बदलत जातं. त्यामुळे आता आपण हल्ली वरुण देवाची पूजा रोज करतो का,
0: नाही,
1: इंद्रदेवाची रोज करतो का, नाही. आपल्या आजच्या समाजाची गरज वेगळी आहे. एक काही एक वर्षांपूर्वी ना जसं आपण हे बघतो, बघा वैभव लक्ष्मी किंवा मुळात लक्ष्मीच बालाजी यांची पूजा नव्हती. समाजाला ज्या वेळेला गरज आहे, आज आपल्याला पैशांची गरज आहे, हल्ली पिठोरी अमावास्येची पूजा कोणी करत नाही, मातृदिन वगैरे ते कोणीच करत नाही, कारण काय आईचं आरोग्य चांगलं राहावं किंवा पिठोरीला मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आई नवस करते किंवा पूजा करते. आता त्याची गरज का वाटत नाही, कारण आपण काय म्हणतो, पैसे दिले की मोठ्यात मोठा डॉक्टर मी आणेन, त्याच्यात काय, आपल्याला असं वाटायला लागलंय की पैसा महत्वाचा म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो. काळ एक असा होता ना की

0: ज्यावेळेला बलोपासना फार महत्वाची होती. रामदास स्वामींनी त्यावेळेला समाजाला पुन्हा एकदा हनुमानाच्या उपासनेकडे नेलं. काळाची गरज जशी असेल तसे देवदेवता. ह्या देवदेवतांची आपण त्यांचा एक प्रकारे आपण चांगला उपयोगच करून घेतलाय. आज गरज आहे आपल्याला उत्तम संस्कृती आणि उत्तम चारित्र्य, म्हणजे सुसंस्कृत माणूस, चांगली संस्कृती आजूबाजूला असणं, आणि त्याप्रमाणे तो गणपती पुन्हा ज्ञानाशी आपण जोडून घेतला. वेगवेगळे जे लक्षण ग्रंथ आहेत, म्हणजे मूर्ती कशा घडवाव्या, त्याचं कसं आकारमान असावं, काय वगैरे, या सगळ्याबद्दल भरपूर ग्रंथ संपदा आपल्याकडे आहेत. आणि पूर्वी ना अशा म्हणजे मूर्ती वगैरे घडवणाऱ्यांचे असे स्कूल्स असे असायचे, म्हणजे काय तर गुरु परंपरा, त्याच्यामध्ये मुली सुद्धा असायच्या. मुली सुद्धा मूर्तीशास्त्र शिकतात, त्या मूर्ती म्हणजे शिल्प कला घडवायला शिकतात, मंदिर स्थापत्य शिकतात, त्याच्यात कामं करतात वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सापडतात. हे सगळं आपण पुन्हा पुन्हा शोधून काढतोय, मोठी विद्वान माणसं त्याचा अभ्यास करतायत, म्हणून आपल्याला कळलं की आपल्या समाजाला एकत्र, म्हणजे आ सेतू हिमाचल जे आपण म्हणतो, त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी विद्वान मंडळींनी ऋषी मुनींनी किती धडपड केलेली आहे, आणि मग त्याच्यामध्ये देवदेवतांचा वापर करण्यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे, आणि त्यातून त्यांच्या मूर्ती, मग आता या गणपतीच्या सुद्धा मूर्ती ना 4, 6, 10, 18 अशा हातांच्या असाव्यात असं म्हटलेलं आहे. आणि गणेश पुराणात असं आहे की चतुर्भुज गणपती जास्त लोकप्रिय आहे, आणि त्याच्यामध्ये द्विभुज गणपतीचं वर्णन जरा कमी येतं. बृहत संहिता नावाचा एक ग्रंथ आपल्याकडचे गणिती होते वराह मिहिर यांनी लिहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी द्विभुज गणेश आणि इतर गणपतीच्या मूर्तींची चर्चा किंवा माहिती दिलेली आहे. तर बृहत संहितेमध्ये वराह मिहिर म्हणतात की त्याच्या दोन हातांमध्ये परशु आणि मुळा ही आयुध किंवा ह्या गोष्टी असल्या पाहिजे.
1: मुळा म्हणजे आपला भाजीचा मुळा.
0: हो, गणपतीची आवडीची भाजी म्हणजे मुळा आहे. आता कसं झालं की लोकांना स्वतःलाच मुळा आवडत नाही, मग आपण काय करतो, जो उग्र घाणेरडा मुळा कोण खाईल बा, त्याचे ढेकर येतात, मग लोकांना मुलांना तर हल्ली अजिबात आवडत नाही. मग काय केलं आपल्या मोठ्या माणसांनी, त्यातूनही मार्ग काढला, काकडी. आज आता गणपती विसर्जनाच्या वेळेला आपण डाळ करतो आणि काकडीचा कापा करून देतो लोकांना खायला. त्याच्या हातात मुळ्या असल्याच्या अशा खूप मूर्ती आपल्याकडे आहेत. गणेश पुराण जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला द्विभुज गणपतीची माहिती दिलेली आहे. तर आता सगळ्यात जुनी गणपतीची मूर्ती कुठे असेल, तर ती आहे उत्तर प्रदेशमध्ये मथुरा या ठिकाणी. कुशाण काळामध्ये बऱ्याच मूर्ती हळूहळू आपल्याकडे घडवल्या गेल्या आहेत, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात. आणि उत्तर भारतात त्यावेळेला कुशाण नावाच्या एका घराण्याचे राजे राज्य करत होते, आणि त्यांच्या काळामध्ये घडवलेल्या खूप मूर्ती आपल्याला सापडतात. आणि मथुरा हे तर खूप महत्वाचं असं व्यापारी केंद्र होतं, खूप मोठं शहर होतं महत्वाचं, तर तिथे आपल्याला गणपतीच्या मूर्ती सापडतात. संकिसा नावाचं अजून एक गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर तिथे सुद्धा उभा आणि द्विभुज अशा रूपातला गणपती आपल्याला सापडलेला आहे. आणि आता पहिल्या शतकापासून त्याच्या हातामध्ये मोदकांची वाटी यायला लागलेली आहे. आता हा जो गणपती देव आहे हा जरा काय म्हणूया आपण, सभ्य, सुसंस्कृत आणि अशा सघन लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढायला लागली. त्यांनी काय सुरुवात केली, त्याच्यामध्ये लाडूची वाटी. आणि दक्षिण भारतामध्ये असे जे कोणी सधन वगैरे सुसंस्कृत असे वगैरे चांगल्या याच्यातले लोक आहेत, त्यांनी त्या गणपतीच्या हातात फळ द्यायचं म्हणून आंबा दिलेला आहे. म्हणजे आंबा तर फळ मुळा नको बाबा, आमच्या देवाच्या हातात आंबाच बरा, असं जे अशा गोष्टी बदलत जातात. आणि त्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी टिकण्यामागे, या देवदेवता असतील, त्यांची भक्ती असेल, हे सगळं टिकण्यामागे समाज हा विमुख होणं हेच महत्वाचं कारण आहे.
1: पण मग मूर्तीशास्त्रांमध्ये सुद्धा खूप ग्रंथ असे आहेत की ज्यामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दल सांगितलं, म्हणजे उजव्या सोंडेची किंवा काय डाव्या सोंडेची किंवा अजून काय त्यामध्ये बदल किंवा कशी पाहिजे त्याबद्दल, तर ही कशी माहिती
0: बऱ्याच ग्रंथांमध्ये बरीच म्हणजे छान त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. फक्त काय झालेलं आहे की त्यातला दोन हात असोत का चार हात असोत, तर डाव्या हातामध्ये मोदकांची वाटी किंवा लाडूची वाटी असणं हे अगदी कॉमन होताना दिसतंय. मग उजवा हात कशासाठी असतो, तर उजवा हात एकतर आशीर्वाद देण्यासाठी, वरद मुद्रा किंवा अभय मुद्रा, अभय देतोय तो लोकांना आशीर्वाद देतोय म्हणून. मग वाटी डाव्या हातात आली त्यामुळे सोंड आपोआपच त्या लाडूकडे डावीकडे वळणारी आली. आणि ह्या जर मूर्ती म्हणालात तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीच्या

0: मध्ये साधारण इसवी सन 300 आसपास आपल्याकडे गुप्त घराण्याच्या राजांचं राज्य होतं. चंद्रगुप्त, विक्रमादित्य किंवा समुद्रगुप्त खूप मोठे मोठे राजे त्यांचे होऊन गेले आणि शिलालेख, मंदिरं वगैरे त्या काळापासून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. तर या काळामध्ये झालेले जे म्हणजे गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये अलंकार नाही आहेत, अगदी माफक म्हणजे मोजकाच एखादी माळ गळ्यात असली तर, मुकुट पण शक्यतो नाही. नंतर तो एकदंत दाखवणं याच्यावर भर आहे. शक्यतो दोन हातांची सुरुवातीला आहेत आणि सर्प यज्ञोपवीत घातलेले, म्हणजे जानवं तर त्याच्या गळ्यात आहे पण ते सापाचं आहे. यातून त्याचा जो त्या यक्ष नाग व परंपरेशी असलेला संबंध आहे तो कायम आपण ठेवलेला आहे. नंतरच्या काळामध्ये असं झालं की उदरबंध म्हणजे पोटाभोवती बांधायला म्हणून त्यांनी साप वापरलेला आहे, नाग वापरलेला आहे आणि मोदकांची वाटी त्याच्या हातामध्ये कायम आहे. तर या म्हणजे गुप्त घराण्याच्या काळामध्ये 300-400 इसवी सन 300-400 काळामध्ये भरपूर मूर्ती गणपतीच्या आहेत, त्याची मंदिरं आहेत. उदयगिरी मध्य प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये म्हणाल तर अहिच्छत्रा, भितरगाव, देवगड, राजघाट अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्या खूप साऱ्या मूर्ती आपल्याला सापडलेल्या आहेत. त्याचं महत्व म्हणजे अलंकार नाहीतच, जवळजवळ अगदी कमी दागिने आणि त्याच्यामध्ये मुकुट नाही डोक्यावर, त्यामुळे तो गणपतीचं त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते आपल्याला दिसतं. त्याच्या हातामध्ये असं तुम्ही म्हणाल तर अजूनही साधे त्याचे परशु, स्वतःचा तोडलेला दात वगैरे असे तुम्हाला आयुध
1: दिसतात.
0: नंतर वाराणसीमध्ये संस्कृत विद्यापीठ आहे, तर त्यांचं एक स्वतःचं म्युझियम आहे. तर त्या संस्कृत विद्यापीठाचं जे संग्रहालय आहे वाराणसीमध्ये, तर त्याच्यामध्ये खूप अशी प्राचीन गणपतीची मूर्ती त्या परिसरात सापडलेली त्याने ठेवली आहे. आणि त्याच्या उजव्या हातामध्ये बीजपूरक आहे आणि डाव्या हातात मुळं आहे. आता बीजपूरक म्हणजे काय, तर एक फळ असतं असं की ज्याच्यामध्ये अनेक बिया आहेत, जसं की सीताफळ आहे त्याच्यामध्ये अनेक बिया असतात. आपल्याकडे ना देवाला नैवेद्य दाखवणं किंवा देवाच्या हातामध्ये एखादं फळ ठेवणं अशी आपल्याला इच्छा असेल तर शक्यतो आपण ज्याच्यात अनेक बिया आहेत अशी फळं वापरतो किंवा वापरावीत असा एक संकेत आहे. का बरं, तर एकातून अनेक निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. एक जर आपण सीताफळ समजा खाल्लं त्याच्यात 5-50 बिया आहेत, त्या पेरल्या तर नक्कीच तेवढी झाडं येऊ शकतात, एकातून अनेक. तर ती वृद्धी सतत होत राहावी यासाठी म्हणून ते बीज पूरक त्याच्या हातात असतं. सुरुवातीला ना गणपतीचा कुठलाही परिवार या मूर्तींमध्ये दिसत नाही आणि मग नंतर अगदी उंदीर सुद्धा नाही आहे त्याच्यासोबत, एकटाच आपला उभा आहे असं दिसतं. मग नंतरच्या काळामध्ये हळूहळू त्याचे काय म्हणूया परिवार त्याचा येत गेलेला आहे आणि त्यातही हल्ली आपण काय करतो रिद्धीसिद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असं म्हणतात, तर ते चूक आहे. आपल्याकडच्या कुठल्याही देवाला दोन बायका नाहीत, हे सगळे एकपत्नी व्रतच घेतलेली मंडळी आहेत.
1: अच्छा,
0: एका वेळेला एक पत्नी म्हणजे आता शिवाचं म्हणाल तर उमा गेली मग पार्वती आली असं आहे. ते त्यांची गंगा ही त्यांची शक्ती आहे. भूदेवी ही आपल्या विष्णूची शक्ती आहे, लक्ष्मी त्याची पत्नी आहे. तसं गणपतीला तुम्ही रिद्धी ही त्याची पत्नी आहे आणि त्याचं तुम्ही का बरं आराधना करता, तर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असते, सिद्धी ही त्याची शक्ती आहे, अशा गोष्टी असतात. त्यामुळे त्याची ती शक्ती त्याच्यासोबत असते. आणि अजून एक गोष्ट की सगळ्या देवांच्या शक्ती ज्या आहेत ना त्यांना आपण स्त्री रूप दिलेलं आहे. गणपतीकडनं सिद्धी काढून घेतली तर तो साधा हत्तीवाला एक एखादा यक्ष राहील. जर का तुम्ही शिवाकडनं त्याची गंगा काढून घेतली, गंगा म्हणजे काय, साक्षात पावित्र्य, शिव या शब्दाचा अर्थच पवित्रता असा आहे. जी शक्ती आहे ती
1: सुंदर
0: अशा सगळ्या गोष्टी आहेत.
1: हजारो वर्षांपासून गणपतीचं हे महत्व आहे. मग या प्रत्येक युगाचा म्हणजे जे आपली चार युग आहेत या प्रत्येक युगाचा गणपती वेगळा असतो का, असं कुठे वाचलं होतं ते खरंय का?
0: हो, आपल्याकडे ना गणेश पुराणामध्ये क्रीडाखंड नावाचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की चार युगांचे चार वेगवेगळे गणपती आहेत. त्याच्यामध्ये सतयुग किंवा कृतयुग असं ज्याला म्हणतो आपण, तर त्याचा गणपती आहे विनायक. तो 10 हातांचा दाखवायचा आणि त्याचं वाहन असतं सिंह.
1: अच्छा,
0: त्याला मोहोतकट असं सुद्धा म्हणतात.
1: वाहन ते सिंह,
0: हा, त्याचा उंदीर नाही दाखवायचा, त्याचं सिंह वाहन आहे. तर विनायक 10 हाताचा आणि सिंह वाहन हा जो महोत्कट आहे, तर तो सुवर्ण रंगाचा असला पाहिजे, सुवर्ण कांती असं.

0: सोन्यासारखा दिसणार.
1: म्हणजे
0: प्रत्येकाचा रंग सुद्धा वेगवेगळा सांगितलेला आहे. नंतर त्रेता युगाचा जो गणपती आहे तो आहे मयुरेश्वर, म्हणजे आपल्या अष्टविनायकांपैकी पहिला. तर तो आहे मयुरेश्वर, तो सहा हाताचा दाखवावा असा संकेत गणेश पुराणात सांगितलेला आहे. आणि त्याचं वाहन अर्थातच मोर, कारण तो मयुरेश्वरच आहे. त्याचा रंग पांढरा असतो, पांढऱ्या रंगाचा दाखवला पाहिजे. नंतर द्वापार युगामध्ये जो गणपती आहे त्याचं नाव आहे गजानन, तो चार हातांचा असतो, त्याचं वाहन उंदीर आहे.
1: अच्छा.
0: आणि तो लाल रंगाचा असा दाखवावा अशी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि परमभक्त होता गणेशाचा वरेण्य, त्याला स्वतः गणपतींनी या गजानन रूपात येऊन गणेश गीता सांगितली आणि यानेच महाभारत लिहून काढलं, म्हणून तो गजानन महत्वाचा आहे. आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गणपती आणि त्याच्या पायाशी उंदीर, तो चार हातांचा असणं, तो जो गजानन आहे त्याचं स्मरण म्हणून किंवा त्याची भक्ती म्हणून आपण त्या मूर्ती तिथे स्थापन केलेल्या आहेत. की तो ज्ञानाचा अधिपती आहे, त्यांनी एवढी सगळी महाभारत पुराण वगैरे यांचं सगळं लेखन करून घेतलं, तर हे सगळं काम करणारा, गणेश गीता सांगणारा म्हणून तो महत्वाचा आहे. आता येतो कलियुग, म्हणजे कलिपूज्य. कलियुगामध्ये जो गणपती पूजला जावा असं म्हणतात, तर तो आहे धूम्रकेतू. आणि त्याला दोनच हात असले पाहिजेत. निळा घोडा हे त्याचं वाहन आहे.
1: अच्छा.
0: निळा घोडा वेगळंच काहीतरी आपण कधी ऐकलेलं
1: नाही, किंवा दोन भुजा असलेलं पण आपण कधी ऐकलं
0: नाही. आता तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीपासून गणपती द्विभुज दाखवण्याचा जो आग्रह आपल्या सगळ्या याच्यामध्ये आहे, तर तो कशासाठी आहे की त्यांच्यामध्ये कलियुग सुरू झालेला आहे.
1: अच्छा.
0: मग या युगाचा गणपती म्हणजे कसा असला पाहिजे, तर दोन हाताचा. त्याचं वाहन दाखवावं की नाही, मग दाखवलंच नाहीये. उंदीरही नको आणि घोडाही नको असंही झालेलं आहे. आणि धूम्रवर्णाचा तो असावा, म्हणजे धुरासारखा ग्रे कलरचा, तर धूम्रवर्ण तो असावा असं म्हटलेलं आहे. आणि तो पुन्हा सतयुग आणेल असं गणेश पुराणात म्हटलेलं आहे, की कलियुगानंतर पुन्हा सतयुग येणार आहे. आणि त्या सतयुगाच्या येण्यासाठी गणपतीचं काय कार्य असणार आहे, वेगवेगळे देव प्रत्येक आपापल्या कामामध्ये आपलं आपलं डिपार्टमेंट सांभाळणार आहेत, मग गणपतीचं काय काम आहे, तर अभिमानासुराचा वध तो करेल. अभिमान,
1: अभिमान
0: बघा बरं. आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक माणसामध्ये इतका अगदी अहमपणा, म्हणजे काय बाप रे. तर या अहंकारामुळेच सगळ्या वाईट गोष्टी आजूबाजूला घडत आहेत. या अभिमानासुराचा वध करून गणेश आता पुन्हा सतयुग घेऊन येणार अशी आपल्याकडे एक कल्पना आहे. याच्या व्यतिरिक्त दुरासद नावाचा एक राक्षस होता, आणि त्या दुरासद राक्षसाबरोबर लढताना वेगवेगळ्या रूपामध्ये तो राक्षस पण रूप बदलायचा. मग गणपती त्याला शोधायला जायचा की अरे बाबा आता कुठे गेला, असं करताना म्हणून त्याने 56 रूप घेतली. म्हणजे तू ज्या रूपात आहेस ते रूप घेऊन मी तुला मारेन अशा पद्धतीने. तर ती 56 रूप गणपतीची ही आपल्या गणेश पुराणामध्ये सांगितलेली आहेत. आणि त्यांची पण भरपूर चर्चा आणि त्याच्या काही मूर्ती वगैरे सुद्धा आपल्याकडे सापडतात. आपल्याला 4, 6, 10 हातांची सुद्धा रूप आहेत. त्याच्यात सिंह, मोर, उंदीर वगैरे वेगवेगळी वाहनं सांगितलेली आहेत. असे हे 56 विनायक प्रसिद्ध आहेत.
1: आपण अष्टविनायकाबद्दल आता बोललो मगाशी बोलता बोलता की मयुरेश्वर गणपती बद्दल बोललो, तर अष्टविनायक ही कल्पना फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे, तर मग त्याचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का?
0: काय आहे की गणपतीचे भक्त हळूहळू वाढत गेले आणि मग पेशव्यांच्या काळामध्ये त्याला एक प्रकारचा राजाश्रय सुद्धा मिळाला.
1: बरोबर.
0: असं नाही की आधी गणपतीची उपासना करतच नव्हते, त्याची मंदिरच नव्हती किंवा असं काही नाही, तर गणपत्य हा पंथच होता. आणि गणपतीला पेशव्यांनी आपला कुलदेवतेसारखं त्याला मान दिलेला आहे, त्याच्यामुळे मग या 8 ठिकाणची जी स्वयंभू गणपती आहेत, खरंच त्या मूर्ती बघितल्यावर आपल्याला कळतं की त्या काही कोणी चिन्नी आतोडा घेऊन बसलेत, घडवतायत वगैरे असं काही त्याच्यात दिसत नाही. अगदी नैसर्गिकरित्या तयार झालेले असे ते गणपती आहेत. त्याच्यामुळे हळूहळू त्या देवांचं एक काय म्हणूया, त्यांचं महात्म्य वाढत गेलं, त्यांच्याबद्दलची सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. आणि मग लोक परमेश्वर सगळीकडे आहे, तो फक्त त्याच मूर्तीत आहे असं नाही, तो सगळीकडे आहे. आणि जेव्हा आपण अगदी समर्पण भावाने त्याची भक्ती करतो आणि आपलं काम आपण योग्य करतो, गीतेत कृष्णाने काय सांगितलंय, तू तुझं काम कर, बाकीच्यांचं राहू देत तिकडे, त्यामुळे दुसऱ्यांचं काहीतरी काय चाललंय हे न बघता जो स्वतःचं काम प्रामाणिकपणे उत्तम करतो, त्या माणसाच्या

0: पाठीशी देवाची कृपा सदैव असते. ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी हे अनुभव घेतले तर त्यावेळेला आपल्याकडे समर्पण भाव आहेच. आपण असं म्हणत नाही की हा मला हे गोल्ड मेडल ना माझ्या हुशारीने मिळालं, मी बघा किती हुशार, असं होत नाही. आपण काय म्हणतो, अहो देवाची कृपा. प्रयत्न तर सगळेच करतात पण माझ्यावर कृपा झाली असं आपण म्हणतो, आणि ही अगदी योग्य गोष्ट आहे की समर्पण भाव हा असला पाहिजे. आणि मग त्यातून हळूहळू या सगळ्या अष्टविनायकांचे अनुभव लोकांना येत गेले आणि तो त्यांचं महत्व वाढलं. ती आणि यात्रा तर केली पाहिजे, केल्याने देशाटन जे म्हणतो आपण की शहाणपण येण्यासाठी नुसतं घरी बसून ते कधी येणार नाही, चार लोकात गेलं पाहिजे बाहेर त्याचा आणि प्रवास केला पाहिजे. मग याच्यासाठी म्हणून तीर्थयात्रा वेगवेगळ्या आणि गणपत्य पंथाच्या लोकांनी मग हे अष्टविनायक आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, तसे विदर्भामध्ये सुद्धा अष्टविनायक आहेत.
1: अच्छा.
0: हा तर त्यांचे असं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी आपापल्या भागामध्ये त्यांच्या यात्रा आणि हे सगळं करणं हे चालू ठेवलं आणि ही चांगली गोष्ट केली की त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला लोकांमध्ये जाणं देवदर्शन करणं या सगळ्याची पण एक सवय लागली.
1: पण गणेश मूर्तीबद्दल छान बोललो आता, एक छान गाणं ऐकूयात गणपतीवरचं, पुढे जाऊया.
0: नक्की.

मॅडम पुन्हा एकदा तुमचं स्वागत आमच्या या कार्यक्रमात. अतिशय सुंदर अशी आपली ही मुलाखत चालली, अतिशय सुंदर माहिती, अभ्यासपूर्ण माहिती तुमच्याकडनं आमच्या सगळ्या श्रोत्यांना मिळते. दक्षिण भारतात स्थापत्यशास्त्र तिकडे खूप महत्वाचं आहे, लोकांच्या भावना पण तिकडच्या भक्तिभावपूर्ण असं सगळं त्यांचं विचार आहेत सगळे. तिथली जी मंदिरं आहेत ती पण स्थापत्यकलेचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना असलेली. तिथली काही गणेश मंदिरं ती कशी असू शकतील?

0: आपल्याकडे जी वेगवेगळी पुराणं सांगितले आहेत तर ते दक्षिण भारतामध्ये सुद्धा त्यांचा वापर किंवा त्यांना फॉलो करणारे लोक आहेत. खरं पूर्ण भारतभर हे स्वरूप होतं आपल्या समाजाचं. आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं आहेत. अगदी ओडिशा, बंगाल, आसाममध्ये सुद्धा अहोम घराण्याच्या राजांनी खूप भरपूर मंदिरं बांधली आहेत. आणि हे सगळं करण्यामागे त्यांचा उद्देश खरं काय असतो, मंदिर हे काही फक्त देवपूजेचं ठिकाण नाही, ते फक्त धार्मिक ठिकाण नव्हे तर ते सामाजिक आपल्या घडामोडींचं केंद्र आहे. पूर्वीच्या काही या मंदिरांच्या आवारामध्ये धर्मशाळा असायच्या. जेव्हा आपण यात्रेसाठी जातो आहे किंवा काही कारणांनी व्यापारासाठी दुसऱ्या गावात कोणाला भेटण्यासाठी लग्न कार्य अटेंड करण्यासाठी चाललोय, मग त्या काळामध्ये मंदिराच्या आवारात असलेल्या धर्मशाळेत लोक राहायचे. नंतर मंदिराच्या आवारामध्ये जो भोगमंडप असतो त्याच्यामध्ये लोक जेवण करायचे, कारण तो तिथे भोग देवासाठी प्रसाद शिजवला जातो आणि तो सगळ्यांना वाढला जातो. आजही भंडारा आपण करतोच. तशाच पद्धतीने मंदिरांच्या आवारात पूर्वी पाठशाळा चालायच्या. नंतर नृत्य मंडप असायचे की त्याच्यामध्ये, त्या काळामध्ये आता आपण खूप बघतो संस्कृत नाटकं होती, प्राकृत होती, मग गाण्याची तर केवढी मोठी परंपरा आपल्याकडे, संगीत, नृत्य, काय कला आपल्याकडे एक से एक अशा विकसित झालेल्या आहेत. या सगळ्यांचं सादरीकरण करण्यासाठी म्हणून त्या नृत्य मंडपाचा वापर व्हायचा. त्या व्यतिरिक्त पुन्हा आपण जे मोठे मोठे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन, पाठ पारायण जे करतो याच्यासाठी त्या नृत्य मंडपांचा वापर व्हायचा. त्याच्यामुळे असं अगदी चित्रकलेची प्रदर्शनं असतील, रांगोळ्यांची असतील, ते सुद्धा तिथे व्हायचे. कल्याण मंडप असतात तर त्याच्यामध्ये देवाचे उत्सव तर होतातच, पण त्याचबरोबर त्या गावात राहणाऱ्या लोकांचं समजा बारसं आहे, लग्न, मुंज वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम तिथे होतात. हे सगळं पूर्वी तिथे मंदिरांच्या आवारात घडायचं. जितकं गाव किंवा शहर तुमचं मोठं तितकी मंदिरं जास्त. पण आता दक्षिणेतलं जास्त टिकलं याचं कारण काय असेल माहितीये? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी दक्षिण दिग्विजय करून सगळा जो भाग आहे त्याला सुरक्षा दिली. त्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची, आपल्या हिंदवी स्वराज्याची भावना जागवली. हे आपल्या दक्षिण भारतीय संस्कृतीचं सगळं जतन करण्याचं काम करण्यासाठी हा मोठा महाराष्ट्रमध्ये उभा राहिलेला आहे. त्यामुळे त्या दक्षिणेतल्या सगळ्या मूर्ती, मंदिरं जशी त्यांचं ओरिजिनल स्वरूप आहे त्या प्रकारामध्ये शिल्लक आहेत. आता त्याच्यामध्ये गणपतीच्या जर मूर्ती पाहिल्यात तर त्या तुम्हाला दिसतील, त्यांचे पण गणपती असे जसे स्कंद पुराणात वगैरे सांगितले आहेत तसे चांगले गुटगुटीत आहेत. आणि त्याच्याबरोबर त्याची रिद्धी ही पत्नी आहे, सिद्धी ही त्याची शक्ती दाखवली जाते. त्यानंतर वानर, हत्ती, सिंह असे त्रिमुख आणि पंचमुख विनायकांचे उल्लेख आहेत, ते तुम्हाला लक्षणे दिसतील. एक गणपती आहे, त्याचं मधलं हत्तीचं तोंड आहे आणि बाजूला एक तोंड सिंहाचं आहे, दुसरं वानराचं आहे.
1: अच्छा.
0: असे पंचमुखी सुद्धा दिसतील, त्रिमुखी दिसतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तिथे आहेत. आणि गणपती हा त्यांच्याकडे अगदी सगळ्यांचा आवडता लाडका देव आहे. शिवपार्वतीचा मुलगा कार्तिकीय, पण फक्त पार्वतीचा मुलगा गणेश आहे. गणपती हा काही शिवपार्वतीचा मुलगा नाही, तो एक स्वतंत्र देव आहे, विनायक आहे. त्याच्या जन्मामध्ये कुठल्याही पुरुषाचा हात नाही, तो पूर्णपणे देवीचा मुलगा आहे. ही कल्पना दक्षिण भारतात अगदी व्यवस्थित त्यांच्या मनात बिंबलेली आहे आणि त्याची पूजा ते स्वतंत्रपणे खूप उत्तम करतात. आणि त्यांच्या पूजेमध्ये डाळीची खीर असते, असं एक वेगळं त्याचं स्वरूप आहे. सगळ्या कला तिथे जपल्या गेल्या. गणपती विद्या ज्ञान म्हटल्यानंतर कला वेगवेगळ्या आल्याच आणि त्याचा अधिपती गणेश आहे. खूप सुंदर गणपती आपल्याला अगदी आजच्या काळात गरजेचा आहे आणि असं वाटतं खरंच अभिमानासुराचा वध करून त्यांनी यायला पाहिजे पुढे.
1: आपले भारतीय आपले खूप वेगवेगळ्या देशांमध्ये आता स्थायिक झालेत आणि मला असं वाटतं तिथे सुद्धा गणेश मूर्तींची वेगवेगळी स्थापना झाली आहे. त्या गणेश मूर्तींबद्दल काय सांगाल?
0: गणेश हा काही फक्त आजच आजच्या भारतीयांबरोबर गेलाय असं नाही, तर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे जसं गणपतीच्या पहिल्या शतकात भारतात मूर्ती घडवल्या गेल्या कुशाणांच्या काळात. आपण मगाशी पाहिलं की मूर्ती म्हणजे गणपतीची कल्पना जरी आधीपासून साहित्यात असली तरी पहिल्या शतकापासून मूर्ती घडवतायत, तशाच आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये पण दिसतात. म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्रसार सगळीकडे झालेला होता आणि त्यामुळे आपले विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि तसे तुम्ही पाहाल तर वेगवेगळ्या देशांमध्ये जसं जावामध्ये तुम्हाला दिसेल की गणपती आहे, तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात सापडतात. जकार्ता म्हणजे त्याचं पूर्वीचं नाव होतं योग्य करता, तर तिथे प्रम्बानंद नावाचं एक हिंदू मंदिर समूह आहे आणि तिथे गणेशाचं स्वतंत्र मंदिर आहे. ते मात्र इसवी सनाच्या 9व्या शतकात.

0: आहे. पण स्वतंत्र मंदिर म्हणजे 9व्या शतकापर्यंत तो जकार्तामध्ये सुद्धा एक स्वतंत्र मोठा देव म्हणून पूजला जात होता. कंबोडियामध्ये एक उत्खनन झालं आणि तिथे इसवी सनाच्या साधारण 4व्या-5व्या शतकामधली गणपतीची मूर्ती सापडली आहे. म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून तिथेही गणेश आहे. नंतरच्या तर मंदिरांवर भरपूर आहे, म्हणजे अंकोरवाट वगैरे अशी सारखी मंदिरं मोठी मोठी आहेत, तर अशा बऱ्याच मंदिरांवर तुम्हाला गणेशाच्या मूर्ती दिसतील. तर 5व्या शतकातली जी उत्खननात मूर्ती सापडली तर ती सुद्धा तिथे खूप म्हणजे तशा पद्धतीच्या मूर्ती, आणि त्याला सांगू का तिकडच्या भाषेमध्ये त्याला ते प्राह प्रिकनिश असं म्हणतात.
1: बर,
0: म्हणजे आपल्या आपल्या भाषेमध्ये त्यांनी त्याला नाव दिले. खमेर ही भाषा तिकडे बोलतात आणि त्याला प्राह प्रिकनिश असं म्हणतात. नंतर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा गणपती आपल्याला त्याच्या मूर्ती सापडतात आणि आज 2 ठिकाणच्या दर्ग्यांमध्ये त्याची पूजा सुद्धा होते. शोर बाजार दर्गा आहे तर तिथे गणपतीची पूजा होते. 2 हातांचा गणेश आहे आणि कपिशा नावाचं एक प्राचीन नगर तिथलं ज्याला हल्ली गार्डेज असं म्हणतात तो भाग आहे सगळा. तर त्या गार्डेज भागामध्ये म्हणजे प्राचीन कपिशा नगरीमध्ये आपल्याला गणपती सापडला. तो 2 हातांची मूर्ती आहे आणि यक्ष कसे असतात तसं पिळदार शरीराचा छान असा अगदी घोटीव शरीराचा तो आहे आणि मुकुट छोटासा त्याच्या डोक्यावर अगदी साधासा पण सर्प यज्ञोपवीत आहे आणि टपोऱ्या माण्यांची माळ आहे. त्याच्या पायाखाली शिलालेख लिहिलाय आणि त्याच्यात लिहिलंय कपिशीय नगर देवता, म्हणजे कपिशा नगरीचा रक्षण करणारा देव असं त्याच्या खाली त्याचं हे आहे. नंतर जपानमध्ये गणपतीला कांगीतेन असं म्हणतात आणि त्याची मंदिरं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सापडतात. तर मात्सुचियामा नावाचा जो भाग आहे त्याच्यात सगळ्यात प्राचीन गणेश मंदिर आपल्याला सापडलेलं आहे. थायलंडमध्ये काकोगेंग साओ असं त्याचं नाव आहे आणि त्या काकोगेंग साओच्या खूप अतिविशाल अशा मूर्ती तिथे सापडलेल्या आहेत. त्याची ते पूजा करतात गणेश म्हणून आणि गणपती ज्ञानाचा अधिपती हेच त्यांच्या डोक्यात आहेत कल्पना. बाली हा सगळ्यात मोठा एक हिंदू समूहाचा देश आहे, त्यांच्याकडे 90% जनता हिंदू आहे. तर त्यांच्याकडे प्रत्येक घरावर दुकानावर आणि रस्त्याच्या चौकांमध्ये गणपतीच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत आणि ते त्याची पूजा करतात. आणि त्यांच्या मते सुद्धा हा रक्षण करणारा देव आहे की कुठल्याही प्रकारचं संकट माझ्यावर आलं तर माझं रक्षण हा देव करेल असं त्यांचं हे आहे. म्हणजे अशा अनेक म्हणजे चीनमध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला गणेश देव दिसतो.
1: मॅडम आज तुम्ही इथे आलात अतिशय अभ्यासपूर्ण, अतिशय सुंदर अशी म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन आपल्या गणपती बाप्पा विषयीचा मिळाला आज आम्हाला. तुमचे मनापासून आभार.
0: खूप खूप धन्यवाद. आणि ज्ञानाचा अधिपती असलेला सगळ्या संकटांपासून आपल्याला सांभाळून ठेवणारा असा जो गणेश आहे तर त्या भगवान महाविनायक गणेशाची आपल्या सर्वांवर कृपा राहावी अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते. आणि

0: मिळाला आज आम्हाला, तुमचे मनापासून आभार.
1: खूप खूप धन्यवाद. आणि ज्ञानाचा अधिपती असलेला, सगळ्या संकटांपासून आपल्याला सांभाळून ठेवणारा असा जो गणेश आहे, तर त्या भगवान महाविनायक गणेशाची आपल्या सर्वांवर कृपा राहावी अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते. आणि तो ज्ञानाचा अधिपती आहे, तर ते ज्ञान त्यांनी आपल्याला द्यावं आणि खरोखर आपल्या मनातला अभिमानासूर जो आहे त्याला नष्ट करावं अशी त्याच्याकडे विनंती करते.
0: धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.
1: गणपती बाप्पा मोरया.
0: मैत्रिणींनो, काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती किंवा गणेशाची महती, गणेशाची उत्पत्ती या सगळ्यांविषयी अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती आता आपण ऐकलीत डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून.

0: कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर पूजा सामंत यांचा अतिशय सुंदर असा हा ललित लेख मन शुद्ध तुझ.
1: व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव निराळा, प्रत्येकाची प्रतिक्रिया देण्याची पद्धत निराळी. आपण अनेक प्रसंगी एखाद्या गोष्टीवर समोरच्या व्यक्तीकडून अशाच पद्धतीची प्रतिक्रिया यावी ही आशा लावून बसतो. खरं तर ही अशी प्रतिक्रिया देण्याची पद्धत तुमच्या मनाला पटत असेल हो, पण समोरच्या व्यक्तीला ती वेगळ्या पद्धतीने द्यावीशी वाटली तर काय वाईट आहे? पण आपण याचा विचार न करता उगाचच मनात कुढत दूषणं देत आपला वेळ वायाच घालवतो. जगत असताना आपल्याला आलेले अनेक बरे वाईट अनुभव

इतर व्यक्तींबद्दल असलेला गैरसमज, संवादातील तफावत, कौटुंबिक आणि भावनिक कलह या सर्वांचा परिणाम आपल्या मनावर होतो. कधी कधी इतर काही व्यक्तींवर प्रमाणाबाहेर विश्वास ठेवून देखील आपल्याला परतावा त्रासदायक ठरतो. त्यावेळी ह्या नको त्या नकारात्मक गोष्टी, चुकीच्या गोष्टी मनातून काढून टाकून आयुष्यात पुढे चालत राहणं योग्य ठरतं. आत्ताच्या काळामध्ये तर मनाचं शुद्धीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. 24 तास एकत्र असणारं कुटुंब, त्यामध्ये एकमेकांविषयीचे रुसवे फुगवे हे असणारच. यातूनच मन दुखावणं, अपेक्षांचं ओझं, होणारी चिडचिड या सर्व गोष्टी खरं तर आपल्या मनासाठी हानिकारकच ठरतात. आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपल्या मनाची शांतता गमावून बसण्याची दाट शक्यता असते. नात्यांमधील निरपेक्ष आनंदाचे क्षण आपल्या ओंजळीत साठवण्यासाठी ते नातं कधी आणि कोणाशी जोडलं गेलं हे खरं तर महत्वाचं नसतंच. मुळे महत्वाचं असतं ते म्हणजे मन जुळणं, एकमेकांच्या सोबत असणं. पण प्रत्येकाचं मन किंवा मनोव्यापार एवढे गुंतागुंतीचे असतात की काही गोष्टी मनातून जाणं किंवा काढून टाकणं अशक्य वाटतं. कपाटात बरंच साहित्य वाढल्याने जशी अडगळ वाढते ना, त्याच प्रकारे मनाचंही होत असेल. मला वाटतं कळत न कळत आपण आपल्या विचारांना स्वतःच एक चौकट तयार करून घेतो आणि त्याची आपल्याला आपल्या मनाला इतकी सवय होते की त्या पलीकडे जाऊन आपण कधीही विचार करत नाही, इतरांना समजावून घेत नाही. आपण या आपल्याच कोशामध्ये अडकून राहतो आणि तेच आपल्याला सुरक्षित वाटतं. हल्ली काही वर्षात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे कोरोना. शरीरात गेलेला कोरोना हा जरी एकाच प्रकारचा असला तरी प्रत्येकाच्या मनातील कोरोना मात्र वेगवेगळा आहे. हं, आणि या मनाच्या कोरोनावर मात करणं तितकंच महत्वाचं आहे. जसं कित्येक दिवस एकाच पद्धतीचं काम करून किंवा अतिश्रमानं शरीर दमतं, त्याच पद्धतीने काही गोष्टींमुळे मन देखील थकत असावं. खरं तर शरीरामध्ये झालेला बदल, व्याधी आल्या तर आहाराचा समतोल साधत डिटॉक्स डाएट प्लॅन आपल्याला ठरवता येतो. पण मनाच्या बाबतीत काय हो? अशा वेळी समाजाने तयार केलेल्या नियमांच्या साच्यात किंवा त्यांच्या पद्धतीप्रमाणे आपण वागलो नाही, त्यामध्ये बसलो नाही तर आपल्याला सर्वजण वाईट ठरवतील असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता देखील असते. मला वाटतं आयुष्यामध्ये नव्या जोमाने, उत्साहाने आयुष्य जगण्यासाठी मनाचेही डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शुद्धीकरण होणं तितकंच गरजेचं ठरतं. शरीर थकतं तेव्हा आपण कामांमध्ये बदल करून त्यावर नक्कीच उपाय शोधू शकतो. तसंच एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा किंवा आपण व्यक्त न होण्याचा आपल्या मनाला देखील थकवा येऊ शकतो. म्हणून मन डिटॉक्स करणं हे गरजेचं वाटतं. मनातील कचरा फेकता आला पाहिजे. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रवासात खिडकी शेजारी कोण बसणार यावरून देखील अनेक जण हटून बसतात. आणि एकदा का ती जागा मिळाली किंवा काबीज केली की मग अगदी बिनधास्त ताणून देतात. खिडकी शेजारी बसून निसर्ग सौंदर्य न्याहाळणं हे विसरून फक्त स्पर्धा म्हणून मी जिंकलं पाहिजे हाच उद्देश यामागे असावा का? यामध्ये आनंद कुठे दिसतो? समाधान कुठे दिसतं? आधीच ठरलेल्या किंवा ठरवलेल्या चौकटीतच कायम प्रवास करणं हीच खरी समाधानाची व्याख्या आहे का? ती वाट एकदा समजली की मग सर्व प्रश्नांची उत्तरं उमगत जातात. सध्या प्रचलित असलेले शब्द म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम. पण आपण जेव्हा ह्या आभासी जग

0: आणि वास्तव जग यामध्ये समन्वय साधायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी अनेकांची मन दुखावली जातात. खरं तर दुःखांची अपेक्षांची अनेक जात कुळी आहेत हे ज्याचे त्याला ज्ञात असतेच. त्यामुळे जगण्यासाठी सध्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट मनाचं शुद्धीकरण होणं. मला तर वाटतं बारीक सारीक गोष्टींना अतिमहत्व देणारे लोक या जगात आहेत म्हणूनच भांडण तंटे आहेत. तसेच कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ज्याला समजतं म्हणजेच काही गोष्टी सोडून देणाऱ्या लोकांमुळे या जगात शांतता देखील टिकून आहे हे देखील मनोमन पटतं. खरं तर जो व्यक्ती एखादी गोष्ट सोडून देतो त्यांनाही वाईट वाटत असेल ना. पण वादविवाद वाढविण्यापेक्षा शांतता प्रिय असणारी ही लोक जिथे गरज नाही तिथे सोडून देणं हे हितावह ठरतात. आयुष्य इतकं छोटं आणि बेभरवशाचं आहे म्हणून प्रत्येकानं अचानक कधीही आयुष्याचा शेवटचा थांबा येऊ शकतो हे वास्तव स्वीकारून त्रास होणाऱ्या किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देणं हेच सोयीस्कर ठरतं. त्यावर मग योगा प्राणायाम संगीत किंवा स्वतः स्वतःशी केलेला संवाद नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आयुष्य म्हटल्यानंतर सुखदुःख हे असणारच. प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षा आपली स्वप्न पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आली अपेक्षा भंग झाला तर त्याच्यामध्ये गुंतून न पडता जे काय असेल ते मनाच्या बंद कपाटात बंदिस्त करून टाकण्यातच शहाणपणा असतो. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी उगाळून आपला वर्तमान काळ खराब करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनाला एक संधी द्यावी कारण प्रत्येकाचं समाधानी आयुष्य जगण्याची मनाची शांती मिळवण्याची ही संकल्पना व्यक्तिनुरूप निराळी असू शकते. प्रत्येकाचं मानसिक आनंद मिळवण्याचं परिमाण वेगवेगळं असू शकतं पण तो मिळवणं मात्र आपल्यावरच अवलंबून आहे हं. म्हणूनच मन शुद्ध करणं गरजेचं ठरतं. वेळीच सावध होऊन ही मनातील अडगळ काढून टाकता आली पाहिजे तरच या सुंदर मनामध्ये अजून नवनवीन गोष्टींची भर पडत जाईल. नाहीतर आपण त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू आणि आयुष्य तिथेच थांबल्यासारखं होईल. कोरोना ह्या महाभयंकर रोगाने ज्या पद्धतीने संपूर्ण जगावर स्वतःचं अधिराज्य गाजवलं होतं आणि नाशाला कारणीभूत ठरलं होतं त्याच पद्धतीने मनातील कोरोना हा देखील आपल्या इच्छा अपेक्षांना मारक ठरेल यात शंका नाही. म्हणूनच जेव्हा समस्येची काठी मोडून त्याच्यातून बाहेर पडणं अशक्य वाटायला लागतं ज्यावेळी कोणताच मार्ग दिसेनासा होतो सर्व धूसर वाटायला लागतं त्यावेळी आपली सगळी शक्ती उत्तराची काठी मोठी करण्याकडे लावल्यास नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. चला तर मग आपलं आयुष्य परिपूर्णरित्या जगूया. मनामध्ये कोणाही बद्दल राग पश्चाताप आकस अपेक्षा न ठेवता मन शुद्ध करून केवळ समाधानाने आणि आनंदाने जगूया. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवा बी कोणाची. धन्यवाद.
1: आताच आपण ऐकल्यात डॉक्टर पूजा सामंत यांचा ललित लेख मन शुद्ध तुझं.

मैत्रिणींनो, आजचा वनिता मंडळचा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा आमच्या प्रसारण .pune@gmail.com या मेल आय डीवर. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची, आपल्या अभिप्रायाची नक्की वाट पाहतो आहोत. आणि सख्यांनो, याबरोबरच मी सविता झेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: एक शौक दा।
1: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। भारताचं कर प्रशासन माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक। इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच। आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय। देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं।

0: आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं गेलं आहे. 5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन सेवांचा लाभ घेतलाय. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आयुर्वेद जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. नागपुरात आज 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रवी नारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. दस्तऐवजांवर तसंच परस्पर संलग्न प्रक्रियांवर अवलंबून असलेलं भारताचं कर प्रशासन आता माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं ब्रिक्स कर प्रमुखांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतानं अंमलात आणलेली प्रत्यक्ष उपस्थितीविना असेसमेंट, आधीच भरलेलं विवरणपत्र, देयकांची प्रत्यक्ष त्या त्यावेळीच पडताळणी आणि करदात्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्याच्या व्यवस्थेनं ब्रिक्स भागीदार देशांमध्ये उत्सुकता निर्माण केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. आज सुरू झालेल्या बैठकीअंतर्गत आंतरराष्ट्रीय कर आकारणी तसंच हस्तांतरण शुल्क प्रक्रिया आणि महसुलाची आकडेवारी या बाबींशी संबंधित 2 नवीन कार्यगटांच्या व्याप्तीशी संबंधित प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतले गेले असा खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला. या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहितीसाठीच्या हाताळणीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेले असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडिया बद्दल.
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
0: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 4थ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलंय. नेमबाजीतच मनू भाकर यानं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात

0: बेरिस्टन बेनडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. आज दुपारी अंतिम फेरी होईल. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यानं 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होईल. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलंय. कयाकिंगमध्ये भारताच्या पुरुष कयाक फोर संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशीबीना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारात भारताचं पदक आधीच निश्चित झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणाज रायझा आणि महेश्वर यांचं अभिनंदन केलंय. या खेळाडूंचं कौशल्य जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही तिन्ही खेळाडूंचं अभिनंदन केलंय. पुरुषांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या अनंतजीत भौतेग आणि मैराज या तिघांनाही मांडवीय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई विमानतळावरच्या ड्युटी फ्री अर्थात करमुक्तीची सवलत असलेल्या दुकानात आयात केलेल्या तंबाखूमुक्त निकोटीन पाऊचच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई विमानतळावरच्या काही ड्युटी फ्री दुकानमालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानांना सीमाशुल्क आणि करांसारख्या आर्थिक सवलती मिळू शकतात, मात्र देशातील औषधं आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कायद्यातून सरसकट सूट मिळत नाही. या संदर्भात देशांतर्गत असलेले कायदे अशा दुकानांनाही लागू होतात असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष पारदर्शक आणि जलद चौकशी व्हावी अशी मागणी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेनं केली आहे. या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीविरोधात माध्यमांमधून टीका टिप्पणी किंवा अनुचित निष्कर्ष काढले जाऊ नयेत असं आवाहनही या संघटनेनं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून केलं आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोलकाता कार्यालयानं मॅक्नॅली भारत इंजिनिअरिंग लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीशी संबंधित कोलकाता दिल्ली आणि बंगळुरू इथल्या 16 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई फेमा अर्थात परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 अन्वये केली जात आहे. यूपीआय शुल्क लागू होण्यापूर्वी बँकांना एटीएममध्ये पुरेसा रोकडसाठा करायला सांगण्यात आल्याचा समाज माध्यमावर प्रसारित होणारा दावा सरकारनं फेटाळून लावलाय. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओदिशा राज्यांच्या किनारपट्टीकडे सरकत असल्यानं इथं मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशा सरकारनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताचं कर प्रशासन माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकारांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: इसके अलावा ये एक श्रोता है जो कहते हैं कि डायरी के पन्ने आपके व्यक्तित्व को दिखाते हैं और डायरी लिखने का शौक पुराना है, यादों को सहेजने का सबसे अच्छा जरिया है डायरी. एक और श्रोता है जो कहते हैं कि आज डायरी के ऐसे पन्ने को खोला जाएगा जिनकी खुशबू हमारे दिल के किसी कोने में आज भी महक रही है. करीब 35 साल पहले की बात है, मुझे डायरी लिखने का शौक था. तब पसंदीदा गीतों के अलावा मैं व्यंजनों की रेसिपीज भी अपनी डायरी में लिखा करती थी और ये डायरी आज तक मेरे पास मौजूद है. कितनी प्यारी बात है. और इसके अलावा एक और श्रोता है जो कह रहे हैं कि 3 अक्टूबर को विविध भारती से ये अपेक्षा है कि वो एक ऐसा तोहफा दें जिससे कार्यक्रम रात 12 बजे तक जारी रहें. विविध भारती के कार्यक्रम रेडियो पर 11 बजे समाप्त हो जाते हैं तो बड़ी मुश्किल होती है. भाई आपको हम ये सुझाव देंगे कि आप एक काम कर सकते हैं और वो काम है ऐप पर सुनना न्यूज ऑन AIR एप्लीकेशन के जरिए. दुनिया के कोने कोने में विविध भारती सुनाई देती है.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचा आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारातील पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावांची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश तात्काळ देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूर विमानतळावर बातमीदारांना सांगितलं.
1: सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. उपाययोजनांची सुरुवात देखील केलेली आहे आणि निश्चितपणे शासन अशा गंभीर काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांना मदत तर आम्ही करणारच आहोत. सोबत आमची कर्जमाफी देखील चाललेली आहे. तेही आम्ही कुठेही बंद करणार नाहीये. जो काही त्याच्याकरता अतिरिक्त निधी लागतोय त्याचेही साधन आम्ही गोळा करतो आहोत. त्यामुळे कुठे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या सगळ्या गोष्टी या योग्य पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही केलंय.
0: शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील जाऊ इथलं दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

0: तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. राज्य सरकारनं अद्याप दुष्काळग्रस्त तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. मात्र समाज माध्यमांवर प्रसारित होणारी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी बनावट आहे. शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत शासकीय माहितीशिवाय कोणत्याही यादीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. आयुर्वेद जीवनशैली संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. नागपुरात ते आज 11व्या आयुर्वेद दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडियाबद्दल.
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊन आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहितीसाठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले.

होते, मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनेच घेतले गेल्याचा खुलासाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. नेमबाजीत मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टिन बेनेडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आज दुपारी अंतिम फेरी होणार आहे. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होणार आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वुशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशिबिना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारातलं भारताचं पदक आधीच निश्चित झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणाज रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोग एकमतानं घेतले असल्याचं निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवा आणि कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजकाल प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन ही भरपूर प्रमाणात वाढताना आपण पाहतो, मग ती करिअरमध्ये असो वा उद्योग क्षेत्रात. आजकाल करिअर आणि उद्योग क्षेत्र हे खूप व्हास्ट होत आहे. आपल्यासारख्या युवक मित्रांना कधी कधी नेमकं कोणतं क्षेत्र निवडावे, उद्योग कसा करावा, त्यासाठी काय करायला हवे यांसारखे असंख्य प्रश्न पडतात. जर आपण एखादे उद्योग क्षेत्र निवडून त्यात आपली प्रगती आपल्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर आपल्याला नैराश्यही येते. पण मित्रांनो, आपण जर का उत्तम असे करिअर आणि उद्योग क्षेत्राचा करेक्ट ट्रॅक निवडला आणि हे करत असताना आपल्याला चांगला गायडन्सही मिळाला तर आपले करिअर आणि उद्योग यात खूप प्रगती होईल. तर मित्रांनो, आज आपण आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात जाणून घेणार आहोत युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रवीण ओसवाल सर. हे फार्मास्युटिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले व्यावसायिक आहेत. त्यांनी डिप्लोमा इंजिनियर म्हणून सुरुवात करून नोकरी करत असतानाच त्यांनी बीई इलेक्ट्रिकल आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह एमबीए हे शिक्षण पूर्ण केले. आपल्या 32 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुणे, मुंबई, गोवा आणि बँगलोर यांसह विविध ठिकाणी त्यांनी एपीआय, ओएसडी आणि आरएनडी फॅसिलिटीज संदर्भातील प्रकल्पांवर काम केले. सस्टेनेबिलिटी, नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी डेव्हलपमेंट, ऑपरेशनल कॉस्ट रिडक्शन आणि मोठ्या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्लॅटिनम अवॉर्ड, गोल्ड अवॉर्ड्स आणि एमडी स्पेशल अवॉर्ड्स अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जपान, इंडोनेशिया, चीन, फ्रान्स, इटली, इजिप्त, व्हिएतनाम, अमेरिका, स्वित्झर्लंड, यूएई आदी अनेक देशांमध्ये त्यांनी प्रकल्प, ऑडिट्स, कॅपिटल प्रोजेक्ट्स आणि इंजिनिअरिंग डिलिव्हरेबल्स संदर्भात काम केले आहे. व्यावसायिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत ते पूजन चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन आहेत. या संस्थेमार्फत वंचित आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करण्याचे कार्य केले जाते. प्रवीण सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: प्रवीण सर, युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे. शैक्षणिक पात्रता आणि प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव यात अंतर दिसते. तर इंडस्ट्री रेडी होण्यासाठी तरुणांनी काय करायला हवे?
2: जेव्हा आपण डिग्री घेतो तेव्हा आपल्याला एक थेरॉटिकल नॉलेज मिळालेलं असतं.
1: हो सर.
2: आणि आपण जेव्हा युनिव्हर्सिटीमधनं ते थेरॉटिकल नॉलेज किंवा ती डिग्री घेऊन आपण बाहेर पडतो त्यावेळेला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते की आपल्याला त्या नॉलेजचा आपल्याला प्रॅक्टिकली उपयोग करायचा आहे. हा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे इंडस्ट्रियल रेडीनेस. असं म्हणतात की जेव्हा 1 टन एफर्ट्स इज रिक्वायर्ड टू अक्वायर नॉलेज, 4 टन एफर्ट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय दॅट नॉलेज. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की इंडस्ट्रियल रेडीनेस होण्यासाठी आपण कॉलेजमध्ये असताना जे काही प्रोजेक्ट केले आहेत किंवा आपण कुठे इंटर्नशिप्स केली आहे किंवा आपण इंडस्ट्रियल एक्सपोजर घेतलं आहे ह्या गोष्टीकडे आपण त्याच वेळेला जर गांभीर्याने बघितलं. इंटर्नशिप करत असताना आपण त्या कंपनीमध्ये किती वेळा व्हिजिट केली? फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण इंटर्नशिप करत असू तर ते चुकीचं आहे. पण आपण तर ते इंटर्नशिप करत असताना त्या कंपनीमध्ये व्हिजिट केली, तिथले वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, क्वालिटी कंट्रोल असतं, प्रोडक्शन असतं, मार्केटिंग असतं, एचआर डिपार्टमेंट असतं, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतं, ह्या डिपार्टमेंटचं काम कसं चालतं हे आपण जरा जवळून अनुभवलं तर आपल्याला त्या गोष्टीचा जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअल काम करायला जातो तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आपण कॉलेजमध्ये असताना डिग्री घेताना आपले काही रिलेटिव्ह असतात, त्यांच्या काही इंडस्ट्रीज असतात किंवा ते कुठेतरी काम करत असतात, तर आपल्याला संधी

0: माहिती मिळेल तेव्हा आपण त्या इंडस्ट्रीला व्हिजिट दिली पाहिजे. मग तिथे प्रोडक्शन कसं होतं, त्यांच्या सिस्टीम्स कशा आहेत, हे जर थोडा जरी आपण अनुभव घेतला तरी आपण जेव्हा आपण डिग्री पूर्ण करू आणि आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाऊ तेव्हा त्याचा आपल्याला नक्की उपयोग होईल आणि आपण इंडस्ट्रीयल रेडीनेस साठी तयार होऊ.
1: प्रवीण सर, पहिला जॉब म्हटल्यावर आपल्या समोर उभा राहतो तो म्हणजे आपला रिझ्यूम आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा तो म्हणजे इंटरव्ह्यू. तर त्यांच्या प्रिपरेशन साठी काय काय करायला पाहिजे?
0: रिझ्यूम म्हणजे एक डॉक्युमेंट असतं जे आपल्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात करू शकतं. आपल्या पहिल्या जॉबसाठी ते फार इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं. पण काही लोक जेव्हा तो रिझ्यूमे बनवतात तेव्हा तो फार मोठा बनवतात. तर ऍक्च्युली माझा असा विचार आहे की हा रिझ्यूम एकदम शॉर्ट असायला पाहिजे. त्या रिझ्यूमे मध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन्स, तुम्ही काही एक्सपिरियन्स जो काही घेतला, इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स आहे, काही प्रोजेक्ट काही केलेले आहेत, ह्या गोष्टी त्यात नमूद केल्या पाहिजेत. तुम्ही त्या रिझ्यूमे मध्ये काही रेफरन्सेस द्या. त्या दोन किंवा तीन जर रेफरन्सेस दिले जे इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत, तो जेव्हा कोणी इंटरव्ह्युअर जेव्हा तो रिझ्यूमे बघेल तेव्हा तो कनेक्ट होईल तुमच्या बरोबर, कारण त्याला असं वाटेल की तुम्ही त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहात. त्यामुळे त्या रेफरन्सचा पण तुम्हाला चांगला फायदा होईल. पण रेफरन्स देताना एक काळजी घ्या की ते रेफरन्सेस तुमच्या ओळखीचे असायला पाहिजेत. खरंच कुणाचाही रेफरन्स देऊ नका. जे रेफरन्स आहेत उद्याचा संपला कंपनीने त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन केलं तर त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे, नाहीतर हा कोण आहे असा हा प्रश्न येऊ नये.
1: हो सर.
0: तर फर्स्ट इंटरव्ह्यूची तयारी करताना आपण आजच्या युवकांना विचारू शकतो की तुम्ही जेव्हा फर्स्ट इंटरव्ह्यूला जाल, ज्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात त्या कंपनीचे काय प्रॉडक्ट्स आहेत, त्यांचं ऑफिस कुठे आहे, त्यांचं बेसिक बिझनेस मॉडेल कसं आहे, ह्या गोष्टीची थोडीशी माहिती करून घ्या.
1: बरोबर.
0: ती जर माहिती करून घेतली तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की त्या कंपनीमध्ये काय सिस्टीम्स आहेत याची तुम्हाला आधीच कल्पना असेल. इंटरव्ह्यू देताना तुम्ही जो रिझ्यूमे दिला आहे, तुम्ही काही प्रोजेक्ट त्याच्याबद्दल लिहिला आहे, त्याबद्दल इंटरव्ह्यूअर तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो. तर ते चार पाच प्रश्न जे विचारतील तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजेत, कारण तो प्रोजेक्ट तुम्ही स्वतः केलेला आहे. फक्त मार्क मिळवण्यासाठी न करता त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमचं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे, तर डेफिनेटली तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि तुम्ही जर त्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुमचा इंटरव्ह्यू घेतो आहे त्याला कॉन्फिडन्स येईल तुमच्याबद्दल आणि तुम्हाला तिथे जॉब मिळण्याची शक्यता खूप वाढेल.
1: रिझ्यूम आणि इंटरव्ह्यू म्हटल्यावरती पहिले लोक कॉन्फिडन्सच चेक करतात इंटरव्ह्यूवर, तर तो असणं खूप गरजेचं आहे आणि त्या कंपनीची माहिती पण असणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. आणि एक गोष्ट मी ऍड करेल यात की तुमचं इंग्लिश खूप चांगलंच असलं पाहिजे असं काही नाही. फ्लुएंट इंग्लिश नसेल तरी चालेल, पण तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत. तुम्ही जे काही बोलता आहात ते स्पष्टपणे जर तुम्ही मांडू शकलात तर डेफिनेटली तो समोरच्या माणसाला इम्प्रेस करेल.
1: नक्कीच.
0: आणि जेव्हा एखादी इंटरव्ह्युअर तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा तो तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देतो की तुम्हाला काही विचारायचं आहे का, ती अपॉर्च्युनिटी मध्ये तुम्ही त्यांना विचारू शकता. पण जे काही तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल त्या कंपनीच्या संदर्भात असतील ते फार रिलेव्हंट असायला पाहिजे. तर तुम्ही फ्रेशर म्हणून जर इंटरव्ह्यू साठी गेलात तर तुम्ही त्यांना जास्तीत जास्त विचारू शकता की सर तुमचं आणखीन कुठे ऑफिस आहे का, किंवा मला हा कोर्स करायला तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी मिळेल का. तुम्ही पर्यंतच लिमिट ठेवला तर तुमचे चान्सेस नक्की वाढतील आणि तुम्हाला फर्स्ट जॉब लगेच मिळू शकेल.
1: सर, आजच्या काळात टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स यापैकी काय महत्वाचं आहे, त्याचा बॅलन्स कसा साधायला हवा, आणि डिग्रीपेक्षा स्किल्स इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं जातं सारखं, तर उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने हे कितपत खरं आहे?
0: तर बेसिकली जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता तेव्हा कॉलेजमध्ये तुम्हाला टेक्निकल स्किल मिळतं. ते टेक्निकल स्किल तुम्हाला त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी फार इम्पॉर्टंट असतं. फार्मा कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही एखादी बी फार्मची डिग्री, एम फार्मची डिग्री घेऊन तुम्ही जाता तेव्हा तुमच्याकडे मेडिसिन्स कसे करायचे याच्याबद्दल नॉलेज असतं. फक्त ते नॉलेज तुम्हाला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अजून तो एक्सपिरियन्स आलेला नाहीये. त्यामुळं डिग्री डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे नॉलेज आहे टेक्निकल आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या नॉलेजच्या भरोशावरतीच तुम्ही त्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकता. पण फक्त टेक्निकल कॉम्पिटन्सी ही सफिशियंट नाहीये. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर टेक्निकल कॉम्पिटन्सीज फक्त असणं दॅट विल बी नॉट बी सफिशियंट. मग त्यासाठी तुम्हाला सॉफ्ट स्किल डेव्हलप करायला पाहिजे. समजा दोन इंजिनियर आहेत, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी आहे, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी प्लस सॉफ्ट स्किल आहे, तर कंपनी डेफिनेटली सेकंड माणूस जो आहे ज्याच्याकडे सॉफ्ट स्किल डेव्हलप ऑलरेडी झालेले आहेत तर त्या माणसालाच प्रेफरन्स देईल. आता हे सॉफ्ट स्किल म्हणजे काय? तर लीडरशिप क्वालिटी, टीम वर्क, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करू शकता, तुमचं प्रेझेंटेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड, ह्या गोष्टी सगळ्या सॉफ्ट स्किल मध्ये येतात. तुम्ही नुसतं टेक्निकल कॉम्पिटन्सी असून फायदा नाही, तुम्हाला टेक्निकल कॉम्पिटन्सी आणि सॉफ्ट स्किल ह्याचा मेळ घालता आला पाहिजे.
1: बरोबर सर.
0: डेफिनेटली डिग्री फार इम्पॉर्टंट आहे. डिग्री असल्याशिवाय तुम्हाला कुठेही कुठल्याही कंपनीमध्ये सुरुवात होणार नाही तुमची. आता डिग्री वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, कुठल्या डिप्लोमा आहेत, कुणी डिग्री

0: आहेत, कुणी मास्टर केलेले आहेत, कुणी पीएचडी केलेले आहेत. तर आता ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन केलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी मिळू शकते.
1: बरोबर.
0: पण ही अपॉर्च्युनिटी फक्त सुरुवातीला असते, त्या कंपनीमध्ये एंट्रन्स घेण्यासाठी असते, त्या पोझिशनसाठी असते. पण त्या पोझिशनमध्ये तुम्ही एकदा त्या पोझिशनमध्ये आलात किंवा त्या कंपनीमध्ये तुम्ही प्रवेश केला आणि तुमच्याकडे जर पुढे स्किल नसतील तर त्या डिग्रीचा काही उपयोग होत नाही. कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही पीएचडी आहात पण तुम्हाला लोकांची टीम मॅनेज करता येत नाही, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही, तर मग तुम्हाला तुमच्या जॉबला रिस्क क्रिएट होऊ शकते. पण सेकंडचं एक्झाम्पल असं घेतलं की कोणी पीएचडी आहे केलेला आहे आणि त्याच्याकडे व्यवस्थित सॉफ्ट स्किल आहे, तो आपल्या टीमकडनं काम करून घेऊ शकतो, त्याला तो कंपनीच्या सक्सेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, तर अशा व्यक्तीला डेफिनेटली कंपनी हायर पोझिशनसाठी कन्सिडर करते कारण त्याच्याकडे स्किल पण आहे आणि डिग्री पण आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फक्त डिग्री असणं काही उपयोगाचं नाही आणि डिग्री प्लस स्किल ह्याचा ताळमेळ आपल्याला साधायला पाहिजे.
1: नक्कीच सर. कामातली शिस्त, टाइम मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल एथिक्स यांचे महत्व युवा व्यावसायिकांनी कसे समजून घ्यावे?
0: माझ्या मते करिअरमध्ये टॅलेंटपेक्षा आधी येते ती रिलायबिलिटी. कंपनीला असा प्रोफेशनल हवा असतो की त्याला एखादे काम दिले की हे काम वेळेत आणि योग्य पद्धतीने होईल असा विश्वास कंपनीला आला पाहिजे. तो जर विश्वास त्या मॅनेजमेंटला वाटला तर तुम्ही त्या कंपनीमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. पण हे कसे होणार, त्यासाठी तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन शिवाय कुठल्याच गोष्टी साध्य करता येत नाहीत. तुमच्याकडे टॅलेंट आहे पण डिसिप्लिन नाहीये तर कंपनी तुम्हाला फार वाव देणार नाही. आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? फक्त ऑफिसवरती वेळेवर येणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट आहे का?
1: नाही.
0: टाइम मॅनेजमेंट म्हणजे प्रायोरिटी ठरवणे, कमिटमेंट पूर्ण करणे, डेडलाईनचा आदर करणे. कारण कंपनीमध्ये एका माणसाचं काम हे दुसऱ्या व्यक्तीच्या कामावरती अवलंबून असतं. एका डिपार्टमेंटशी बरेच डिपार्टमेंट कनेक्ट झालेले असतात. समजा मी माझं काम वेळेत केलं नाही किंवा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केलं नाही तर बाकीच्या लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्याच कंपनीचं रिप्युटेशन खराब होऊ शकतं. त्यामुळे प्रायोरिटी कसं मॅनेज करता तुम्ही, काम व्यवस्थित कसं करता आणि तुम्ही किती रिलायबल आहात, कंपनीला हा विश्वास असणं फार गरजेचं आहे. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंट असतं, सेफ्टी असतं, इंजिनिअरिंग असतं, डॉक्युमेंटेशन असतं. समजा तुम्ही एखादं मशीन्स क्रिएट केलं तर त्या मशीन्ससाठी लागणारे डॉक्युमेंटेशन कोणीतरी वेगळं बनवतं, त्यात लागणाऱ्या सेफ्टीसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात ते सेफ्टी डिपार्टमेंट बघतं. तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटशी तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे आणि त्यांच्या डेडलाईन प्रमाणे तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आता प्रोफेशनल एथिक्स म्हणजे काय? की आपण ट्रॅफिक सिग्नलवरती थांबलो आहोत, तिथे रेड सिग्नल लागला आहे पण पोलीस नाहीये, कॅमेरा नाहीये, तरी तुम्ही तिथे उभे आहात, हा इथिकल पार्ट झाला. तसंच कंपनीमध्ये कोणी तुमचं काम बघत नाही आहेत पण तरीही तुम्ही काम व्यवस्थित करतात, हे प्रोफेशनल एथिक्स झालं. एखादं काम शॉर्टकट घेऊन लवकर करता येतं पण तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की हे योग्य आहे का, समजा ते योग्य आहे तरच तुम्ही ते काम करत आहात का. तर हे प्रोफेशनल एथिक्स फार इम्पॉर्टंट आहेत. कुठल्याही कामात शॉर्टकट घेऊ नका. तुम्हाला जे दिलेले काम आहे त्यात तुम्ही इथिकल वेने करण्याचा प्रयत्न करा तर डेफिनेटली सक्सेस.

0: पर्सनॅलिटी फार इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही कामात शॉर्टकट घेऊ नका. तुम्हाला जे दिलेले काम आहे त्यात तुम्ही इथिकल वेने करण्याचा प्रयत्न करा, तर डेफिनेटली सक्सेस इज इन युअर बकेट.
1: येस सर, प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे काम करताना.
0: करिअरमध्ये अनेक चुका होतात तुम्ही काम करत असताना, पण त्या चुका तुम्हाला कबूल करता आल्या पाहिजेत. त्यासाठी त्या चुकेचं रूटकॉज शोधता आलं पाहिजे आणि त्या परत करेक्ट करता आल्या पाहिजेत. हे ओपननेस जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही नक्की कंपनीमध्ये सक्सेसच नाही, पॉप्युलर पण व्हाल.
1: खरंय सर. प्रवीण सर, आजकाल आपल्याला माहितीये की कॉलेज थ्रू पण इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्स तसंच इंडस्ट्री एक्सपोजर वगैरे यांसारख्या गोष्टी होत असतात, तर यांचा फायदा विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा?
0: कॉलेजमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की कॉलेज तुम्हाला व्हॉट आणि व्हाय शिकवतं, पण इंडस्ट्रीज तुम्हाला शिकवतं हाऊ. जे नॉलेज तुम्ही मिळवलं आहे ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं हे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये शिकायला मिळतं. इंटर्नशिप करताना विद्यार्थ्यांनी फक्त सर्टिफिकेट मिळवणे हा त्यांचा हेतू असू नये. इंटर्नशिप करताना तुम्ही त्या कंपनीमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत, ते वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत, ह्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट केलं पाहिजे. त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. कुठलाही प्रश्न स्टुपिड नसतो. तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारलं तरच ते तुम्हाला माहिती येतील. नाहीतर इंटर्नशिपची मुलं फक्त कंपनीमध्ये येतात किंवा त्यांना वेळ मिळेल तेव्हा येतात आणि त्यांचं कमिटमेंट त्या कामासाठी नसतं. तर त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की लोकही त्यांच्याकडे फारशा गांभीर्याने घेत नाही. पण तसं न करता तर तुम्ही तुमची इंटर्नशिप सिन्सिअरली केली, तुम्ही जो प्रोजेक्ट त्या कंपनीसाठी करता त्या कंपनीला समजा काही चॅलेंजेस असतील आणि तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल ते चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी, तर तुम्ही ते जर प्रोजेक्ट केलं तर डेफिनेटली त्या कंपनीला पण त्याचा फायदा होईल, तुमचं रिप्युटेशन इम्प्रूव्ह होईल, तुम्हाला चार गोष्टी जास्त शिकायला मिळतील. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम कराल तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. मी तर असं म्हणेल की इंटर्नशिप झाल्यानंतर सर्टिफिकेट घेऊन घरी जाताना प्रत्येकाने आपापलं सेल्फ असेसमेंट करावं की मी काय शिकलो, माझ्यात काय स्किल कमी आहेत, माझ्या कुठल्या स्किल मला इम्प्रूव्ह कराव्या लागतील, तरच त्या प्रोजेक्टचा इंटर्नशिपचा खरा फायदा त्या स्टुडंटला नक्की होईल.
1: अगदी खरं आहे सर. उद्योग क्षेत्रातल्या बदलत्या गरजा लक्षात घेता अपस्किलिंग आणि कंटिन्युअस लर्निंग किती गरजेचं आहे, तसंच AI ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे व्यावसायिकांकडून कोणत्या नव्या कौशल्यांची अपेक्षा निर्माण झालीय?
0: आजच्या काळात मी डिग्री पूर्ण केली आणि माझे एज्युकेशन संपलं हा विचार फार धोकादायक आहे. माझ्या मते आज करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे, ते म्हणजे लर्निंग. मला सांगण्याचं एकच आहे की लर्निंग हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमचं नॉलेज हे अपडेट ठेवावंच लागेल, कारण लर्निंग शिवाय तुम्ही कंपनीमध्ये टिकाव धरू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमची ग्रोथ हवी असेल, तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये हायर पोझिशनवरती काम करायचं असेल, तर तुम्ही ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे आणि तुम्ही ह्या गोष्टी एक्झिक्यूट करू शकल्या पाहिजेत. माझ्या मते करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे, लर्निंग इटसेल्फ. आज टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलत आहे, विशेषतः AI ऑटोमेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अॅनालिटिक्स आणि इंडस्ट्री 4 इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची पद्धतच बदलली आहे. पण इथे एक महत्वाचा गैरसमज दूर केला पाहिजे. AIमुळे माणसांची गरज संपणार नाही, पण AI वापरू शकणारा प्रोफेशनल आणि AI वापरू न शकणारा प्रोफेशनल ह्यांच्यात मोठा फरक तयार होऊ शकतो. उद्याच्या तरुणाकडे टेक्निकल डोमेन नॉलेज सोबत डाटा समजण्याची क्षमता, डिजिटल टूल्स वापरण्याची तयारी आणि AI कडून मिळालेल्या इन्फॉर्मेशनचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन करण्याची क्षमता ही असायला पाहिजे. आता फार्मास्युटिकल कंपनीमध्ये करणारा एक इंजिनियर आहे, तो फार्मास्युटिकलमध्ये मशीन्सचं काम करू शकतो, पण त्या मशीनचं काम करत असताना त्याला प्रोसेस पॅरामीटर माहिती असायला पाहिजेत, त्याला क्वालिटी रेग्युलेटरी नॉर्म्स माहिती असायला पाहिजेत. हे एक्सपेक्टेशन असणार आहे, कारण AIमुळे हे जे ट्रान्सफॉर्म होणार आहे त्यामुळे तुम्हाला मल्टी स्किल असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे माझा असा मंत्र असेल की लर्न, अप्लाय, इम्प्रूव्ह अँड लर्न अगेन. शिका, चुका करा, त्या चुका परत सुधार करा आणि परत शिका.
1: वा, खूप छान सांगितलं सर. एंटरप्रेन्युअरल माइंडसेट असलेल्या तरुणांकडे उद्योग क्षेत्र कसं पाहतं आणि आपल्या तरुणांमध्ये उद्योग क्षेत्राला जाणवणाऱ्या सर्वात मोठ्या उणीवा कोणत्या आहेत, त्या कशा दूर होतील याबद्दल काय सांगाल?
0: एंटरप्रेन्युअरशिप माइंडसेट असलेल्या तरुणांकडे मी एकच सांगेल की प्रत्येक वेळेला बिझनेस चालू करणं म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप माइंडसेट नसणं. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काय अकाउंटेबिलिटी घेता, तुम्ही त्या कंपनीमध्ये किती प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून तुमची इमेज क्रिएट करता. कंपनीमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही म्हणता की हा प्रॉब्लेम आहे, हा क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा सेफ्टीचा प्रॉब्लेम आहे किंवा हा इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यामध्ये हा माइंडसेट आहे, तो म्हणेल की हा प्रॉब्लेम आहे पण ह्याला सोल्युशन काय आहे, मी याला कसं सोल्युशन देऊ शकतो. ही जी अकाउंटेबिलिटी आहे इंडस्ट्री त्याची कदर करते. इंडस्ट्रीमध्ये अशा लोकांना पुढे प्राधान्य मिळतं, त्यांना स्कोप दिला जातो आणि अशी जी लोक असतात तेच पुढे होऊन जेव्हा त्यांचा

0: स्वतःचा बिझनेस क्रिएट करतात त्यावेळेला ते फार सक्सेसफुल बिझनेस करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ती इनबिल्ट क्वालिटी आलेली असते, त्यांनी स्वतःला त्या पद्धतीने ट्रेन केलेलं असतं. त्यामुळे हा माइंडसेट असणं फार इम्पॉर्टंट आहे. या माइंडसेटने तुम्ही पुढे जाऊ शकता आणि इंडस्ट्री ह्या माइंडसेटला डेफिनेटली वाव देते. आणि असे जे माइंडसेटची लोक असतात, जी मुलं असतात, पुढे जाऊन स्वतःचा जेव्हा बिझनेस करते तेव्हा इंडस्ट्री स्वतःहून त्यांना सपोर्ट पण करते.
1: ग्रामीण आणि लहान शहरातल्या तरुणांनी मोठ्या उद्योगांमध्ये संधी मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींवर भर द्यावा, तसंच कंपन्या तरुण एम्प्लॉईज मध्ये अडॅप्टेबिलिटी आणि बदल स्वीकारण्याची क्षमता का शोधतात, त्याबद्दल थोडं सांगाल का?
0: मी ग्रामीण आणि छोट्या शहरातील तरुणांना एक गोष्ट आवर्जून सांगेल. तुम्ही कोठून आलात यापेक्षा तुम्ही स्वतःला कुठे घेऊन जातात ते महत्वाचं आहे. आज टेक्नॉलॉजीमुळे लर्निंगची संधी शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. इंटरनेट, ऑनलाइन कोर्सेस, यूट्यूब, डिजिटल लायब्ररीज, एआय टूल्स आणि अनेक लर्निंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे छोट्या शहरातील विद्यार्थ्यांनी विशेषतः इंग्लिश कम्युनिकेशन, डिजिटल लिटरसी, टेक्निकल स्किल्स आणि इंडस्ट्रियल अवेअरनेस यावरती जास्त भर द्यावा. तुमचं इंग्लिश परफेक्ट नसेल तरी चालेल, पण तुमचा विचार तुम्हाला स्पष्टपणे मांडता आला पाहिजे. अडॅप्टिबद्दल बोलायचं झालं तर इंडस्ट्री सतत बदलत आहे. आज तुम्ही एका टेक्नॉलॉजीवरती काम करता, उद्या दुसरी टेक्नॉलॉजी येऊ शकते. आज एक सॉफ्टवेअर आहे, उद्या दुसरं सॉफ्टवेअर येऊ शकतं. म्हणून कंपनीला असा एम्प्लॉई हवा असतो जो म्हणतो मला हे येत नाही, तो एवढ्यावर थांबत नाही, तर तो म्हणतो मी हे शिकेल. अशाच एम्प्लॉईजची कंपनींना गरज असते. अडॅप्टिबिलिटी म्हणजे नुसतं स्वतःचे व्हॅल्यू बदलणे नव्हे, तर नवीन परिस्थितीतही आपली क्षमता प्रस्तुत करणे आहे. म्हणून ग्रामीण आणि छोट्या शहरातील व्यक्तींनी कधीही कॉन्फिडन्स कमी ठेवू नये. टॅलेंट कुठेही असू शकतं, संधी मिळवण्यासाठी प्रिपरेशन मात्र स्वतःलाच करावी लागतात.
1: प्रवीण सर, पुढच्या 5 ते 10 वर्षात उद्योग क्षेत्रात कोणत्या नवीन करिअर संधी उपलब्ध होतील याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: आपण जर मागच्या 20 वर्षापूर्वी इंडस्ट्रीज बघितली आणि आजची इंडस्ट्री बघितली तर यात खूप मोठा फरक आपल्याला आढळतो. इंडस्ट्रीने काच टाकली आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात ते ऍक्च्युली आपल्याला बघायला मिळतं. आता फार्मा इंडस्ट्री बद्दलच बोलायचं झालं तर 15-20 वर्षीय 25 वर्षापूर्वी ज्या फार्मा इंडस्ट्रीज होत्या त्यात बऱ्याच गोष्टी मॅन्युअली केल्या जायच्या. डॉक्युमेंटेशन मॅन्युअली फिल केले जायचे, प्रोसेस पॅरामीटर्स मॅन्युअली रेकॉर्ड केले जायचे, मशीन्स मॅन्युअली चालवल्या जायच्या, बऱ्याच गोष्टी या मॅन्युअल होत्या. आणि जेव्हा इंडस्ट्री एवढी मोठी ट्रान्सफॉर्म होते त्यावेळेला ह्या 20 वर्षामध्ये जे ट्रान्झिशन इंडस्ट्रीचं झालं आहे आणि आता पुढची 5-10 वर्षात काय होणार आहे ह्याचा आपण कल्पना करू शकतो. कारण आता एआय आहे, आता डिजिटल लिटरसी आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे, तर ह्यामुळे इंडस्ट्री खूप चेंज होणार आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंडस्ट्री पहिल्यांदा जेव्हा रिव्होल्युशन झालं तेव्हा पण लोक म्हणत होते की आता जॉब कमी होतील. जेव्हा कॉम्प्युटर लिटरसी आली त्यावेळे पण लोक म्हणत होते की कॉम्प्युटरमुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील. आता एआय आला आहे, आता ही एक भीती लोकांच्या मनात आहे, तरुणांच्या मनात स्पेसिफिकली आहे की त्यांना असं वाटतं की एआयमुळे बरेच जॉब कमी होतील. पण इथे मला सांगा असं वाटतं की एआयमुळे कुठलाही जॉब कमी होणार नाही, तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील एआयमुळे. एआयला तुम्ही तुमचा पार्टनर बनवा, एआय बरोबर काम करायला शिका. एक जो इंजिनियर आहे ज्याला एआय माहीत नाहीये आणि एक जो इंजिनियर आहे ज्याला एआयचं नॉलेज आहे, तर कंपनी अशाच माणसाला प्रिफर केलं जाईल, त्याचा जॉब जास्त सिक्युअर असेल, जो ह्या बदलत्या टेक्नॉलॉजी बरोबर काम करू शकेल. आता फार्मामध्ये जर आपण बघितलं की नवीन 5-10 वर्षानंतर कुठल्या कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट होतील, तर आता एआय इनेबल ड्रग डिस्कवरी आहे, त्या बऱ्याच फार्मा कंपन्या त्या अनुषंगाने काम करत आहेत. तुम्ही इंडस्ट्री 4, ऑटोमेशन, स्मार्ट फॅक्टरी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या 10 वर्षामध्ये नक्की येणार आहेत. कारण बदल हा कॉन्स्टंट आहे किंवा बदल ऑलरेडी आलेला आहे. आता आपल्याला फक्त त्या बदलाबरोबर कोपअप करता आलं पाहिजे. आणि एकदा आपण रेडीनेस झालो, आपण या बदलाला स्वीकारलं, तर आपण डेफिनेटली पुढच्या 5-10-15 वर्षानंतर जे चेंजेस होणार आहेत त्यासाठी आपण अपस्किल राहू आणि आपली स्वतःची तयारी असेल आणि आपण स्वतःला व्हॅल्युएबल बनू त्या नवीन कामासाठी. करिअर असताना मी तरुणांना असं सांगेल की आज तुम्ही असं बघू नका की कुठल्या जॉबमध्ये जास्त सॅलरी आहे. माझं सजेशन असं असेल की पुढच्या 5-10-15 वर्षानंतर कुठले स्किल इम्पॉर्टंट राहणार आहे, मला त्या स्किलचा आत्ता काही तयारी करता येऊ शकते का, मला माझ्या आत्ता प्रेझेंट जॉबमध्ये त्याच्यासाठी काही स्कोप आहे का, ह्याचा जास्त विचार करा. त्याचा तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये नक्की फायदा होईल. नवीन फील्ड अजून जे तयार होणार आहेत ते सस्टेनेबिलिटीचं असेल, ग्रीन एनर्जीचं असेल, वॉटर कन्झर्वेशनचं असेल, वेस्ट रिडक्शनचं असेल, ह्या फील्डमध्ये पण खूप अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. आणि ह्या अपॉर्च्युनिटीमुळे त्यात एआय असणार आहे, त्यात टेक्नॉलॉजी असणार आहे, त्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे, त्यात स्मार्ट फॅक्टरी असणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहेत त्यासाठी आपल्याला तयार राहायला पाहिजे.
1: खूप छान माहिती दिली सर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही. आता प्रवीण सर, तुम्ही सामाजिक

0: क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात, तर पूजन चॅरिटेबल ट्रस्ट याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: बिझनेस करत असताना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवणं पण तितकंच जरुरी आहे.
0: हो सर, खरं आहे.
1: कारण तुम्ही जेव्हा समाजाकडनं काही घेता तेव्हा तुम्ही समाजाला काही देणं पण लागता. आमचा स्वतःचा एक पूजन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे, जो आमचा फॅमिली बेस्ड ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये बेसिकली आम्ही जे स्पेशली एबल्ड स्टुडंट असतात, मग ते डीफ अँड डम्प असो, ब्लाइंड असो, मतिमंद असो, अशा मुलांसाठी काम करतो. आणि त्या मुलांना एज्युकेशनल आणि मेडिकल हेल्प जी लागते ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. करिअरमध्ये सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली आनंद होईल, पण तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा करता तेव्हा तुम्हाला समाधान मिळतं.
0: प्रवीण सर, उद्योग क्षेत्रात यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या युवक मित्रमैत्रिणींना आपण काय संदेश द्याल?
1: 32 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर गेली 7 वर्ष मी स्वतःची इंडस्ट्री इस्टॅब्लिश केली.
0: ओके.
1: त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये जर यशस्वी करिअर करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा मोठी स्वप्न बघा. कारण ड्रीम ट्रान्सफॉर्म इंटू थॉट्स, थॉट्स रिझल्ट इंटू ऍक्शन. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही
0: क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात, तर पूजन चॅरिटेबल ट्रस्ट याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: बिझनेस करत असताना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवणं पण तितकंच जरुरी आहे.
0: हो सर, खरं आहे.
1: कारण तुम्ही जेव्हा समाजाकडनं काही घेता तेव्हा तुम्ही समाजाला काही देणं पण लागता. आमचा स्वतःचा एक पूजन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे, जो आमचा फॅमिली बेस्ड ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये बेसिकली आम्ही जे स्पेशली एबल्ड स्टुडंट असतात, मग ते डीफ अँड डम्प असो, ब्लाइंड असो, मतिमंद असो, अशा मुलांसाठी काम करतो. आणि त्या मुलांना एज्युकेशनल आणि मेडिकल हेल्प जी लागते ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. करिअरमध्ये सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली आनंद होईल, पण तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा करता तेव्हा तुम्हाला समाधान मिळतं.
0: प्रवीण सर, उद्योग क्षेत्रात यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या युवक मित्रमैत्रिणींना आपण काय संदेश द्याल?
1: 32 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर गेली 7 वर्ष मी स्वतःची इंडस्ट्री इस्टॅब्लिश केली.
0: ओके.
1: त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये जर यशस्वी करिअर करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा मोठी स्वप्न बघा. कारण ड्रीम ट्रान्सफॉर्म इंटू थॉट्स, थॉट्स रिझल्ट इंटू ऍक्शन. तर ह्या पद्धतीने जर
0: तुम्ही खूप खूप आभार.
1: मी पण परत एकदा आकाशवाणी पुणे केंद्र आणि युवावाणीच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो. या युवा वर्गाबद्दल पहिल्यापासूनच खूपच आत्मीयता आहे, मला त्यांच्या टॅलेंटवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. आणि आज 2 विचार त्यांच्यासाठी मांडता आले. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच.
0: थँक्यू सो मच सर. मित्रांनो, या बदलत्या जलदगतीच्या काळात आपल्या करिअर आणि उद्योग क्षेत्राला अधिक वाव मिळावा यासाठी जर आपल्याला उत्तम असा गायडन्स मिळाला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. आजच्या आपल्या युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा या विषयावर आपल्याला प्रवीण ओसवाल सरांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्या युवक मित्रांना नवीन ऊर्जा मिळाली असेल आणि त्याची अंमलबजावणीही आपले युवक मित्र नक्कीच करतील याची मला खात्री आहे. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर युववाणीच्या आपल्या स्टे ट्यून्ड या सदरातून मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युवा आणि कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

मोरया या चित्रपटातलं हे गीत स्वप्नील बांदोडकर ज्ञानेश्वर मेश्रामणी सहकलाकारांनी गायलेलं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया थरथराट या चित्रपटातलं गीत उषा मंगेशकर सुरेश वाडकर आणि सहकलाकारांच्या आवाजात.

वरदान रे गणपति बाप्पा हर गणपति बाप्पा मोरिया हे गणपति।

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची अग्निपरीक्षा या विषयावर माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे आणि तलवारबाजी या खेळात भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा या विषयावर महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्व या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. भारतीय बॉक्सर्सच्या कॉमनवेल्थ गेम्समधील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत अपेक्षा वाढल्यात. मात्र आशियाई स्तरावर

0: समोर असलेली प्रतिस्पर्ध्यांची फळी अधिक मजबूत आहे. लवलीना आणि नरेंद्र बेरवाल यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळालाय, तर प्रीती पवार आणि सचिन सिवाच यांनाही पहिल्या फेरीत बाय मिळालाय. पण पुढचा प्रत्येक सामना पदकाच्या दिशेने एक कठीण पाऊल ठरणार आहे. या स्पर्धेत भारतीय बॉक्सर समोर नेमकी कोणती आव्हानं आहेत, कोणत्या सामन्यांवर सर्वांचं लक्ष असेल यावर चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्या बरोबर आहेत माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे. मनोज पिंगळे, क्रीडा विश्वच्या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आपण बघितलं तर भारतीय बॉक्सिंग संघाला मिळालेला ड्रॉ नेमका किती आव्हानात्मक आहे?
1: तसं पाहिलं तर प्रत्येक बॉक्सरला जो मिळालेला ड्रॉ आहे त्याच्यात प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात त्यांना प्रतिकार करावा लागणार आहे. खास करून कसं आहे, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान हे दोन देशाचे खेळाडू आपल्या भारताच्या बॉक्सर बरोबर जाऊ शकतात. नाहीतर इतर बाकी जे कंट्रीजच्या बॉक्सर्स आहेत, जसे की जपान आहे, पाकिस्तान, नेपाळ, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, या सर्व देशाच्या बॉक्सर समोर आपले बॉक्सर चांगले तयार आहेत, त्यांना ते सहजासहजी मारू शकतील. जे आव्हान आहे ते फक्त उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान समोर.
0: आपण बघितलं तर या आशियाई गेम्स मध्ये लवलीनाकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर तिची वाटचाल या स्पर्धेमध्ये कशी असेल, तुम्ही तिच्या खेळाकडे कसं बघता?
1: आता तसं पाहिलं तर महिलांच्या बॉक्सिंग संघामध्ये सर्वात अनुभवी म्हटलं तर लवलीनाच आहे. तिने आताच इव्हन याला कॉमनवेल्थ गेमला देखील पदक जिंकलेले आणि ऑलिम्पिक पदक तर तिचं आधी तिच्या नावावर आहेच आहे. परंतु आता ही जी स्पर्धा आहे एशियन गेम्स मध्ये तिला जो ड्रॉ मिळाला आहे त्यामध्ये पहिली मॅच तिची कोरिया बरोबर आहे. हा, साऊथ कोरियाच्या बॉक्सरला ती सहजासहजी जिंकेल तिच्या बरोबर. परंतु क्वार्टर फायनलला तिच्या बरोबर नेमके कझाकिस्तान, आता जी कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानची जी मॅच होणार आहे प्री क्वार्टर फायनलला, त्यांच्यातनं जिंकून येणारी खेळाडू लवलीना बरोबर असेल.
0: बरोबर.
1: आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जसं की कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानचेच बॉक्सर आपल्याला जास्त आव्हान देऊ शकतात, त्यांच्या बरोबर लवलीनाचा खेळ कसा होतोय ते फार महत्वाचं आहे. त्याच्यावरच तिचं मेडल पूर्णपणे अवलंबून राहील, कारण ती मॅच जिंकल्यानंतर ती ऑटोमॅटिक सेमीफायनल मध्ये आणि मेडल मध्ये येते.
0: बरोबर आहे. लवलीनाचा आपण आजवरचा खेळाचा इतिहास बघितला, त्याचप्रमाणे ऑलिम्पिक मधली देखील तिची कामगिरी बघितली, तर तिचा अनुभव या आशियाई खेळांसाठी किती महत्वाचा ठरणार आहे?
1: मी म्हटल्याप्रमाणे तिच्या अनुभवाचाच तिला जास्त फायदा होईल. मी आजपर्यंत वर्ल्ड लेवलला चांगली कामगिरी केलेली, ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवलेले, मोठमोठ्या स्पर्धा तिने अनुभवलेल्या आहेत, त्यामुळे तिच्या अनुभवाचा फायदा करून ती नक्कीच पदक जिंकेल. पदक काय, सुवर्ण पदकही जिंकेल अशी अपेक्षा आहे.
0: तिच्या खेळाचं आपल्याला काय वैशिष्ट्य सांगता येतील?
1: तिच्या खेळामध्ये अटॅक आणि डिफेन्स या दोन्हीचा संगम इतका व्यवस्थित असतो की समोरच्या बॉक्सरनी केलेला अटॅक चुकवून बरोबर परत तिला प्रतिस्पर्ध्यावरती अटॅक करून पंचेस कनेक्ट करायचे आणि जास्तीत जास्त पॉईंट स्कोर करायचे, ही तिची जी स्किल आहे ते फार सुंदर आहे आणि त्याचाच फायदा तिला होतो आणि ती प्रत्येक स्पर्धेमध्ये पदक जिंकूनच येते.
0: सर, आपण बघितलं तर लवलीना बरोबरच नरेंद्र बेरवाल मागील स्पर्धेत पदक मिळवणारा एकमेव भारतीय पुरुष बॉक्सर होता, यावेळी त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता येतील आपल्याला?
1: बरोबर. नरेंद्र बेरवाल आपल्याकडे पुरुषांमधला एक चांगला खेळाडू आहेच आहे, त्याला देखील चांगला अनुभव आहे. मागच्या वेळेस देखील मागच्या एशियन गेम्स मध्ये देखील त्यांनी पदक मिळवलेलं आहे, यावर्षी देखील त्याच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहे. आपल्याला जे काय आहे ते मी म्हटल्याप्रमाणे उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान सोडलं तर बाकी खेळाडूंबरोबर तो आरामशीर जिंकू शकतो आणि त्याच्या खेळामध्ये बरीच आता प्रगती झालेली आहे, त्यामुळे उझबेकिस्तान असो नाही तर कझाकिस्तानचा बॉक्सर असला तरी तो त्याच्यावर विजय मिळवेल याची मला खात्री वाटते.
0: आशियाई क्रीडा स्पर्धा आणि कॉमनवेल्थ गेम्स मधील स्पर्धेची पातळी बॉक्सर्सच्या दृष्टीने कशी वेगळी आहे?
1: तसं पाहिजे तर कॉमनवेल्थ गेम्स हे जगातील विविध भागातून निरनिराळ्या देशांमधले खेळाडू येतात आणि एशियन गेम्स मध्ये फक्त आशिया खंडातले खेळाडू असतात, परंतु कॉमनवेल्थ मध्ये जे संघ भाग घेतात त्यात बॉक्सिंगचं तेवढं स्टँडर्ड नाहीये. एशियन गेम्स मध्ये

0: जे फक्त जे स्टँडर्ड असतं त्याच्या मानाने निश्चितच कॉमनवेल्थ गेम सहज म्हणजे तेवढी सहज जाते, म्हणजे खेळाडूंना पदक जिंकणं जास्त अवघड नसतं. परंतु अशाही स्पर्धेमध्ये खूप जास्त टफ कंट्रीज असतात, त्यामुळे तिथे पदक जिंकणं थोडस अवघड असतं.
1: भारतीय बॉक्सर्सच्या तांत्रिक खेळात कोणत्या बाबतीत सुधारणा करण्याची सर्वाधिक गरज तुम्हाला वाटते हा संघ बघितला तर?
0: हा संघ पाहिला तर मी आजपर्यंत पाहत आलो एक एक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील आपल्या खेळाडूंचा जो काही आजपर्यंत झालेला परफॉर्मन्स आहे त्यामध्ये मी पाहतो की आपले खेळाडू अटॅक खूप फार छान सुंदर करतात. ते कशात कमी पडत असतील तर थोडंफार डिफेन्समध्ये कमी पडतात. बचावात्मक खेळायला पाहिजे. समोरचा बॉक्सर जेव्हा अटॅक करतो त्याचा केलेले अटॅक त्यांनी मारलेले पंचेस उकवण्यासाठी जो बचावाचे निर्णय तंत्र आहेत ते वापरून त्यांनी पुन्हा परत अटॅक करून स्कोर केला पाहिजे. तर बचाव आणि आक्रमक खेळणं याच्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे, तेव्हाच ते यामध्ये यशस्वी होऊ शकतील.
1: मनोज पिंगळे, तुम्ही क्रीडा विश्व या कार्यक्रमात आला आणि एवढी मनमोकळी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: आताच आपण चर्चा करत होतो माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे यांच्याशी. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय फेन्सिंग संघ सज्ज झालाय. भारताची पहिली ऑलिम्पिक फेन्सर आणि अनुभवी खेळाडू सी ए भवानी देवी पुन्हा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मंचावर उतरणार आहे. तिच्यासोबत राष्ट्रकुल फेन्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई करणारे तनिषा खत्री, प्राची लोहान, करणसिंग गुर्जर आणि तेजस पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्यात. अनुभव आणि युवा जोश हा संगम भारताला आशियाई स्तरावर किती पुढे घेऊन जाईल, भवानी देवीची पुनरागमनानंतरची तयारी कशी आहे आणि भारतीय फेन्सिंगला यावेळी पदकाच्या किती संधी आहेत यावर चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे. उदय डोंगरे, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण बघितलं तर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये फेन्सिंग या प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर आपण सर्वप्रथम त्यांच्याबद्दल बोलूया की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय, श्रुती जोशी आणि तेजस पाटील यांच्या बाबत.
2: आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे की महाराष्ट्राचे पहिल्यांदाच दोन खेळाडू हे एशियन गेम्सला पात्र झालेत आणि ते सहभागी होऊन त्या ठिकाणी चांगला परफॉर्म देतील अशी आशा आहे. श्रुती जोशी ही बेसिकली नागपूरची खेळाडू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून खेळते. तसंच तेजस पाटील हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा खेळाडू आहे, तो देखील 10 वर्षाचा होता तेव्हापासून तो सातत्याने फेन्सिंग खेळतोय आणि आता अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून त्याने आता पात्रता मिळवली एशियन गेम्ससाठी दोघांनी देखील.
1: सर, तेजस पाटीलला तुम्ही इतक्या जवळून बघितलं तर त्याच्या खेळाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल?
2: तेजस पाटील हा फार एकाग्रतेने सातत्याने खेळणारा खेळाडू आहे. तो अभ्यासात देखील तेवढाच हुशार आहे आणि फेन्सिंगला म्हटलं जातं की जे अभ्यासात चांगले विद्यार्थी आहेत ते या टॅक्टिकल गेम मध्ये चांगले करू शकतात आणि तेजस पाटील मध्ये सातत्य आणि एकाग्रता या दोन बाबी फार चांगल्या मला त्याच्यात जाणवल्या की वयाच्या 10व्या वर्षापासून तो खेळतोय आमच्याकडे आणि गेल्या 10 वर्षापासून खेळण्याचं चीज झालंय की त्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली.
1: बरोबर, एवढ्या मोठ्या व्यासपीठावर फेन्सिंग या खेळाकडनं भारताला खूप महत्वाच्या आशा आहेत आणि एक त्याच्यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे भवानी देवीचं आपल्याला घ्यायलाच पाहिजे. तर ती पुनरागमन करते तर तिच्या कामगिरीकडे आपण कसं बघता?
2: भवानी देवी म्हणजे खरं तर इंडियन फेन्सिंगचा फेस आहे, चेहरा आहे तो आपल्या, कारण की तिने ऑलिम्पिक्समध्ये पदार्पण करून भारतासाठी पहिल्यांदा ती संधी उपलब्ध करून दिली आणि भवानी देवी ही सातत्याने इटली येथे सराव करते. मध्यंतरच्या काही काळामध्ये तिच्या काही दुखापतीमुळे थोडीशी त्रस्त होते, परंतु तिने नुकत्याच आत्ताच सप्टेंबर महिन्यामध्येच म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये एक सॅटेलाइट चॅम्पियनशिप झाली, त्या सॅटेलाइट चॅम्पियनशिप मध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलंय. म्हणजे ती चांगल्या परफॉर्मन्स मध्ये आहे, चांगला परफॉर्मन्स घेऊन आता ती एशियन गेम्स फेस करते, तिच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत आपल्याला.
1: सर, तिच्या खेळाचं नेमकं काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की ती आज एवढ्या मोठ्या स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करते?
2: भवानी देवीचा जो इव्हेंट आहे तो सेबर आहे, त्या प्रकारामध्ये आक्रमकता ही जास्त महत्वाची आहे पण आक्रमकते बरोबर संयम या दोन गोष्टींचा मिलाप त्या ठिकाणी असला पाहिजे आणि भवानी देवीला मी जवळपास गेल्या 20 वर्षापासून बघतोय, तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि एकाग्रता आणि ती जी आक्रमकता आहे तिच्या खेळाला जी आवश्यक आहे तिचा एक चांगला मिलाप तिच्या खेळामध्ये जाणवतो आणि त्याच्यामुळेच भवानी देवी ही अत्यंत यशस्वी खेळाडू आहे.
1: आपण बघितलं तर जे फेन्सिंगचा आपला संघ आहे त्याच्यामध्ये युवा आणि अनुभव असा संघ

0: आपल्याला पाहायला मिळतोय, तर या सगळ्या जे आपले खेळाडू आहेत त्या संघाकडे तुम्ही कसं बघता?
1: आपल्या फेन्सिंगचे खेळाडू, आता तुम्ही बघितलं की फेन्सिंग हा पूर्ण युरोपियन डॉमिनन्स असलेला गेम होता, परंतु मागच्या काही काळामध्ये एशियन कंट्रीजनी त्याच्यामध्ये चांगलं काही केलेलं आहे. आणि आपला जो संघ आहे आता सध्याचा भारताचा सहभागी झालेला आहे, यामध्ये एक चांगला मिलाप असा आहे की वरिष्ठ खेळाडू जशी भावनी देवी, भावनी देवी तर
0: हे
1: साधारणतः 30-35 दरम्यान आहे आता, तर ती आहे आणि सर्वात नवोदित खेळाडू जे आहे त्यांचं वय आहे 19-20 वर्षाचं आहे. म्हणजे एक चांगली टीम त्या ठिकाणी तयार झालेली आहे. सिनियर खेळाडूकडून अनुभव त्यांना मिळणार आहे आणि नवोदित खेळाडूंमधली जी नवी ऊर्जा आहे, इच्छाशक्ती आहे, एक आत्मविश्वास आहे, तो त्या ठिकाणी राहणार आहे. एक चांगला संयोग या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याचं परावर्तन हे मेडल्स मध्ये झालं पाहिजे अशी आशा आता आम्हाला सर्वांना आहे.
0: बरोबर. आशियाई फेन्सिंग मध्ये आपण बघितलं तर जपान, दक्षिण कोरिया आणि चीन सारख्या मजबूत संघांच्या तुलनेत भारताला कोणत्या क्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल?
1: काय होतंय की भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये टॅलेंट आहे आणि रॉ मटेरियल जे आपण म्हणतो ते सुद्धा आहे, अनेक खेळाडू खेळतात, परंतु फेन्सिंग खेळायला ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याचा थोडासा अभाव आहे. आणि चीन असेल, साऊथ कोरिया असेल, जपान असेल, या देशांमध्ये त्यांनी एक ट्रेनिंग सेंटर्स वेगवेगळे चांगले तयार केलेले आहेत, चांगले कोचेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, चांगले इक्विपमेंट्स आहेत आणि एक सायंटिफिक बॅकग्राऊंड असेल, एक चांगला स्टाफ पण तिथे काम करतोय, तर त्यामध्ये आता भारत थोडं थोडं काम करतोय. येणारा काळ निश्चित भारताचा असेल आणि चांगले पदक विजेते खेळाडू भारतातून देखील घडतील.
0: आपण बघितलं तर आशियाई खेळांमध्ये खूप असं टफ कॉम्पिटिशन भारताला मिळणार आहे. आपण बघितलं तर तिकडचं जपानचं वातावरणाशी जुळवून घ्यावेला लागेल, तर या सगळ्याचा परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या खेळावर कसा होतो, तर याचं वर्णन तुम्ही कसं कराल?
1: जिथे स्पर्धा होत असतात एशियन गेम्स वगैरे, त्या ठिकाणी काही काळ तिथे सराव करणं देखील आवश्यक असतं, जेणेकरून तिथलं जे अॅटमॉस्फिअर असेल, क्लायमेट असेल, तिथल्या सगळ्याशी माणसं आपले खेळाडू जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि आता रिसेंटली आपल्याकडे एक चांगली अपडेट अशी आहे की एशियन चॅम्पियनशिप भारतामध्ये झाली, त्या ठिकाणी सर्व आशिया खंडातले बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी सहभागी झाले, जवळपास 20-25 देशांचे खेळाडू त्या ठिकाणी सहभागी होते. एक चांगलं अॅटमॉस्फिअर त्या ठिकाणी आपल्या खेळाडूंना मिळालं होतं आणि त्या चॅम्पियनशिप पाठोपाठ लगेच त्यांना एक दोन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन पण खेळायला मिळाल्या, त्यामुळे मुलांना जे एक्सपोजर पाहिजे ते बऱ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेलं आहे, त्याचा फायदा या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसेल.
0: निश्चितच, तुम्ही बघितलं तर या सगळ्या स्पर्धांचा फायदा आपल्याला निश्चितच होईल. भारतीय फेन्सिंग मध्ये वैयक्तिक प्रकारांबरोबरच टीम इव्हेंट्स मध्ये सातत्यपूर्ण यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे?
1: ऍक्च्युली आता भावनी देवी आहे, प्राची लोहान आहे, तनिषा खत्री आहे, करण गुर्जर आहेत, हे खेळाडू आउटस्टँडिंग खेळाडू आहेत आणि हे खेळाडू नंतर भारताच्या केंद्र सरकारच्या काही योजनांच्या अंतर्गत हे परदेशात सरावाला असतात, परंतु हे मोस्टली खेळाडू त्या ठिकाणी जातात, म्हणून यांचा वैयक्तिक परफॉर्मन्स फार चांगला आहे. अशी सुविधा असंच हे जर का आपण पूर्ण टीम म्हणून केलं तर आपल्या संघाला देखील त्याचा फायदा होईल. आपल्या संघातले जेवढे खेळाडू खेळत आहेत सगळ्या संघाचा संघ हा परदेशामध्ये ट्रेनिंगला असला चांगल्या सेंटरला, तर तिथे आपल्या सर्वच खेळाडूंना त्याचा फायदा होऊ शकेल. तर असे ट्रेनिंग प्रोग्राम्स हे वेगवेगळ्या देशांमध्ये घेतले पाहिजे. जसं आपण म्हणतोय की साऊथ कोरिया चांगला आहे, तर साऊथ कोरियामध्ये आपले चांगले खेळाडू जर पूर्ण संघ तिथे गेला, त्यांनी महिनाभर 2 महिने सराव केला, तर निश्चित आपल्या खेळाडूंचा परफॉर्मन्स हा अपडेट होईल.

0: तर असे ट्रेनिंग प्रोग्राम्स हे वेगवेगळ्या देशांमध्ये घेतले पाहिजे. जसं आपण म्हणतोय की साऊथ कोरिया चांगला आहे, तर साऊथ कोरियामध्ये आपले चांगले खेळाडू जर पूर्ण संघ तिथे गेला, त्यांनी महिनाभर दोन महिने सराव केला, तर निश्चित आपल्या खेळाडूंचा परफॉर्मन्स हा अपडेट होईल.
1: बरोबर,
0: असे ट्रेनिंग प्रोग्राम्स राबवले पाहिजेत.
1: बरोबर, जास्तीत जास्त ट्रेनिंग प्रोग्राम राबवले तर अधिकाधिक फेन्सिंगचे खेळाडू भारतामध्ये तयार होतील. भवानी देवीमुळे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण फेन्सिंग या खेळाकडे आकर्षित होत आहेत. त्यातल्या त्यात आपण बघितलं तर युवा जे फेन्सिंग पटू आहेत त्यांचा कल या खेळाकडे अधिक वाढलाय. तर या सगळ्या युवा फेन्सिंग पटूंना तुम्ही काय संदेश द्याल?
0: फेन्सिंग हे एक ऑलिम्पिक गेम आहे, म्हणजे 1896 पहिल्या ऑलिम्पिक पासून ते आजपर्यंतच्या सर्व ऑलिम्पिक्स मध्ये खेळला जाणारा हा खेळ आहे. आणि या खेळाला खूप मोठी एक चांगली पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी. आणि भारतामध्ये तलवारबाजी म्हटलं तर आपल्याला काही इतिहास नवीन नाहीये, आपल्या पण रक्तामध्ये हे तलवारबाजीचे गुण अवशेष आहेतच आपल्यामध्ये. तर अशा पण या आधुनिक तलवारबाजीमध्ये जर समाविष्ट व्हायचं असेल तर युवकांनी आकर्षित व्हायला पाहिजे. आणि आता भारतीय फेन्सिंग महासंघ असेल, महाराष्ट्र फेन्सिंग संघटना असेल किंवा विविध राज्याच्या क्रीडा संघटना आमच्या फेन्सिंगच्या आहेत, या तळागाळापर्यंत खेळ रुजवण्यासाठी परिश्रम घेत आहेत, शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचत आहेत, अनेक ट्रेनिंग सेंटर्स उभारत आहेत. या माध्यमातून आपला नवोदित खेळाडू या खेळाकडे आकर्षित होऊ शकतो. त्याला चांगलं ट्रेनिंग आणि चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. शासन देखील चांगला वाटा याच्यामध्ये उचलत आहे. तर या माध्यमातून एक चांगली नवोदित खेळाडूंची फळी आपल्याकडे तयार होईल. आणि भवानी देवी, तेजस पाटील, सुची जोशी असे खेळाडू जे खेळतील त्यांना फॉलो करणारे अनेक नवोदित खेळाडू पुढे येतील आणि आपल्याकडे चांगला नवा युवा वर्ग तयार होईल या माध्यमातून.
1: आपण बघितलं तर गेल्या काही काळामध्ये फेन्सिंग हा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्याची लोकप्रियता आता हळूहळू वाढत चालली आहे आणि यामध्ये अधिकाधिक भारताचे खेळाडू तयार होतील अशी आपण अपेक्षा करूया. उदय डोंगरे, तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आता आपण आढावा घेऊयात क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त स्वरूपात. स्मृती मंधाना टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. तिनं न्यूझीलंडची सुझी बेट्सला मागे टाकून हा टप्पा गाठला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. शुभमन गिल एकदिवसीय संघाचं कर्णधार पद भूषवणार आहे तर श्रेयस अय्यरकडे टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व असेल. ऋतुराज गायकवाडचं एकदिवसीय संघात पुनरागमन झालंय तर नमनधीरची पहिल्यांदाच संघात निवड झालीय. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं अर्थातच नाडानं जारी केलेल्या ताज्या निर्बंधांच्या यादीनुसार अथलेटिक्स प्रशिक्षक राकेश कुमार यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे तर पॉवरलिफ्टर गौरव वत्स याला प्रतिबंधित औषधं बाळगल्याबद्दल आणि त्यांची तस्करी केल्याबद्दल तात्पुरतं निलंबित करण्यात आलंय. अमेरिकन ओपन मधील खराब कामगिरीमुळे नोवाक जोकोविच एटीपी क्रमवारीत 12व्या स्थानावर घसरला गेलाय. ऑक्टोबर 2002 नंतर प्रथमच असं घडलंय की जोकोविच, फेडरर आणि नदाल यापैकी कोणीही अव्वल 10 टेनिसपटूंमध्ये नाहीये. श्रोते हो, क्रीडा विश्व या कार्यक्रमात आता मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. तोपर्यंत ऋषाली देशपांडेचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची अग्निपरीक्षा या विषयावर माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे आणि तलवारबाजी या खेळात भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा या विषयावर महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद श्रोते हो आताच आपण ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

0: कार्यक्रम समाप्त होता है, नमस्कार। क्रीडा विश्व आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। सहा वाजून 55 मिनिट आणि 30 सेकंद होत आहेत। ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या।
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे। संगीत दिलं आहे प्रणव हरी।

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादीस विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तालनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा जीआर काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून यापुढेही त्यांना वीज बिल भरावं लागणार नाही. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवून शेतकऱ्यांना शासनानं दिलासा दिला असून या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. अकोला जिल्ह्यात दुधलम इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्ह्यातल्या विविध भागात जाऊन दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता तसंच संभाव्य नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी आंदोलनं केली जात आहे. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पावसानं ओढ दिल्यानं धान, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा किसान सभेनं केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही देण्यात आलं. कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय दरेकर सहभागी झाले होते. पावसाअभावी पिकं हातून गेलेल्या शेतकऱ्यांना येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर करा, अन्यथा समृद्धी महामार्ग बंद पाडू असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. मुंबई MMR मध्ये पुढच्या 15 ते 20 वर्षात 30 लाख घरं बांधणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई ठाण्यासह मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. युनिफाईड DCPR मधल्या बदला

क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातल्या 6,000 कुटुंबांना सुरक्षित दर्जेदार घरं देतानाच 23 नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाउनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे, बोरिवली, बोगदा यांच्यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचं सांगत क्लस्टरमधल्या इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूपच कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आजमितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5,00,000 रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतील नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी संघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. वुशू क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताची रोशी बिना देवी इंडोनेशियाच्या थानिसा कुसुमा निंगत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीत पोचली. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार याने पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं 6:52 84 मिलीसेकंद अशी वेळ नोंदवली. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या

मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 7:11:50 होत आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. महिला सक्षमीकरण आणि महिला नेतृत्व विकास हा प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रशासनाचा मुख्य गाभा राहिला आहे. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत, तर त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि निर्णय प्रक्रियेत मुख्य प्रवाहात आणलं. नारी शक्तीचं सामर्थ्य सिद्ध करणारे महत्वाचे निर्णय मोदी यांनी घेतले आहेत. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी. नमस्कार मॅडम, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाला फक्त एक समाज कल्याणकारी योजना न ठेवता देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि धोरणांचा मुख्य भाग कसं बनवलं, काय सांगाल?
1: संयुक्त राष्ट्रसंघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये महिलांना अत्यंत महत्वाचं स्थान दिल्यामुळे खरे तर जगाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. 2000 नंतरच भारतात मोदी या नेत्याचा एका अर्थानं उदय झाला. या नेत्याच्या उदयाबरोबरच महिला सक्षमीकरणाची लोकोपयोगी चळवळ हातात हात घेऊन विस्तारत गेली असं म्हटलं तर त्यात काहीही गैर होणार नाही. ते देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला अर्थातच महिलांच्या दृष्टिकोनात बदल व्हायला हवा आणि त्या केवळ यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता यात न रमता त्या खऱ्या अर्थाने भागीदार व्हाव्यात, सहभागी घटक व्हाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. यातला सर्वात महत्वाचा प्रयत्न होता तो बेटी बचाओ बेटी पढाओ. महिला जर गर्भ असेल तर तो या जगाचा सूर्य देखील पाहू शकणार नाही याची काळजी घेतली जायची. या मुलींबाबत मोदी सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ हा दृष्टिकोन आत्मसात केला. त्याची फळं आता दिसत आहेत. महिला जीवनाच्या अनेक क्षेत्रात जेव्हा अत्यंत खंबीरपणे काम करतायत तेव्हा ग्रामीण भागातल्या महिलांचं सक्षमीकरण आणि साधारणतः सेमी अर्बन सेमी रुरल मानल्या जाणाऱ्या भागातही महिला हक्कांची जाणीव फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोदी सरकारनं राबवलेल्या विविध महिला उपाययोजनांना या बदलाचं श्रेय द्यावं लागेल. महिलांना केवळ नारी म्हणून पूजन करत देव्हाऱ्यात न बसवता त्यांची आर्थिक क्षेत्रातील सहभागिता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्या देशाच्या उत्पादन क्षमतेत भर टाकू शकतील या आशयाचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाची व्याप्ती केवळ ग्रामीण भागापुरती नव्हती तर ती उच्चभ्रू क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अंमलात आणली गेली होती. ग्रामीण भागातल्या महिलांचा अर्थकारणातला सहभाग वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिली गेली. सहभागिता महिला गटांची देशाच्या प्रगतीत होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुटीरोद्योग सुरू केले गेले आणि त्याच वेळेला कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या महिलांचा सहभाग वाढावा यासाठी कॉर्पोरेट कायद्यात बदल करून बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधलं महिलांचं प्रमाण लक्षणीय असावं यासाठीही काही बदल केले गेले. भारताच्या गेल्या 15 वर्षातल्या प्रगतीत महिलांचं योगदान फार मोठं आहे. महिला मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत जीडीपी मध्ये स्वतःचं योगदान देऊ लागले आहेत. मोदींनी ज्याप्रमाणे आकांक्षित जिल्ह्यांची योजना राबवली त्याचप्रमाणे मोदींनी महिलांना सहभागी करून घेऊन देशाच्या विकासाची मोठी योजना आखली आणि ती प्रत्यक्षात आणण्यावर भर दिला असं म्हणणं गैर ठरणार नाही.
0: मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलणं, रूढींमुळे होणारे अन्याय थांबवणं, तसंच त्यांच्या अस्तित्वाला गरिमा मिळवून देण्यासाठी धोरण राबवत महिलांचं सामाजिक आणि राजकीय स्थान कशा प्रकारे बदललं आहे?
1: संयुक्त राष्ट्रसंघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये देखील महिलांच्या सहभागाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होणार नाही आणि जगाची प्रगती होणार नाही हे नमूद केलं गेलं होतं. मोदी सरकारनं हे लक्षात घेतच महिलांच्या प्रश्नांना आत घातला. सत्तेवर येता सर्वात पहिल्यांदा राबवलं गेलं ते बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान. खरे तर भारतातल्या महिला आणि भारतातले पुरुष यांचे गुणोत्तर काहीस काळजी करणारं होतं. आता 106 पुरुषांमागे 100 महिला असल्या तरी पूर्वीच्या काळी हे प्रमाण अत्यंत दुर्दैवी होत.

0: कित्येक राज्यांमधल्या महिला म्हणजे महिला अर्भक या जगात आल्यानंतर या जगाचा चेहराही न बघता निर्दयपणे मारल्या जायच्या. या सर्व घटनांवर अंकुश आणून बेटी बचाव हे अभियान पहिल्यांदा राबवलं गेलं. हरियाणा, दिल्ली, राजस्थान अशा या संदर्भात प्रश्न ठरलेल्या राज्यांकडे विशेष लक्ष पुरवलं गेलं आणि त्यानंतर बेटी पढाओ सारखं एक विशिष्ट अभियानही राबवलं गेलं. यामुळे गेल्या कुटुंब सर्वेक्षण पाहणीत विशेषतः लहान वयाच्या 6 वर्षापर्यंतच्या बालक बालिकांच्या प्रमाणातली तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं आढळून येत आहे. हे मोदी सरकारचं यश आहे. मुलांचा राजकारणातला सहभाग वाढावा याबद्दल वारंवार हाक तर दिली जायची, पण लोकसभेत निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण आणि विधानसभेतही निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण हे महिलांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प असायचं. ही संख्या वाढावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचे कायदे प्रत्यक्षात आले, महिलांचा सहभाग वाढला. या महिला नंतर राजकारणात कठोरपणे वावरू लागल्यानंतर त्यांनी आमदार व्हावं, खासदार व्हावं अशा प्रकारच्या संकल्पना समोरही आल्या. तेवढं बळ महिलांनी स्वकर्तृत्वाने मिळवलं पण होतं. पण अर्थातच एक महिला लढत असेल आणि समोरचा पुरुष असेल तर तिच्या निवडून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे कोणताही राजकीय पक्ष त्या दृष्टीने हालचाल करायला तयार व्हायचा नाही. त्यासाठीच मोदी सरकारनं अत्यंत समर्थपणे निर्णय घेत लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशनही बोलवलं. पूर्वी देखील अशा प्रकारची हालचाल झाली होती, परंतु राज्यसभेत पारित झालेला कायदा लोकसभेत प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. आता त्या दृष्टीने हालचाली करत काही घडामोडी होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकार आणि सत्ताधारी आघाडी महिलांना आरक्षण मिळावं यासाठी अत्यंत सक्षमपणे बहुमत मिळवायच्या प्रयत्नात आहे. महिलांना 33% आरक्षण देणारा नारी शक्ती वंदना विधेयकाचा कायदा प्रत्यक्षात कशा रीतीने येईल आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होईल याकडे लक्ष देणं आता आवश्यक झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी तेथे स्वच्छतेचं मोठं अभियान सुरू केलं होतं. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर गुजरातमध्ये राबवल्या गेलेल्या या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी त्यांनी स्वच्छ भारत अभियान म्हणून सुरू केली. अबाल वृद्धांमध्ये हे अभियान अत्यंत लोकप्रिय झालं होतं. भारताच्या कोणत्याही भागात गेलं तर शौचालय नसल्यामुळे नदी किनारी किंवा आडोशाला जाणाऱ्या महिला हे देशाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं एक चित्र दिसायचं. शौचालय निर्माण करण्यावर स्वच्छ भारत अभियानामध्ये भर दिला गेला. स्वच्छ भारत अभियान हे खरे तर एक सामाजिक क्रांती आहे.
1: महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया अंतर्गत महिला उद्योजकांना कर्ज मिळत आहे. आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यात या योजना कशा यशस्वी ठरल्या आहेत?
0: महिलांना आर्थिक आधार मिळावा एवढंच नव्हे तर त्या अबलानाईत सबला व्हाव्यात यासाठी केलेल्या योजनांमधली सर्वात महत्वाची योजना ती मुद्रा. नोकरी देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असतानाच स्वयंरोजगारावर या सरकारनं मोदींच्या नेतृत्वात भर दिलं. मुद्रा योजना ही साधारणतः कर्ज हातात खेळतं राहावं आणि मध्यम ते छोट्या उद्योगांना त्यातून भांडवल मिळावं यासाठी तयार केली गेली. मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये मुद्राच्या लाभार्थींपैकी 3 जर लाभार्थी असतील तर त्यातल्या 2 महिला आहेत हे विशेष. महिलांसाठी कोणतंही तारण न ठेवता या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं. या योजनेतल्या या मिळकतीतून ग्रामीण भागातल्या महिलांनी छोटी दुकानं, शिलाई मशीन्स घेऊन स्वतःच्या संसाराला हातभार लावणाऱ्या योजना, सेमी अर्बन म्हणजे साधारणतः छोट्या मोठ्या गावांमध्ये जिथे नोकरदार आहेत तिथे त्यांना टिफिन पोहोचवण्यासाठीचे उद्योग, हस्तकलांच्या उपयोगातून वस्त्र प्रावरण तसंच दागिने असं सुंदर प्रकारे करायच्या योजना केल्या. आज उपलब्ध असलेली आकडेवारी जर लक्षात घेतली तर 81% महिलांनी या मुद्रा योजनेचा लाभ घेतलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या रोजगारात देखील लक्षणीय वाढ झालेली दिसते आहे. ग्रामीण भागात महिलांनी लोकसंख्येतल्या सहभागाचं प्रमाण 96% वाढवलं असं दिसतंय, तर शहरी भागांमध्ये हेच प्रमाण 43% आहे. 1,56,00,000 महिला गेल्या 15 वर्षांमध्ये कामकाजी महिला झाल्या ही अजून एक थक्क करणारी आकडेवारी आहे. महिलांसाठीच्या योजना केवळ महिला ओरिएंटेडच न ठेवता देशाच्या अंदाजपत्रकातली 42% रक्कम महिलांवर खर्च

0: होईल याकडेही लक्ष दिलं गेलं. सध्या अर्थकातन निर्मला सीतारामन एक यशस्वी महिला राजकारणी सांभाळत आहेत, त्यामुळे महिलांकडे लक्ष देण्याचा दृष्टिकोन गेल्या काही दिवसात अत्यंत जागरूक होतो आहे आणि त्याचे लाभ अनेकविध समाजातल्या महिलांना मिळत आहेत.
1: लखपती दीदी आणि नमो ड्रोन दीदी या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आज तंत्रज्ञान हाताळत आहेत. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं या योजना कशा महत्वाच्या आहेत?
0: लखपती दीदी ही योजना तर ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलून टाकणारी आहे. लखपती दीदी म्हणजे घरातच राहून त्या महिलेने 1 लाखांच्या सरकारी मदतीच्या आधारावर नव्या योजना उभारणं, नवे गृह उद्योग करणं. भारतात गेल्या काही वर्षांपासून स्वयंसहाय्यित महिला गटांची चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. या महिला मंडळांच्या हाताला काम देत कुठे कुटीर उद्योग तर कुठे शेतीवर आधारित उद्योग मोदी सरकारच्या काळात सुरू झाले. लखपती दीदींची संख्या 6 कोटींपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट सध्या मोदी सरकारनं ठेवलेलं आहे. याचबरोबर महिलांना शेतकरी म्हणून जे लाभ दिले जातात त्याचा लाभ आतापर्यंत 15,000 शेतकरी महिलांनी घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत ड्रोनच्या सहाय्यानं शेतीवर फवारणी, शेतीत उगवलेल्या पिकांना योग्य ती मदत करण्यासाठी लक्ष देण्याचं अभियान राबवलं जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बरकती यायची असेल तर त्यातलं महिला शेतकऱ्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. महिला तंत्रज्ञान हाताळू लागल्या आणि स्वतःचा संसार सांभाळून अर्थव्यवस्थेला योगदान देऊ लागल्या हे मोदी सरकारच्या कार्यकाळातलं यश आहे.
1: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामुळे देशातील नवजात बालक आणि माता मृत्यू दरात लक्षणीय घट झालीय. महिलांच्या आरोग्याबाबत झालेल्या या सुधारणांबद्दल काय सांगाल?
0: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन हा देखील गेल्या काही वर्षात राबवला गेलेला एक मोठा उपक्रम. घरी पुरुष आजारी असेल तर त्याच्या भोवती घर फिरतं पण महिलेच्या आजारांकडे मात्र लक्षच दिलं जात नाही अशी स्थिती आहे. बाळंतपण घरीच होतात, ते सुरक्षित नसतात, त्यामुळे बालमृत्यूंचं प्रमाण मोठं होतं आणि त्या आईच्या तब्येतीकडे तर लक्ष द्यायला कुणीच नसतं अशी स्थिती आहे. ती स्थिती दूर करण्यासाठी मोदी सरकारच्या काळात सर्व बाळंतपण ही इन्स्टिट्युशनलाइज कोणत्या तरी संस्थेत दवाखान्यात व्हावीत यासाठी मुख्यत्वे करून योजना राबवली गेली. गर्भवती महिलांना योग्य तो सकस आहार मिळावा यासाठी त्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम पाठवण्याचे देखील प्रयोग गरजवंत महिलांबाबत केले गेले. रुग्णालयातल्या गर्भारपणांमध्ये वाढ करताना महिलांमध्ये अनिमिया म्हणजे साधारणतः सकस आहार न घेतल्यामुळे निर्माण होणारा जो रोग आहे तो होऊ नये यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. या सर्व प्रयत्नांची आज फळं दिसत असून महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे बोलले जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात केवळ पुरुषांचाच नव्हे तर महिलांचा विकास व्हायला हवा याकडे विशेष लक्ष दिलं गेलं आणि अर्थातच त्याचे परिणाम सध्या दिसत आहे. भारत हा अत्यंत झपाट्यानं महासत्ता होऊ बघतोय. या महासत्तेतल्या महिला या दुर्लक्षित राहणार नाही, त्या संसाराची जबाबदारी सांभाळतील पण त्या अबला नारी नसतील तर सबला सशक्त महिला असतील याकडे आवर्जून लक्ष पुरवलं जात आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो।

0: हे 2:07 हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. मंडळी, आज आपण ऐकू शकणार आहात ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष कार्यक्रम कृषी संजीवनी. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाट भागामध्ये 23 व 24 सप्टेंबर दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 23 व 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 87 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 67 ते 77 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 22, 23 व 24 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 23 व 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 93 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 56 ते 70 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 22 व 23 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 23 व 24 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागामध्ये 23 व 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 27 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 85 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 75 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी 22, 23 व 24 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. पक्व झालेल्या मूग, उडीद व घेवडा या पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. चाऱ्यासाठी मका उपलब्ध असल्यास मुरघास तयार करावा. धन्यवाद.
2: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.

0: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: मंडळी, ऐकूया कार्यक्रम कृषी संजीवनी.
2: तू आदी, तूच अंती, तू सीता, तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम वावरी मीरा, तू प्रेरणा या विश्वाची, तू जन्म देणारी जननी, आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू,
3: आणि फक्त तूच
2: संजीवनी. संजीवनी, कृषी संजीवनी.
1: शेती करत असताना खतांचा होणारा वापर हा अतिशय महत्वाचा विषय, आणि त्यातही जर आपल्याला सेंद्रिय खत वापरायची असतील तर प्रामुख्याने आपण विचार करतो तो गांडूळ खताचा. गांडूळ खत तयार करण्याविषयी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, आणि या सर्व प्रश्नांना उत्तर आपण मिळवणार आहोत आजच्या कृषी संजीवनी या कार्यक्रमातून. तर ऐकूया अप्पाजी, सजाक्का आणि अनुयिनी गांडूळ खताविषयी नेमक्या काय गप्पा मारणार आहेत.
4: अप्पाजी, ओ अप्पाजी,
5: काय ग सजाक्का,
6: एवढ्या सकाळी सकाळी काय झाले?
4: काय झालं म्हणजे, अहो कालपासून तुम्ही खताच्या खर्चाचा हिशोब करत बसलाय ना.
6: अगं मग काय करू, खतांचे भाव वाढत चाललेत, पिकाला खत दिल्याशिवाय उत्पादन मिळत नाही, आणि खत घेतलं की खर्चाचा डोंगर उभारतोय.
4: म्हणूनच तर मी एक उपाय सांगणार आहे बघा तुम्हास.
6: बर, आता तू आणि कोणता नवीन उद्योग काढणार आहेस आता?
4: हो उद्योग नाही हो अप्पाजी,
6: मग
4: आपल्या शेतातच खत तयार करायचं.
6: आपल्या शेतात?
4: हा,
6: खताचं दुकान काढायचं म्हणतेस की काय?
4: हो अप्पाजी, दुकान नाही हो, गांडूळ खत.
6: काय गांडूळ खत?
4: वय,
6: म्हणजे आता आपल्या शेतात पिकांबरोबर गांडुळांचंही पीक घ्यायचं म्हणतेस की काय?
4: अहो अप्पाजी, गंमत काय करताय, गांडुळाच्या मदतीनं उत्तम सेंद्रिय खत तयार करता येतंय.
6: बर, पण हे गांडूळ खत नेमकं असते तरी काय?
4: म्हणजे ते एवढं नीट काय माहिती नाही मला, अहो म्हणून तर मी वहिनीसनी बोलवलंय ना. व आपण आता त्यासनीच विचारूया. अप्पाजी, ते बघा आल्या वहिनी.
7: नमस्कार अप्पाजी. सजाक्का काय म्हणतेस ग?
4: या या वहिनी, या, या,
6: राम राम.
4: अहो तुमचीच वाट बघत होतो बघा आम्ही.
7: का बरं?
6: हो वहिनी, आज तुमची परीक्षा आहे बरं का?
7: माझी परीक्षा?
4: होय होय.
6: अहो सजाक्कानं त्या गांडूळ खताचा विषय काढलाय ना.
7: बर,
6: आता मला पटवून द्यायचं काम तुमचं.
7: मग ही परीक्षा काही कठीण नाही हा. असं करूया, आता आपण गप्पा मारता मारता सगळंच समजावून घेऊया. चालते.
4: बर वहिनी, सगळ्यात आधी हे सांगा की गांडूळ खत म्हणजे नेमकं काय बरं?
7: सजाक्का, अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना तर गांडुळाच्या सहाय्यानं शेणखत, पालापाचोळा, पिकांचे अवशेष आणि इतर सेंद्रिय पदार्थांचं विघटन करून तयार केलेलं खत म्हणजे गांडूळ खत.
6: म्हणजे गांडूळ हे खत तयार करतात होय?
7: हो. अहो गांडूळ सेंद्रिय पदार्थ खात असतात, त्यांच्या पचन क्रियेमुळे तयार होणारा पदार्थ पोषक घटकांनी समृद्ध असतो आणि त्यालाच आपण गांडूळ खत म्हणतो.
6: म्हणजे एवढी वर्ष आपण गांडुळाकडे फक्त शेतातली कीड म्हणून बघत होतो.
7: अहो खरं तर अप्पाजी, गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्रच आहे, जमीन उत्तम राखण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो.
4: म्हणूनच तर म्हणतात ना, शेतात गांडूळ दिसलं की त्यासनी मारायचं नाही.
7: अगदी बरोबर सजाक्का, जमिनीतील गांडुळांची संख्या चांगली असणं ही जमिनीतील सेंद्रिय स्थिती आणि जैविक हालचालीसाठी उपयुक्त बाब मानली जाते. हा
6: बर, खर गांडूळ खतामुळे आपल्या शेताला फायदा काय होतो म्हणायचं?
7: अहो अप्पाजी, जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी, मातीची रचना सुधारण्यासाठी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि पिकांना पोषक घटक उपलब्ध करून देण्यासाठी

0: गांडूळ खत हे महत्वाचं ठरतं.
1: म्हणजे डबल फायदा म्हणा की.
0: नक्कीच,
1: जमीन पण सुधारत्या आणि खताचा पण उपयोग होतोय.
0: अगदी बरोबर.
2: बर वहिनी, एवढी समजी तुम्ही माहिती सांगितली सा गांडूळ खताची, पर हे खत करायचं कुठं बरं?
0: आता सगळ्यात पहिल्यांदा योग्य अशी जागा आपल्याला निवडावी लागते.
1: माझ्या शेतात काय जागा कमी नाही वहिनी, कुठं पण केलं तर चालते.
0: ते बरोबर आहे अप्पाजी, पण असं आपल्याला करता येणार नाही.
2: का बरं?
0: अहो, जागा निवडताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
1: त्या आणि कोणत्या?
0: आता बघा, जागा सावलीची असायला पाहिजे. पावसाचं पाणी त्या जागेमध्ये थेट साचता कामा नये. पाण्याचा योग्य निचरा असायला पाहिजे. आणि जागा शक्यतो उष्णता आणि अति पावसापासून संरक्षित अशी असायला पाहिजे.
2: म्हणजे आपल्या गोठ्याच्या बाजूला जी सावलीची जागा हाय तीच चालते ना?
0: योग्य निचरा असेल आणि तिथं ताज्या शेणाचा थेट संपर्क होणार नसेल तर ती जागा अगदी उपयोगी पडू शकते. हा,
1: म्हणजे गांडुळ्यासनी घर बांधताना आपल्यापेक्षा जास्त विचार करावा लागतोय तर.
0: अहो नक्कीच
2: अप्पाजी, तुमचं घर बांधताना सुद्धा तुम्ही एवढा विचार केला नसाल बघा.
1: झालं का सुरू तुझं? बर वहिनी, आता जागा निवडायबद्दल तुम्ही सांगितलं असा, आता पुढे काय करायचं?
0: आता गांडूळ खताचा बेड तयार करायचा.
2: बेड? आणि त्यो बी गांडूळ खतासाठी? ते आणि कसं?
0: बघा सजाक्का, गांडुळांना सेंद्रिय पदार्थ देऊन खत तयार करण्यासाठी तयार केलेली जागा किंवा संरचना म्हणजे बेड.
2: बर.
1: मग त्यासाठी काय करायला लागते वहिनी?
0: सिमेंटची टाकीच बांधावी लागते असं काही नाही. हा,
1: बर.
0: उपलब्ध जागा आणि पद्धतीनुसार योग्य आकाराचा बेड किंवा टाकी आपल्याला करता येते.
2: आणि त्यात टाकायचं काय बरं?
0: आता यात पहिल्यांदा शेणखत, वाळलेला पालापाचोळा, पिकांचे अवशेष, भाजीपाल्याचे सेंद्रिय अवशेष आणि कुजणारे जैविक पदार्थ आपल्याला वापरता येतात.
1: म्हणजे आपल्या शेतात पडलेला पालापाचोळा आता उपयोगी पडणार तर.
0: नक्कीच.
2: आणि घरातल्या भाजीपाल्याचा कचरा बी?
0: हो, अगदी तोही वापरता येतो. पण प्लॅस्टिक, काच, धातू, रसायनयुक्त पदार्थ किंवा सहज न कुजणारा कचरा टाकायचा नाही.
1: आणि ताज्या शेणाबद्दल काय सांगशील? ते टाकलं तर चालते?
0: अप्पाजी, ताजं शेण थेट गांडुळांच्या बेडमध्ये टाकायचं नाही.
1: बर.
0: त्याआधी योग्य प्रकारे कुजवून किंवा थंड करून आपण त्यामध्ये टाकू शकतो.
1: का बर, असं का?
0: आता बघा, हा ताज्या शेणामध्ये उष्णता निर्माण होऊ शकते, त्यामुळे गांडुळांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळेच आपल्याला ही काळजी घ्यावी लागते.
2: म्हणजे गांडुळांनी बी गर्मीचा त्रास होतोय म्हणायचा?
1: हा, म्हणजे आपल्यासारखीच ती शानी म्हणायची.
0: नक्कीच.
1: वहिनी, आता मला सांगा, आता ही समजी तयारी झाली.
0: बर.
1: खरं आता गांडूळ आणायची कुठनं?
0: अप्पाजी, गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी योग्य प्रजातींची गांडूळ आपल्याला वापरावी लागतात.
1: बर.
2: म्हणजे शेतात दिसणारं कुठलं बी गांडूळ चालत नाही वय?
0: नाही हा सजाक्का, गांडूळ खत निर्मितीसाठी योग्य प्रजाती कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र किंवा विश्वसनीय स्रोतांकडून आपल्याला घ्यावं लागतं.
1: म्हणजे शेतात दिसलं म्हणून पकडून आणायचं नाही?
0: अजिबात नाही हा अप्पाजी.
2: बर वहिनी, तुम्ही सांगितलं असं ते कृषी विभागातनं नाहीतर कृषी विज्ञान केंद्रातनं गांडूळ आणायची. पर ती आणायची कशी आणि केवढी आणायची?
0: आता सजा का हे बघा, बेडचा आकार आणि गांडूळ खत तयार करण्याची पद्धती यानुसार त्याचं प्रमाण ठरत असतं. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्रात गेल्यानंतर आपल्या बेडचा आकार आणि आपली पद्धती यानुसार स्थानिक तज्ञांच्या सल्ल्यानुसार गांडुळांचं प्रमाण आपल्याला ठरवता येतं.
2: बर, आता त्यांनी गांडुळ दिली आणि आपण ती बेड मध्ये सोडली म्हणजे आपलं काम झालं काय?
0: उलट खरं काम इथूनच सुरुवात होतं. हा,
1: म्हणजे?
0: म्हणजे अप्पाजी, बेड मध्ये योग्य आर्द्रता आपल्याला ठेवावी लागते.
2: बर.
0: त्याचबरोबर सावली सुद्धा ठेवावी लागते आणि सेंद्रिय पदार्थ योग्य त्या प्रमाणात बेड मध्ये ठेवावे लागतात.
2: आणि वहिनी, पाणी किती द्यायचं बरं?
0: आता ही सगळी काळजी घेतल्यानंतर बेड नेहमी ओलसर राहील एवढंच पाणी आपण द्यायचं असतं. पण पाणी साचणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यावी लागते.
1: म्हणजे जास्त पाणी दिले तर गांडूळ पवायला लागतील?
0: नाही हा अप्पाजी, असं काही नाही आहे. पण पाणी साचल्यामुळं हवा खेळती राहत नाही आणि त्याचा गांडुळांना त्रास होऊ शकतो.

0: सवयीने पाणी कमी पडलं आणि बेड कोरडा झाला तर?
1: सजग का, ते सुद्धा गांडुळांसाठी त्रासदायकच आहे, त्यामुळे नियमित पाहणी करणं आवश्यक असतं बघा.
2: म्हणजे रोज सकाळी आपण पिकांची पाहणी करतोय, तसंच गांडुळांची पण करायची?
0: वय वय आप्पाजी, आता घरातल्या माणसांपेक्षा गांडुळाची काळजी जास्त घ्यायची बघा.
2: हे मात्र जरा जास्त झालं बघ. बर वहिनी, आता मला सगळ्यात महत्वाचं सांगा, खत तयार झालं हे आपल्याला कसं कळणार?
1: आप्पाजी, तयार झालेलं गांडूळ खत साधारणपणे गडद रंगाचं, भुसभुशीत आणि मातीसारखं आपल्याला दिसून येत.
2: बर.
0: बर वहिनी, त्याचा वास बीस काही येतोय काय हो?
1: वास असा काही नाही, पण तीव्र असा दुर्गंध याला नसायला पाहिजे. योग्य प्रकारे तयार झालेल्या खताला मातीसारखाच नैसर्गिक वास असतो.
2: मग गांडुळांचं काय करायचं?
1: आता बघा हा आप्पाजी, तयार खतापासून गांडुळ काळजीपूर्वक वेगळी करून पुन्हा

0: असं झालं बघ. बरं वहिनी, आता मला सगळ्यात महत्वाचं सांगा, खत तयार झालं हे आपल्याला कसं कळणार?
1: आप्पाजी, तयार झालेलं गांडूळ खत साधारणपणे गडद रंगाचं, भुसभुशीत आणि माती सारखं आपल्याला दिसून येतं.
2: बर वहिनी, त्याचा वास बीस काही येतोय काय हो?
1: वास असा काही नाही, पण तीव्र असा दुर्गंध याला नसायला पाहिजे. योग्य प्रकारे तयार झालेल्या खताला माती सारखाच नैसर्गिक वास असतो.
0: आणि मग गांडुळांचं काय करायचं?
1: आता बघा हा आप्पाजी, तयार खतापासून गांडुळ काळजीपूर्वक वेगळी करून पुन्हा नवीन बेड मध्ये आपल्याला वापरता येतात.
2: म्हणजे वहिनी, एकदा गांडुळ घेतली की त्याचा वापर आपण पुन्हा पुन्हा करू शकतोय, असंच ना?
1: अगदी बरोबर, पण त्यासाठी योग्य ते व्यवस्थापन केलं तरच आपल्याला असं करता येतं.
2: हे मातूर बराबर आहे वहिनी तुमचं. बरं वहिनी, तुम्ही आता गांडूळ खत कसं तयार करायचं हे सांगितलं सा, पर ते कोणत्या कोणत्या पिकांना द्यायचं ते बी सांगा की.
1: अगं सजाग का, भाजीपाला, फळ पिक, फुल पिक, कडधान्य, तृणधान्य आणि रोप वाटिकांमध्ये त्याचा आपल्याला व्यवस्थित वापर करता येतो.
0: वापर करता येते खरं आहे, खरं त्याचं प्रमाण कसं?
1: आता हे पीक जमिनीची सुपीकता आणि इतर खत व्यवस्थापनावर अवलंबून असतं, त्यामुळे माती परीक्षण आणि कृषी तज्ञांच्या शिफारशीनुसार याची मात्रा आपण ठरवू शकतो.
0: म्हणजे अंदाजानं खत द्यायपेक्षा माती परीक्षण करून दिल्याला चांगलं.
1: अगदी बरोबर.
2: बरं वहिनी, आता आपण पिकाला गांडूळ खत घालणार, म्हणजे रासायनिक खत सगळीच बंद करून टाकायची?
1: असं सरसकट म्हणता येणार नाही हा सजाग का.
2: मग
1: अगं, पिकाच्या गरजेनुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अधिक योग्य असतं. जमिनीचा पोत सुधारावा, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारावी यासाठी गांडूळ खताचा वापर केला जातो. आणि सेंद्रिय खतांचा योग्य वापर हा त्यातला महत्वाचा भाग आहे ग. आणि जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय खतांचा योग्य वापर करणं हा महत्वाचाच आहे.
0: सजा का, एक गोष्ट मात्र खरी आहे बघ.
2: कंचू,
0: आपण शेतातला पालापाचोळा जाळून टाकायचो बघ.
2: होय बघा आप्पाजी, आता त्याच पालापाचोळ्यापासून आपण खत तयार करणार.
1: हाच तर गांडूळ खताचा मोठा फायदा आहे. शेतीतल्या सेंद्रिय अवशेषांचा आपल्याला पुनर्वापर करता येतो.
0: म्हणजे कचरा नाही
2: तर ही आपली संपत्ती आहे.
1: अगदी बरोबर.
0: आजपर्यंत आपण शेतात उगवलेल्या पिकाकडेच उत्पन्न म्हणून बघितलं, पर आता शेण, पालापाचोळा, पिकांचे अवशेष यांच्याकडे पण संपत्ती म्हणून बघायला पाहिजे.
1: हाच खरा शाश्वत शेतीचा विचार आहे हा आप्पाजी.
2: बरं वहिनी, मला एक सांगाल काय, हे गांडूळ खत निर्मितीमध्ये महिला भी काम करू शकतात काय?
1: अग हो, नक्कीच करू शकतात. तुझ्या बचत गटातल्या महिलांना सुद्धा याचा फायदा होईल बघ. घरातल्या सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन, शेणखताची हाताळणी, बेडची निगा, आर्द्रता तपासणं आणि तयार खताचं व्यवस्थापन, अशा अनेक कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असू शकतो.
0: म्हणजे सजाकला आता नवीन काम मिळालं म्हणायचं.
2: अरे आप्पाजी, नवीन काम नाही, नवीन उत्पन्नाचं साधन म्हण साधन.
1: अगदी बरोबर. योग्य नियोजन केलं ना तर अतिरिक्त गांडूळ खत विक्रीची सुद्धा संधी निर्माण होऊ शकते. हा
0: म्हणजे शेतात पिकं मी घेणार आणि खताचा उद्योग सजाका करणार.
2: उद्योग माझा आणि फायदा तुमचा.
0: अरे होय होय, फायदा आपल्या दोघांचा बाई. वहिनी खरं सांगू का, आधी मला वाटलं होतं की हे गांडूळ खत म्हणजे काहीतरी वेगळाच उद्योग आहे.
1: आणि आता काय वाटतंय?
0: आता वाटतंय की आपल्या शेतातच एवढं काय काय आहे, फक्त आपण त्याचा उपयोग करत नाही बघा.
2: म्हणूनच म्हणत होती ना, जरा माझा ऐका म्हणून.
0: होय होय, आता तुझं बी ऐकणार आणि वहिनींचं बी ऐकणार.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा, गांडूळ खत ही जादूची कांडी नाहीये. हा, योग्य पद्धत, नियमित निगा, मातीचं परीक्षण आणि संतुलित खत व्यवस्थापन या सगळ्यांचा वापर जर आपण व्यवस्थित केला तरच शेतीमध्ये चांगले परिणाम मिळतात.
0: म्हणजे याला शॉर्टकट नाही म्हणायचं.
1: शेतीत शॉर्टकट पेक्षा शास्त्रीय पद्धत महत्वाची.
2: बरं आप्पाजी, मग काय ठरवलं असं बरं तुम्ही?
0: काय
2: आपल्या शेतात गांडूळ खताचा बेड सुरू करायचा काय?
0: होईच की मग, ठरलंच की करूया सुरुवात. कवा करायची सांग?
2: आजपासून.
0: वहिनी, तुम्ही आमच्या नव्या कामाला मार्गदर्शन करणार ना?
1: नक्कीच करणार, पण आता तुम्ही सुद्धा इतर शेतकऱ्यांना सांगा.
0: सांगायचं की शेतीतला सेंद्रिय कचरा जाळू नका,
2: त्याचा

0: टोंगे वापर करा
1: आणि गांडूळ खत तयार करा
2: आणि जमिनीची सुपीकता पण जपा.
0: शेतीचा खर्च कमी करण्यासाठी उपलब्ध संपत्तीचा योग्य वापर करा
1: आणि शेतीला शाश्वततेची दिशा द्या.
2: मग आता आपल्या तिघांचा एकच संदेश
0: काय हो?
2: गांडूळ वाढवा,
0: सेंद्रिय खत तयार करा,
1: माती जपा
3: आणि शेती समृद्ध करा.
1: नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या शेतातील शेण, पालापाचोळा आणि सेंद्रिय अवशेष हे ओझ नाहीयेत किंवा टाकाऊ सुद्धा नाहीत. खरं तर ते शेतीसाठी उपयुक्त संपत्तीच आहेत. त्यांचा शास्त्रीय पद्धतीने वापर करा, गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग करा आणि आपल्या जमिनीचं आरोग्य जपण्यास हातभार लावा.
4: गांडूळ खत याविषयी आत्ताच आपण गप्पा ऐकल्यात आणि यामध्ये सहभाग होता अंजर मुजावर, रश्मी कुंभार आणि सायली चौधरी यांचा.
5: तू आधी, तूच अंती, तू सीता, तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम बावरी मीरा, तू प्रेरणा या विश्वाची, तू जन्म देणारी जननी आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू आणि फक्त तूच संजीवनी, संजीवनी, कृषी संजीवनी.
4: कृषी संजीवनी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.

0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात निरोप घेत असताना एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता या अंतर्गत आपण ऐकू शकाल जमीन सुपीकतेसाठी जीवाणू खतं याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 हॅलो किसान. उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रकांत कांबळे आणि विषय ऊस खोडवा व्यवस्थापन. तेव्हा मंडळी कृषीविषयक कार्यक्रम जरूर ऐकत रहा, आपले अभिप्राय आपल्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आपल्या पत्रांना सोमवारी प्रसारित होणाऱ्या रामराम पाहुणे या कार्यक्रमामध्ये पोहोच दिली जाईल. आता मात्र निरोप द्या, जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: श्रोते हो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं जयश्री पाटील यांनी आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12
3: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍप वर
6: आपुलकी आधार.

0: आठ वाजून पाच मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचार

यांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी करून देण्यात येणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. आणि आता बातम्या विस्तारानं. आयुष्यमान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्यमान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. भारतीय हवाई दलासाठी सॅटसाव अर्थात सॅटेलाइट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन प्रणाली तसंच इतर साहित्याच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत डायनॅमिक्स लिमिटेडबरोबर 810 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्लीत आज संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. सॅटेलाइट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन हे थेट वेध घेणारं क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलं असून ते जॅग्वार हॉक आणि SU-30 MKI या प्लॅटफॉर्मवरूनही प्रक्षेपित करता येतं. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेल्याचा खुलासा देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार मनमानी करत असून त्याबद्दल कॅबिनेट सचिवांकडे तक्रारी झाल्या आहेत. विरोधी पक्षांकडूनही सातत्यानं निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविषयी तक्रारी होत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आता कुमार यांना काढून टाकावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं परंपरागत अर्थकारणापलीकडे जात आर्थिक विकासात मोठी भूमिका बजवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव PK मिश्रा यांनी आज केलं. ते मुंबईत 13व्या SBI बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2026ला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक असाव्यात यावर त्यांनी भर दिला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाचीही पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती

0: असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. दुष्काळाची पहिली अधिसूचना शासन लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा जीआर काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपण हा प्रयत्न की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीमध्ये भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. वुशू या क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटांच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीमध्ये भारताची रोशिबिना देवी इंडोनेशियाच्या थानिया कुसुमा निंगत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीमध्ये पोचली आहे. नौकानयन स्पर्धेमध्ये रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास, रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेला देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज पक्षाच्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी प्रभारी आणि सहप्रभारी पदांसाठीच्या नियुक्त्या जाहीर केल्या. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचं प्रभारीपद सोपवलं आहे. जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. दिल्लीच्या प्रभारीपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली असून जमयांग तेजसिंग नामग्याल आणि दर्शनाबेन जरदोश यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगड आणि हरियाणाच्या प्रभारीपदाची तर हरीश द्विवेदीकडे बिहारची जबाबदारी दिली आहे. राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंड, तरुण चुग यांच्याकडे गुजरात, सतीश पुनिया यांच्याकडे जम्मू काश्मीर आणि पंजाब, तर अनिल अँटोनी यांच्याकडे गोवा आणि नागालँडचं प्रभारीपद सोपवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळग्रस्तांची पाहणी केल्यानंतर केलेल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया सुभाष हरिभाऊ थोरवे

0: श्यामसुंदर मूर्ती सावळी, श्यामसुंदर मूर्ती सावळी, उभी जणू असे नेत्र राऊळी, उभी जणू असे राऊळी, ती आकाश ब्रह्मांड गिळी, दादानो ठकडी बायको आली, ती आकाश ब्रह्मांड गिळी, दादानो ठकडी बायको आली,
1: हरी हरी
0: ठकडी बायको, बर
1: ठकडी बायको, हरी हरी
0: म्हणजे वासना, वासना म्हणजे ठकडी बायको, ठकडी बायको।

0: भुयारी शून्याच्या वरती ही ठकडी बायको बर का
1: बर बर
0: ही तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की वासना वासना ही बायको आहे ठकडी बायको तिने भाल्याभाल्यांना मातीत घातलंय
1: ठकवलंय
0: चारी शून्याच्या वरती ज्ञान दृष्टीने न्याहाळी ती
1: भले भले
0: चारी शून्याच्या वरती ज्ञान दृष्टीने न्याहाळी ती चारी सूत्रे तिच्या हाती दादानो ठकडी बायको आली
1: आली
0: वासना
1: वासना, वासना।
0: ब्रह्मदेवाला सरस्वती मुलगी होती ब्रह्मदेवाची वासना सरस्वती मुलीवर गेली

0: ब्रह्मदेव सुद्धा ठकले होते, ठकले होते त्या वासनेनं. म्हणून चार्य शून्याच्या वरती ज्ञान दृष्टीने न्याहाळी ती.
1: हरी हरी.
0: चारी सूत्रे तिच्या हाती दादा नो ठकडी बायको आली
1: आली
0: ठकडी बायको.

0: बायको नव्हे पुरुष नव्हे दावी नाना रंग नट भाव अहो या वासनेच्या अंगी लय रंग येत बायको नव्हे पुरुष नव्हे दावी नाना रंग नट भाव
1: हरी हरी
0: जैसी आकाशी वीज नव्हे दादा न ठकडी बायको आली ठकडी बायको आली दादा न ठकडी

जे पाहू गेले तिची, जे जे पाहू गेले तिची, तिने झोड पिले तयाशी, तुकाराम शरण तिशी, दादान ठकडी बायको आली, कळली काही वासना बायको ठकडी, ठकडी बायको

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भारुड. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:30 वाजतात. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. वंदना वेटणकर यांचं गीत सुरुवातीला ऐकूया, गायिका कृष्णा.

0: मनोज भाटवडेकर यांची गजल भीमराव पांचाळे यांच्या आवाजात आपण ऐकत होतात. या गजलबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आज रात्री 10:20 भावधारा कार्यक्रमात सुगम संगीत आपण पुन्हा ऐकू शकाल. 8:45 होत आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, सुरुवातीला समाचार संध्या हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर रात्री 9 News@9 इंग्रजीतून बातमीपत्र, आणि त्यानंतर 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है, आणि रात्री 10:00 आशियाई क्रीडा स्पर्धांचा दैनंदिन आढावा. हे सर्व कार्यक्रम आणि बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.
1: संध्या के साथ मैं वैष्णवी. मुख्य समाचार. भारत ने रूस से तेल और गैस खरीदने वाले देशों पर शुल्क लगाने के अमरीकी फैसले पर अपने हितों

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:20 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया निलेश सावरकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं भावगीत.

अर्चना काळे यांनी गायलेलं पारंपरिक भावगीत आपण ऐकलं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, आज नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विनंत वर्मन यांचं सतारवादन. राग आहे जोग, त्यांना तबलासात केली आहे चिंतामणी वारांकर यांनी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया विनंत वर्मन यांचं सितारवादन.